नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौरदिनांक 5 भाद्रपद शके 1948 अर्थात 27 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58:30 झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारण सभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र। यानंतर 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

वैभवी शेटे यांनी गायलेलं श्री आदिशंकराचार्यकृत गुरुअष्टकम आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया संत निरंजन स्वामी रचित भूपाळी. संगीतकार बाळ बर्वे.

बाळ बर्वे यांनी स्वरबद्ध केलेली ही भूपाळी गायली होती सुरेश वाडकर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना.

संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना स्वरबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

गिरीबाल यांची ही रचना गायली होती आर एन पराडकर यांनी आणि स्वरबद्ध केली होती शांताराम पावळकर यांनी.

संत विष्णुदास महाराजांची रचना आपण ऐकली. वैदेही करंबेळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीतकार होते पंडित अवधूत बाम.

शांताराम नांदगावकर यांची ही शब्दरचना आपण ऐकली जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार मधुकर पाठक.

संत मीराबाई रचित हे भजन गायलं होतं दिलीप कुमार रॉय यांनी. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरातली देशभक्तीपर गीतरचना आत्ताच आपण ऐकली. रचनाकार आणि संगीतकार होते विनयचंद्र मौद्गल्य. या रचनेसोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: पाकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले?
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
5: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अस्टर या फुलपिकासाठी मध्यम कसदार पोयट्याची पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. भारी कसदार जमिनीत याची वाढ जोमदार होत असली तरीही फुलं कमी लागतात. हंगाम, जात आणि स्थानिक हवामानाचा विचार करून बाजारातील मागणीनुसार याची लागवड करावी. बाजारपेठेचा विचार करता जून जुलै, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि फेब्रुवारी मार्च या महिन्यांमध्ये याची लागवड करावी. अस्टरच्या सुधारित जातींमध्ये हळव्या प्रकारात फुलांचा कालावधी 3 महिने, निमगरव्या प्रकारात 4 महिने आणि गरव्या प्रकारात 4 ते 5 महिन्यांचा असतो. फुलांचा रंग आणि बाजारातील मागणीचा विचार करून योग्य जातींची लागवड करावी. लागवडीसाठी पहिल्यांदा रोपवाटिका तयार करावी. रोपनिर्मितीसाठी 2x1 मीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत. वाफ्याची उंची 10 सेंटीमीटर ठेवावी. बारीक माती आणि चांगलं कुजलेलं शेणखत मिसळून वाफे बनवावेत. तयार वाफ्यावर 10 ते 12 सेंटीमीटर अंतरावर ओळीत बी पेरावं. बी पेरण्यासाठी लांबीला आडव्या ओळी ओढाव्यात. 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल बी पेरू नये. माती मिश्रणाने बी झाकावं. नंतर झारीने हलकं पाणी द्यावं. बी उगवणीनंतर रोपांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावं आणि खुरपणी करावी. रोपवाटिकेत रोग नियंत्रणासाठी 25 ग्रॅम कार्बेंडेझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने 2 वेळा आळवणी करावी. 30 ते 40 दिवसांनी रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. मंडई जमीन तयार करताना हेक्टरी 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावं. लागवडीच्या वेळी पूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावं. उर्वरित अर्धनत्र लागवडीनंतर 1 महिन्यांनी, त्यानंतर लागवडीच्या वेळी शेणखताबरोबर 1:10 या प्रमाणात फेरस सल्फेट 20 किलो आणि 10 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावं. लागवडीसाठी 60 सेंटीमीटर अंतराने सरीव रंबे तयार करावेत किंवा सपाट वाफ्यात लागवड करावी. 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीचं अंतर हे जात, हंगाम आणि जमिनीवर अवलंबून असतं. बाजारातील मागणी लक्षात घेऊन लागवडीचं नियोजन करावं. एकदम लागवड न करता 15 दिवसांच्या अंतराने थोडी थोडी

0: लागवड करावी. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. नंतर प्रति हेक्टरी नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो या प्रमाणात द्यावा. रोपाला मातीची भर द्यावी. लागवडीपासून 2.5 ते 4 महिन्यामध्ये फुलं लागतात. पूर्ण फुलं उमलल्यानंतर ती काढावीत. जमिनीचा प्रकार, वातावरण आणि हंगामानुसार पाणी व्यवस्थापन करावं. पिकाच्या मुळ्या मातीच्या वरच्या थरात असतात. पिकाला साधारणतः 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. कळी अवस्था ते फूल काढणीपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने ॲस्टर लागवड करून त्यापासून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. 1143 kHz तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम जनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदानासाठी नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा.
2: जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत ते मी सांगतो. पहिला नंबर 1919 व दुसरा नंबर 1800103 7100. मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो, 1919 व दुसरा नंबर 1800103 7100.
1: बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं, यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल?
2: माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यूनंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी. आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात. नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा. एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते.
1: खरंय. श्रोते हो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया. प्राचीताई नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झालात?
3: खरं तर

0: सुरुवातीपासूनच मला समाज करायची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली.
1: अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती?
0: खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच. ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय. माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात म्हणजे अवयवदान असेल देहदान असेल किंवा नेत्रदान असेल या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
1: अरे वा वा. या होत्या प्राची भोसले. तर श्रोते हो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर सुनील डोखळे सर आपल्या सोबत होते, आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते. नमस्कार.
2: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: Larissa? श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा.
2: तर फणसोप येथे फणसोप हायस्कूलच्या मागे माझ्या आंब्याची बाग आहे 4 एकराची. तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत. खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं. ज्यावेळेला मला रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्याबद्दल कळलं मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणारं पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं, तिसरा पर्याय मी माझ्या बागेतून एक ओहळ जातो, पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं, तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे. आता ह्याचा उपयोग मला तर झाला आहे, कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे महिन्याला 2 किंवा 3. ते प्रमाण आता मला एप्रिल मे मध्ये ते मला मागवावं लागतं, म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काही टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला. बाकी हा फायदा तर नक्कीच होतो. आणि माझं असं म्हणणं आहे की ते पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही. माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं 1,00,000 लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय याचं मला खूप समाधान आहे.
1: आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला?
2: नक्कीच, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो, कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार. मग ज्यावेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल. त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते.
1: आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला?
2: मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारीपासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते महिन्यातनं 1 किंवा 2 जसा उपसा असेल तसं, ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मे मध्ये किंवा काही वेळेला मे मध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे. अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे.
1: अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
2: नक्कीच प्रत्येकाने याबाबतीत प्रयत्नशील आणि कृतिशील असलं पाहिजे. जसं मी पहिलं उदाहरण दिलं की

0: बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो, आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो, पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे,
1: भविष्यात त्याची गरज भासते,
0: भविष्यात त्याची गरज आहे. पाण्याचंही तसंच आहे. सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परसात आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं, पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 आणि 10 सेकंद झालेत. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, तर 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:55 भावधारा. 8:40 नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखन सुचिता लाडे यांचं आणि सादरकर्ते आशिष सातपुते. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात 50 वर्षे दुग्ध व्यवसाय करणारे कोतवडे येथील माधव भावे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे, सादर करते विवेक वानखडे. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम. 1:05 गीतबहार. 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संगीता लहरी भट्टाचार्य यांनी गायलेला राग भीमबलास. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी कार्यक्रम.

क्रमात वेध विश्वाचा आणि करिअर मंत्र यामध्ये स्पर्धा परीक्षा याविषयी वैभव धांडे यांची मुलाखत. युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 मावळ तिचे रंग कौटुंबिक संवाद. लेखन ज्योती मुळे यांचं आणि यामध्ये सहभागी रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे. संवाद 7:00 अर्थविशेष आणि 7:30 किसान वाणी हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 10:15 इन्साइट्स आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी रोशन आरा बेगम यांनी गायलेला राग बसंत. श्रोतेहो, याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोतेहो आता आपण ऐकली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: चलो निकले गए.
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
6: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
5: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
7: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
9: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
10: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
9: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
11: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
12: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण एका अपरिचित व्यक्तिमत्वाची, एका अपरिचित हिरोची कथा ऐकूया. बाबूराव शेडमाग असं त्यांचं नाव. आता यांचा इतिहास काय? तर श्रीमंत फुलेश्वर आणि राधाबाई या आईवडिलांच्या पोटी बाबूराव शेडमेकांचा जन्म झाला 1833 साली 12 मार्चला. देवलपरी नावाचं गाव होतं, तिथे कोंडा नावाचा एक सावकार होता. या कोंडा सावकाराची धनदौलत लुटली गेली, ही प्रथम लुटली या बाबूरावांनी, आणि तिथूनच त्यांच्यातल्या लढाईला सुरुवात झाली. बाबूराव शेडमाके आणि त्यांचा चुलत भाऊ व्यंकटराव यांनी देवलपरीतून कोंड्या सावकाराची सर्व कागदपत्र जाळून टाकली. त्यांनी या सावकाराने काय केलं, लोकांना पैसे द्यायचे, त्यांच्यावरती अव्वाच्या सव्वा व्याज लावायचं, त्यांच्या जमिनी लुटायच्या,

0: लुटायचा, दागिने लुटायचे, असा सगळा उद्योग केला होता. त्याच्याविरुद्ध या बाबूराव शेणमाकी आणि त्यांचा चुलत भाऊ व्यंकटराव यांनी मोहीम उघडली. ब्रिटिशांचा जो अनुनय करतील त्या सगळ्या सावकारांना दम भरला आणि सांगितलं, ही जनता आहे ना, ही माझी जनता आहे आणि त्यांना जर त्रास झाला तर आमच्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा, अशी धमकी पण दिली. त्यावेळेला गडमंडळचे शासक होते शंकरशाह. ह्या बाबूरावांनी शंकरशहांना भेटले, त्यांचा पाठिंबा मिळवला. आजूबाजूचे जे दोन मोठे परगणे होते, नांदगाव संगणापूर, हे ब्रिटिशांच्या ताब्यात होते. त्यांच्यावरती हल्ला करून ब्रिटिशांचा पराभव केला. आत्ताच्या आंध्र प्रदेशातले पण गोंडवलांना लागून असणारे आदिलाबाद, त्यानंतर महाराष्ट्राचा चंद्रपूर, गडचिरोली, कुरखेडा किंवा ब्रह्मपुरी, राजुरा, त्यानंतर अहेरी आलापल्लीचा प्रदेश, भामरागड, हा सगळा प्रदेश त्यांनी आपल्या लोकांच्या बरोबर सैन्याच्या सहाय्यानं अगदी पिंजून काढला आणि इंग्रजांच्या विरुद्ध जनप्रबोधन केलं. मंडळाचे जे राजा शंकरशाह होते आणि त्यांचा मुलगा रघुनाथ शहा यांना ब्रिटिशांनी ब्रिटिश विरोधी कारवायांचं फळ म्हणून 18 ऑगस्ट 1858 तोफेच्या तोंडी दिलं. आता ही जी घटना घडली यामुळे बाबूराव शेडमाके संतापले. त्यांनी आजच्या चंद्रपूरमधलं जे मूल गाव आहे त्या मूल तालुक्यातल्या राजगड या ठिकाणी जो ब्रिटिश परगणा होता त्याच्यावरती हल्ल्याची योजना आखली. त्यावेळेला कठीण परिस्थितीमध्ये बाबूरावांनी जवळजवळ 1200 लढवय्ये आणि अत्यंत कडवे देशभक्तीने भारलेले असे सैनिक जमा केले. त्याच्यामध्ये खास करून युवकांचा भरणा होता. त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं आणि संपूर्ण तयारीनिशी 7 मार्च 1858 त्यांनी या राजगड जे मुख्यालय होतं त्याच्यावरती हल्ला केला. हा विदर्भातला भाग आहे. इंग्रज सरकारचा तिथे एक प्रतिनिधी होता ज्याचं नाव सरदार रामजी. हा ब्रिटिश सैन्याचा मुख्य होता. त्या सरदार रामजीला ठार केलं. त्यांनी अनेक युद्ध खेळली गोंडवाना प्रदेशामध्ये, आदिलाबाद चंद्रपूरपासून अगदी मध्य प्रदेश छत्तीसगडमधल्या अंतर्गत भागांमध्ये अनेक चाली खेळल्या, अनेक युद्ध खेळली. त्यातली खास करून घोसरी आणि नांदगावची युद्ध ही खूप मोठी युद्ध आणि निर्णायक ठरली, ज्यांनी ब्रिटिशांना खूप मोठा दणका बसला. ब्रिटिशांचा त्या प्रदेशातला कॅप्टन क्रिस्टन हा आश्चर्यचकित व्हायचा बाबूरावांचा पराक्रम पाहून. निवडक 1200-1300 सैन्यानिशी हा माणूस कसा विद्युत वेगानं सगळीकडे फिरतो आणि आपल्या शिकलेल्या सैन्याचा कसा पराभव करतो हे अचंब्याने तो पाहत असे. त्यांनी बाबूरावांबद्दल लिहिलेलंही आहे. एक ब्रिटिश अधिकारी बाबूरावांचं कौतुक करतो, त्याच्याबद्दल लिहितो की गोष्ट जगावेगळी नाही का, अवघ्या 1200 सैन्यानिशी ब्रिटिशांच्या सैन्याला आजच्या प्रदेशातल्या 12 ते 15 जिल्ह्यामध्ये नाकी दम आणणारा हा स्वातंत्र्य सैनिक वनजातींमधला अद्वितीय नाही का.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: झाली आहेत थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: अहो काकू रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडीत टिकडे.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात 2,320 कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अडकलेल्या पर्यटकांमध्ये शेकडो भारतीयांचा समावेश. राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1,600 ठिकाणांवरील 8,000,000+ युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. मुंबईत आयआयटी पवई इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ इथं उपस्थित राहणार आहेत. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यातील 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांशी करण्यात आलेल्या सामंजस्य करारातून 2,320,97,00,000 रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन पुणे परिसरातील औद्योगिक तिला बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी उद्योगांच्या विकासात एमएसएमई क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती तसंच तक्रार निवारण कक्ष कामकाजाचा आढावा घेतला. डिजिटल अरेस्ट सारखा कोणताही प्रकार अस्तित्वात नसून सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीनं 1930 या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्र सायबरच्या वतीनं मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सायबर फसवणुकीनंतरचे सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्वाचे असून या काळात तक्रार नोंदवल्यास फसवणुकी

0: ची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता अधिक असते. याबाबत अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले,
1: याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की चांगल्या पद्धतीने आपण पैसे लोकांचे वापस करतो तरी आज लोक रिपोर्ट करायला इतका काळ लावतात. अनेक केसेसमध्ये 3-3 दिवसांनी लोक रिपोर्ट करतात, काही केसेसमध्ये 15 दिवसांनी करतात आणि मग त्यांचे 10-12% पैसे रिकव्हर होत नाही, कारण त्या पैशाची अशी विल्हेवाट लागलेली असते की ते परत येत नाही. आणि म्हणून लोकांमधला भय दूर करून संपर्क तुम्ही त्वरित करा, काही असलं तरी त्यांनी त्याच्यावर कॉल केला पाहिजे. लोकांना एक फिलिंग आपल्याला देता आला पाहिजे, जसं आता खूप चांगला सायबर एजंट आपण तयार केलेला आहे, बॉट तयार केला आहे की जो लोकांशी चर्चा करेल. सो लोकांना या नंबरवर फोन करायला नाही पाहिजे आणि संकोच वाटला नाही पाहिजे.
0: यावेळी राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि सायबर अँथम मध्ये सहभागी झालेले चित्रपट कलाकार उपस्थित होते. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगानं शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं 2 संस्थांशी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले आहे. या तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत हा करार करण्यात आला. या माध्यमातून 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकंदर 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनाथ तसंच दिव्यांग मुली आणि महिला स्वच्छता कर्मचारी यासह विविध क्षेत्रातील महिलांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना काल रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला तसंच मुलींबरोबर यंदा रक्षाबंधन केल्यानं आनंद झाल्याची भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. संपूर्ण राज्यभर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद उन नबीचा सण उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुस्लिम धर्मीयांनी ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण केलं. सांगली, मिरज, नागपूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर आणि बीड इथं मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर लातूर इथं यानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं शहरी भागातील ग्राहकांना रास्त दरात कांदे उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. अमरावती इथं अलीकडेच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी काल कुडाळ इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीतील तयारीचा आढावा घेतला. अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, विद्युत व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा तसंच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. पुणे पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे 4,12,00,000 रुपये किमतीचा सुमारे 455 किलो अंमली पदार्थांचा साठा रांजणगाव एमआयडीसीतील शासन नियुक्त कारखान्यात कायदेशीर प्रक्रियेद्वारे नष्ट केला. 23 पोलीस ठाण्यातील 123 एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये जप्त गांजा, एमडी, हेरॉईन, चरस

0: यामध्ये समावेश आहे. केंद्राच्या ड्रगमुक्त भारत अभियानांतर्गत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नेपाळमध्ये काल आलेल्या भीषण पुरात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750 अधिक लोक बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना तातडीनं आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं विशेष लिंक उपलब्ध केली आहे. तसंच अधिक माहितीसाठी 1077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्राधिकरणानं केलं आहे. दरम्यान कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले राज्यातले 4 नागरिक तिबेटमधील जिलोंग अर्थात केरुंग शहरात अडकले असून त्यातील 2 महिलांची प्रकृती बिघडली आहे. पुरामुळे नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालय वाहून गेल्यानं नेपाळमध्ये जाणारा रस्ता बंद झाला आहे. क्रिकेट. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या काल चौथ्या दिवसाखेर श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात 6 बाद 229 धावा झाल्या आहेत. पासुंदी सूर्या बंडारानं 92 तर कामिंदू मेंडिसनं 55 धावा केल्या. फॉलॉननंतर श्रीलंकेकडे 16 धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी यजमान संघाचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात 2320 कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अडकलेल्या पर्यटकांमध्ये शेकडो भारतीयांचा समावेश. राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:21 झालेत.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आता जाणून घेऊया दिनविशेष. आज श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा. आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागात हा सण विशेष उत्साहानं साजरा केला जातो. समुद्राशी नातं जोडलेल्या कोळी बांधवांसाठी तर हा दिवस श्रद्धेचा आणि आनंदाचा असतो. आज समुद्र देवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. वर्षभर सुखरूप मासेमारी होऊ दे, समुद्र शांत राहू दे आणि सर्वांच्या जीवनात समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली जाते. नारळी पौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आपली सुंदर परंपरा आहे. श्रोते हो, आजच्या दिवशी 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा संमत झाला. 1966 साली 27 ऑगस्टला वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग झाला.

संत चरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आसगावकर यांचं निधन झालं आजच्या दिवशी 1955 साली. 1976 साली हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंद माथुर तथा मुकेश यांचं निधन झालं. 1998 साली आजच्या दिवशी स्वातंत्र्यसैनिक विचारवंत समाजसेवक आणि पत्रकार दादासाहेब पोतनीस यांचं निधन झालं होतं. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र.

श्रोते हो, आज सकाळी 8:40 नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम शीर्षक बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखन सुचिता लाडे यांचं, सादरकर्ते आशिष सातपुते. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू आज सकाळी 8:40. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, उत्तम आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे. मात्र काही आजार हे आपल्याला अनुवंशिकतेमुळे होतात. या आजारांची माहिती वेळेवर झाली तर नियोजन करणं सोपं जातं. असाच एक आजार म्हणजे सिकल सेल. केंद्र आणि राज्य शासनानं सिकल सेल मुक्त भारत करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे आणि याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाडी यांना. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक अत्यंत महत्वाचा विषय सिकल सेल. या आजाराविषयी जनजागृती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. नेमकं आपण काय सांगाल की सिकल सेल हा आजार नेमका काय आहे?
1: मॅडम, सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार आहे. हा आजार जो त्यांच्या पालकांपासून त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना हा आजार होतो. आणि त्या ठिकाणी अनुवंशिकता म्हणजे सांगायचं झालं तर हा जीन्समध्ये तो डिफेक्ट असतो आणि तो पुढच्या पिढ्यांना तो त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. तर या ठिकाणी असं ऑब्झर्वेशन आहे की जर समजा दोन पालक हे वाहक असतील, सिकल सेल आजाराने वाहक असतील, तर त्यामध्ये 25% शक्यता असते की त्यांच्या मुलांना तो आजार होईल आणि त्यापैकी 50% जे

0: मुलं असतात, अपत्य असतात, त्यांना ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतात आणि 25% नॉर्मल असू शकतात असं एक जनरल एक स्टॅटिस्टिकल ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे अनुवंशिक आजार असल्यामुळे यामध्ये त्याला प्रिव्हेंशन हाच त्याच्यामध्ये मुख्य त्याच्यामध्ये उपचार आहे.
1: अनुवंशिक आपण सिकल सेलला म्हणतात की अनुवंशिक आहे, तर नेमका अगदी सविस्तर खुलात जाऊन याचा अर्थ शोधायचा झाला तर नेमका काय आहे, म्हणजे आई वडिलांना असला तर तो मुलांना होणारच की कसं काय?
0: यामध्ये आई आणि वडील दोघे जर वाहक असतील तर त्यामध्ये मुलांना हा आजार होऊ शकतो, त्याची शक्यता असते. पण जर का समजा एक पालक वाहक असेल आणि एक नॉर्मल असेल तर मग त्यांचं जे मूल असतं किंवा अपत्य असतं ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतं.
1: पण नेमका हा आजार आहे काय?
0: या ठिकाणी सिकल सेल जो आजार आहे हा आपल्या तांबड्या पेशींचा त्या ठिकाणी मुख्यतः आजार आहे. तर या ठिकाणी तांबड्या पेशींचा जो आकार असतो तो त्या ठिकाणी कोयत्याप्रमाणे होतो. तांबड्या पेशींचा आकार युजली गोल असतो आणि प्रवाहामध्ये अडचणी निर्माण होत नाहीत, पण जेव्हा याचा आकार कोयत्याप्रमाणे होतो त्या ठिकाणी मग रक्तवाहिन्या

0: आहे काय?
1: या ठिकाणी सिकल सेल जो आजार आहे हा आपल्या तांबड्या पेशींचा त्या ठिकाणी मुख्यतः आजार आहे. तर या ठिकाणी तांबड्या पेशींचा जो आकार असतो तो त्या ठिकाणी कोयत्याप्रमाणे होतो. तांबड्या पेशींचा आकार युजली गोल असतो आणि प्रवाहामध्ये अडचणी निर्माण होत नाहीत, पण जेव्हा याचा आकार कोयत्याप्रमाणे होतो त्या ठिकाणी मग रक्तवाहिन्यांमधून हे जेव्हा हे रक्तपेशी जातात तर त्या ठिकाणी त्या अडथळा निर्माण करू शकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात आणि मग त्या ठिकाणी जी लक्षणं असतात मुळात की बाबा हातपाय दुखणे, सांधे दुखी, हे अशी जी लक्षणं आजारामध्ये दिसून येतात ती प्रामुख्याने त्याच्यामुळे असतात.
0: आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा झालं तर आपल्या महाराष्ट्रात या सिकल सेल ग्रस्त रुग्णांचं प्रमाण किती आहे?
1: हो, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. साधारणपणे आपल्या इथे वाहक जे आहेत सिकल सेल वाहक रुग्ण आपण म्हणूयात ते साधारणतः 2,04,000 आपल्याकडे नोटिफाईड आहेत आणि आपल्याकडे 27,000 जे आहेत ते सिकल सेल आजाराने बाधित असलेले रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि याचं प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने जे 21 जिल्हे आहेत आपले आणि त्यामधले 16 जे आहेत ते ट्रायबल जिल्हे आहेत, आदिवासी जिल्हे आपण ज्याला म्हणतो त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
0: कुठला आजार होतो तर तो आजार होण्यामागे काहीतरी ठोस कारणं असतात की ज्या कारणांमुळे तो आजार होतो रुग्णाला, तर सिकल सेलची कारणं काय आहेत?
1: नाही, मुख्यत्वे करून मॅडम मी मगाशी बोललो त्याप्रमाणे हा अनुवंशिक आजार आहे आणि जे जीन्स असतात आपल्या जीन्समध्येच हा आजार त्या ठिकाणी डिफेक्ट असल्यामुळे तो त्या ठिकाणी पालकांकडून तो अपत्यांना पुढच्या पिढीला तो ट्रान्सफर होतो.
0: आता आपण भौगोलिक भाग आणि सामाजिक या दोन्हींचा जर विचार करायचा झाला तर याचं प्रमाण कुठे जास्त आहे?
1: आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपले 16 आदिवासी जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण निश्चितपणे आदिवासी बहुल जो जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्या तालुक्यांमध्ये जास्त दिसून येतो.
0: आपल्याकडे तशी रक्त चाचणी म्हणजे विवाहापूर्वी होणं तसं गरजेचं असतं पण ती कितपत होते हाही एक प्रश्न आहे. तर विवाहापूर्वीची रक्त चाचणी दोघांचीही आणि गर्भधारणा जी होते तर त्यापूर्वीची रक्त चाचणी याच्या महत्वाविषयी तुम्ही काय सांगाल सिकल सेलच्या बाबतीत?
1: नक्कीच, याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन, मी तर म्हणेल की समुपदेशन हे महत्वाचं आहे आणि विवाहपूर्व चाचणी या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत की आपण त्या माध्यमातून आपण जे विवाहयोग्य जोडपी आहेत त्या दोघांची जर आपण चाचणी केली आणि आपल्या जर असं लक्षात आलं की हे दोन्ही नॉर्मल आहेत, त्यांना सिकल सेल टेस्ट जी असते आपली ती जर निगेटिव्ह आली तर मग ते विवाह योग्य जोडपी आपण त्याला म्हणू शकतो. पण समजा जर का दोन्ही वाहक असतील, टेस्टिंगमध्ये असं लक्षात आलं आपल्या की सिकल सेल वाहक आहेत, तर मग अशा वेळी आपण त्यांच्या लग्नाला म्हणजे त्यांच्या पालकांना समुपदेशन करून आपण सांगू शकतो की बाबा यांचं जर दोन्ही वाहक आहेत त्यामुळे यांचं जर लग्न झालं तर पुढे होणाऱ्या अपत्यांना हे आजारी बाल किंवा मूळ जन्माला येऊ शकतं, त्यामुळे ते टाळता येऊ शकतं आपल्याला. हा त्या टेस्टिंगचा काउन्सिलिंगचा त्याच्यामध्ये फायदा आहे.
0: एक संपूर्ण कुटुंब असतं आणि कुटुंबात एखाद्याला सिकल सेल हा आजार झालेला आहे तर मग बाकीच्या कुटुंबाला धोका आहे का?
1: नाही, आता हा आजार तसा म्हणजे स्पर्श केल्याने किंवा आता सोबत बसल्याने असा पसरत नाही, हा संसर्गजन्य आजार नाही, हा आजार अनुवंशिक आहे. त्यामुळे एका कुटुंबात एखाद्या व्यक्तीला असेल तर तो अनुवंशिक मार्गाने म्हणजे लग्नानंतर होणाऱ्या अपत्यांना आणि त्याच्या जोडीदाराचं स्टेटस काय आहे त्यावर ते अवलंबून आहे.
0: अच्छा, म्हणजे जोडीदाराला देखील असेल तर मग पुढे ते जाण्याची शक्यता?
1: मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की जर आई आणि वडील ते दोघंही वाहक असतील तर त्यांच्या मुलांना 25% मुलांना सिकल सेल आजार होऊ शकतो आणि 50% मुलं हे वाहक असू शकतात.
0: डॉक्टर, अनेकदा असं लक्षात येतं की आजार आहेत हेच मुळात फार उशिरा लक्षात येतं, तर मग ते लक्षात येण्यासाठीची म्हणून काही नक्कीच आजाराच्या प्रत्येक तो दाखवत असतो मी तुमच्या शरीरात आहे ही माझी लक्षणं आहेत, तर नेमकी लक्षणं काय आहे या आजाराची आणि जे बालवयात किंवा लहान वयातली मुलं आहेत त्यांची लक्षणं आणि जे प्रौढ आहेत त्यांची लक्षणं ही सारखीच आहेत की वेगवेगळी असतात?
1: मुख्यत्वे करून म्हणजे ह्याच्यामध्ये रक्तक्षय होतो. सिकल सेल जो आजार आहे हा रक्तक्षय आहे, अॅनिमिया म्हणजे, तर त्या ठिकाणी मग थकवा येणे, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, किंवा ह्या सिकल सेलमध्ये पर्टिक्युलरली हातपाय दुखणे, सांधे दुखी, ह्या अशा प्रकारची लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात. हे व्यक्ती लवकर थकतात म्हणजे एक्झॉस्ट होणे ज्याला म्हणतो आपण, काम करत असताना कुठलंही श्रमाचं अतिश्रमाचं काम असेल त्यावेळी त्यांना जास्त थकवा येतो. त्यानंतर थंडीच्या जेव्हा कालावधी

0: असतो, त्यावेळी यांना जास्त त्रास होतो. मुळात सांधेदुखी, हातपाय दुखणे वगैरे हे एक त्याच्यामध्ये लक्षण प्रामुख्याने दिसून येतं.
1: साधारणतः रक्तस्राव, संसर्ग, थकणं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? सिकल सेलचा रोल यामध्ये किती मोठा आहे?
0: रक्तस्राव त्यामध्ये मॅडम, ह्या ठिकाणी कसं आहे की ह्या आजारामध्ये मुळात गुठळ्या निर्माण होतात. म्हणजे ह्या कोयत्याप्रमाणे रक्तपेशी झाल्यामुळे त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये पुढे जाऊन अडकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्रास होतो. म्हणजे पेन होतं किंवा सांधेदुखी होते किंवा काही ठिकाणी त्यांना मग ते ब्लिडिंग सुद्धा होतं, अशा प्रकारे हे लक्षणं आढळून येतात.
1: नक्कीच. आणि याचा एक संपूर्ण त्यांच्या जीवनावरती कुठेतरी प्रभाव होत असेल, नाही का? म्हणजे त्या रुग्णाला जर हा आजार झाला तर त्याचं शिक्षण म्हणा किंवा सामाजिक जीवन म्हणा यावर प्रभाव हा जाणवतो का? आणि जाणवत असल्यास कशा पद्धतीने?
0: नक्कीच. आता ह्या आजाराचे जे रुग्ण असतात, ह्या आजाराने बाधित असलेले, त्यांना थोडे लिमिटेशन्स येतातच. त्यांना काम करताना म्हणजे हार्ड वर्क करू शकत नाहीत, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं कारण रक्तक्षय असल्यामुळे, थकवा लवकर येतो, एक प्रकारे एक डिसॅबिलिटी आपण म्हणू. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांना एक निर्णय घेतलेला आहे की बाबा यांना मदत कशी करायची, तर मग यांना काही स्कीम्सच्या माध्यमातून आपण त्यांना, योजनेच्या माध्यमातून आपण त्यांना लाभ पण देत असतो. जसं की त्यांना आता बसचा पास आपण अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांना वगैरे, याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना ज्या विविध आर्थिक लाभाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील आपण घेतलेलं आहे. यांना अपंग प्रमाणपत्र सुद्धा शासनामार्फत त्या ठिकाणी देण्याची सोय केलेली आहे की जेणेकरून त्यांना मग कॉलेजच्या ॲडमिशन्समध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये कुठे त्यांना लाभ मिळावा ह्याची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र आपण जे म्हणतो ते त्यांना दिलं जातं.
1: आता दिव्यांग हे शारीरिक जर काही व्यंग असेल तर ते अगदी नजरेत दिसून येतं, पण यात मध्ये मात्र ती केस थोडी वेगळी.
0: पण हे आजाराचं जर निदान एकदा झालं तर त्यांना आपण ते दिव्यांग प्रमाणपत्र देतो.
1: आता आपण म्हणालात की निदान एकदा झालं तर ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं, तर मग या आजाराचं निदान नेमकं कसं होतं?
0: खरोखर हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये आपल्या ज्या सर्व आरोग्य संस्था आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधल्या, तर त्या ठिकाणी अगदी उपकेंद्र स्तर, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपली विविध रुग्णालय, आपल्याकडे 512 हॉस्पिटल्स आहेत विभागामध्ये, तर ह्या सर्व रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी एक सोल्युबिलिटी चाचणी असते. सिम्पल टेस्ट आहे ती. त्या ठिकाणी आमच्या जे एन एम ताई असतात त्यांच्या लेवलवरती केली जाते, उपकेंद्र स्तरावर, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर, आणि इवन आमच्या राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या टीम्स असतात, त्या शाळांना जाऊन भेटी देतात, तिथे मुलांची तपासणी करतात, तर त्या टीमच्या माध्यमातून सुद्धा ह्या मुलांच्या चाचण्या त्या केल्या जातात. तर हे सोल्युबिलिटी टेस्ट या ठिकाणी पर्टिक्युलरली ह्या ज्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये आम्ही ते प्रत्येक नागरिकाची त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे विभागाच्या माध्यमातून. आणि ही सोल्युबिलिटी टेस्ट ही प्राथमिक चाचणी आहे, ही जर पॉझिटिव्ह आली तर त्याच्या पुढची टेस्ट एच पी एल सी टेस्ट असते ती आपण त्या ठिकाणी करतो. ती देखील आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयांमध्ये ती केली जाते. मग ती कन्फर्मेटरी टेस्ट असते, म्हणजे ती एच पी एल सी टेस्ट एकदा झाली की त्या ठिकाणी त्याचं निदान होतं आणि मग त्यानुसार त्या रुग्णाला मग आवश्यक ते उपचार त्या ठिकाणी देण्यात येतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमात सिकल सेल या विषयाच्या अनुषंगानं माहिती आपण जाणून घेत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:39 झालेत.

0: श्रोते हो, आज सकाळी 8:40 आणि नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम बंध प्रेमाचे बंधन सागराला, लेखन सुचिता लाडे, सादरकर्ते आशिष सातपुते. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू तर कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम आज आपण ऐकाल 11:40. यामध्ये आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती, संवादिका पौर्णिमा साठे, सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका कोकणची खाद्य संस्कृती कार्यक्रम 11:40. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:40 झाले. प्रसारित करणार आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांसाठी पंचकर्म आणि आयुर्वेद याविषयीची माहिती घेत होतो. याच विषयीची माहिती या भागातही आम्हाला अजून जाणून घ्यायची आहे. तर डोळ्यांसाठी पंचकर्माचा कसा उपयोग होतो याची माहिती आता द्याल का?
3: हो, गेले दोन भाग आपण वमन आणि बस्ती बघितलं. खरं तर वमनाचा फायदा जसं मागच्या भागात सांगितले की सर्दीसारखे विकार आहेत आणि मग रातांदळेपणासारखे विकार आले तर त्याचा वमनाचा फायदा खूप चांगला होतो, तसाच आहे विरेचनाचा. खरं तर विरेचन म्हणजे काय? तर जुलाब. मी मागच्या भागातही सांगितलं की दोष शरीरातले जवळच्या मार्गानं शरीराच्या बाहेर काढणं म्हणजे शोधन चिकित्सा, म्हणजे वमन विरेचन. आता ह्या विरेचनाचा शरीरावरती किंवा डोळ्यावरती कसा फायदा घेता येईल किंवा कसा फायदा होतो? आयुर्वेदात विरेचन ही गोष्ट जी आहे ती पित्तासाठी सांगून ठेवली. खरं तर मग पित्तामुळं शरीरात काय काय होतं? पित्तामुळं आम्ल पित्त होतं, पित्तामुळं शरीर त्वचा विकार होतात, पित्तामुळं अंगावर रॅशेस यायला लागते, पित्तामुळं केस पांढरे व्हायला लागतात, पित्तामुळं डोळे लाल व्हायला लागतात, पित्तानं पडद्याला सूज येते, पित्तानं नसांना सूज येते, पित्तानं पापण्यांच्या केसांच्या मुळाशी कोंडा व्हायला लागतो, पित्तामुळं पापण्यांना सूज यायला लागते, पित्तामुळं काळ्या बुबुळाला सूज यायला लागते. बरेच प्रकार आहेत पित्तामुळं शुगर, म्हणजे पित्त शुगरचा प्रकार आहे, पित्त प्रमेहाचा प्रकार आहे, किंवा हायपरटेन्शन पित्तामुळं असेल, अशा लोकांना पडद्यावरती पित्तामुळं रक्तस्राव व्हायला लागतो. ह्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला त्या विरेचनाचा फायदा आपल्याला पित्त कमी करून तो विकार बरा करण्यासाठी येतो. मग नेमकं काय होतं? हे पित्त ज्यावेळेला रक्तात वाढायला लागतं, जसं आपण बी पी म्हणतो, रक्तदाब म्हणतो, याच्यात रक्तातला द्रवगुण वाढला पित्तामुळं की मग प्रेशर वाढतं आणि मग अशा वेळेला आपण त्याला बी पी म्हणतो. तसंच ज्यावेळेला रक्तामध्ये पित्त पराकुटीचं वाढून त्याचं प्रेशर भयंकर वाढल्यामुळं ज्यावेळेला रक्तवाहिन्या तुटायला लागतात त्यावेळेला रक्तस्राव होतो.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
3: बऱ्याच आपण बघतो की उन्हाळ्यात नाकात रक्त येतं किंवा शुगर बीपीच्या पेशंटमध्ये पडद्यावरती रक्तस्राव होतो. तो दुरुस्त करायचा असेल तर पोटातली औषधं ही घ्यावीच लागतात. डोळ्यांचे पंचक्रमे हे वेगळी कराया ह्याच्यासाठी असतात, पण त्याच्यासोबत विरेचन ही खूप मोठी प्रोसेस आपल्याला करावी लागते, ज्याच्यामध्ये जसं आता वमनाच्या बाबतीत सांगितलं की 7 दिवस पूर्ण अंगाचं स्नेहस्वेदन, त्यानंतर पोटात जे विकार आहेत म्हणजे शुगर आहे, बी पी आहे,

0: किंवा आम्लपित्ताचा विकार आहे किंवा पित्ताचे इतर विकार आहेत ज्याचा परिणामस्वरूप डोळ्यावर परिणाम झाला आहे, त्या विकारानुरूप ते औषध काढून ते तूप सिद्ध करून प्यायला दिलं जातं, मग त्यानंतर विरेचनाची प्रोसेस ही केली जाते.
1: डॉक्टर, पंचकर्मातले वमन, विरेचन, नस्य याबद्दलची माहिती आम्हाला जाणून घेण्याची खरंच उत्सुकता आहे, पण ही माहिती आपण जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: हे ज्या वेळेला आपण स्नेहस्वेदन करतो त्यानंतर तूप प्यायला देतो, तर सेम प्रोसेस वमनानंतर वमनात करतो, तसं 7 दिवस स्नेहस्वेदन, तूप प्यायला देणं, 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी विरेचन. मग विरेचन वेगवेगळ्या औषधांनी केलं जातं, वेगवेगळी औषधे त्याच्यासाठी विरेचनासाठी वापरली जातात. काही पित्ताचे आहेत, वातपित्ताचे आहेत, पित्तवाताचे आहेत, ज्याचा विकार आहे त्यानुसार ते आपल्याला विरेचनाची औषधे वापरावी लागतात, जेणेकरून जे शरीरात पित्त साठलं आहे आणि त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्तस्राव होतो आहे, ते पित्त जर शरीरातून काढून टाकलं आपण तर मग ते ब्लिडिंगचा प्रश्नच येत नाही. मग आता आपल्याला हे पित्त काढताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते का? जसं वमनाच्या बाबतीत सांगितलं तसंच आहे. 7 दिवस स्नेहस्वेदन केल्यानंतर 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी विरेचन झालं की परत 7 दिवस संसर्जन क्रम आहे. 7 दिवसाचा संसर्जन क्रम झाला की नेहमीचा आहार चालू होतो, नेहमीची औषधं चालू होतात आणि आस्ते आस्ते पित्ताचा उद्रेक कमी झाला की तो विकार शांती व्हायला मदत व्हायला लागते. आपल्याला विरेचन जरी केलं तर त्याच्यासोबत आपल्याला इतर डोळ्यांची पंचकर्म, आहाराचं नियोजन आणि पोटातली औषधी घ्यावीच लागतात. फक्त विरेचनाचा फायदा, पराकोटीचं वाढलेलं पित्त एकदम शरीरातनं काढून टाकलं तर जी डागडुजी वारंवार करावी लागते आपल्याला औषधाने ती करावी लागत नाही, तो विकार बरा करायला बळ मिळतं शरीराला, शरीरातला दोषांचा उद्रेक कमी व्हायला लागतो आणि मग जी शमन चिकित्सा आहे आणि शमन चिकित्सानंतर जी रसायन चिकित्सा करतो त्याच्यासाठी ह्या विरेचनाचा खूप चांगला फायदा व्हायला लागतो. त्यामुळं हे विरेचन ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि ती त्यावेळी करणं गरजेची गोष्ट असते.
1: डॉक्टर, आपण खूपच चांगली माहिती देत आहात, पण ही माहिती अजूनही जाणून घ्यायची एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: हे जे विरेचन आहे, हे विरेचन डोळ्यांच्या कोणकोणत्या विकारात आपल्याला वापरता येतं, जसं मी मागे सांगितलं की रेटिनल ब्लीडिंग आहे, त्याला आयुर्वेदात काय होतं, कुठंही रक्तस्राव झाला की त्याला रक्तपित्त असं म्हणायची पद्धत आहे किंवा रक्तपित्त म्हटलं जातं. त्याची ट्रीटमेंट आहे जी आहे ना, आपल्याला ऊर्ध्वग रक्तपित्त असेल म्हणजे छातीच्या वरती रक्तस्राव कुठेही झाला असेल इंटरनल, तर त्याला विरेचन द्यायची पद्धत आहे. तर खाली रक्तस्राव झाला असेल बिंबीच्या खाली किंवा बिंबीच्या सन्निध किंवा इंटरनल खाली, तर त्याला वमन करायची पद्धत आहे. तसं ज्या वेळेला छातीच्या वरती रक्तस्राव इंटरनल होत असेल, म्हणजे डोळ्यावर पडद्यावरती रक्तस्राव झाला आहे, मेंदूत रक्तस्राव झाला आहे, पित्तामुळं पडद्याला सूज आलेली आहे, पित्तामुळं नसांना सूज आलेली आहे, पित्त्यामुळं डोळ्याची लाली वारंवार येत असेल, पित्तामुळं डोळ्याच्या पापण्यांच्या मुळाशी कोंडा होत असेल, पित्तामुळं अचानक दृष्टी कमी झाली असेल, ह्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला पित्तासाठी, त्या रक्तासाठी, रक्तशुद्धीसाठी आपल्याला हे विरेचन ही पंचकर्मातली प्रोसेस करून घेणं क्रमप्राप्त आहे. बऱ्याचदा नित्यविरेचन म्हणून एक कन्सेप्ट असते, एका बाजूला ब्रोहन विरेचन हे करून घेतलं जातं, नंतर अशा रक्तपित्ताच्या पेशंटमध्ये नित्याने विरेचनाचे एक औषध दिलं जातं जेणेकरून ते पित्त रोजच्या रोज मला वाटे बाहेर पडेल आणि शरीर निर्दोष राहील आणि भविष्यात तुमच्या डोळ्यावरती, डोळ्याच्या पडद्यावरती, नसांवरती किंवा मेंदूवरती, कानावरती पित्ताचा कोणताही परिणाम होणार नाही आणि त्या रक्तपित्तासारखी लक्षणं येऊन तो अवयव किंवा त्या अवयवाची क्रिया कायमस्वरूपी हानी होणार नाही. म्हणून आयुर्वेदानं रक्तपित्तासाठी, इंटरनल ब्लीडिंगसाठी किंवा

0: पित्तविकारासाठी विरेचन ही एक लोकांना दिलेली देणगी आहे. त्यामुळं खरं तर पित्तविकारांसाठी योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून योग्य वेळी विरेचन करून घेणं तितकंच गरजेचं आहे. जर विरेचन योग्य वेळी केलं तर पित्तामुळं येणारं अंधत्व आपल्याला कायमस्वरूपी टाळता येऊ शकतं.
1: तर डॉक्टर, या भागामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर पंचकर्माचं महत्त्व काय याविषयीची खूप चांगली माहिती दिलीत, विस्तृत माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. पण या विषयावरची आणखीनही काही माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे, ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 99, 98225261 99.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. 7:50 झालेत. आता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम ऐकूया, अनुरूप विवाह संस्था यांचा.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
4: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
4: ओके.
5: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
4: ओके.
5: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
5: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
4: ओके.
5: या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं,

0: असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091 1800-267-8091 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: जय नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं.
5: आपण बिनधास्त आहात
6: कारण आम्हाला ठाऊक आहे
5: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
6: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
5: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
6: वारणा पनीर.
5: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. आता भावधारा कार्यक्रमात ऐकूया हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांनी गायलेलं गीत.

शांताराम नांदगावकर यांची ही शब्दरचना स्वरबद्ध केली प्रदीप विलास यांनी. भावधारा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:40 नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात. वळूया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू. अनेक पर्यटक बेपत्ता. भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1,600 ठिकाणांवरील 8 लाखांहून अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. युवा संवादमध्ये भारतीय क्रीडा परिसंस्था बळकट करणं, 2036 ऑलिम्पिकसाठी प्रतिभावंत खेळाडू घडवणं, युवा नेतृत्व आणि स्वयंसेवा, नागरिकांची जबाबदारी आणि कौशल्य विकास तसंच नशामुक्त युवा या विषयांवर चर्चा होणार आहे. मुंबईतल्या पवई आयआयटी इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नेपाळमधील रसुआ जिल्हा आणि सभोवतालच्या परिसरात काल आलेल्या भीषण पुरात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान 50 यात्रेकरूंचा समावेश आहे. तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे आलेल्या या पुरामुळे अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी दिली. पूरग्रस्त भागातील विविध ठिकाणांहून सुमारे 100 लोकांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी 30 जणांवर काठमांडू इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. या मदतीबद्दल नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले आहेत. पूरग्रस्तांसाठी भारतानं आतापर्यंत 10 टन मदत साहित्य पाठवलं आहे. काठमांडू इथल्या भारतीय दूतावासानं तसंच बीजिंगमधील दूतावासानं भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनीही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमधील पुरात झालेल्या प्रचंड हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नेपाळच्या जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या कठीण काळात भारत मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्यासाठी नेपाळच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे गंडकी आणि नारायणी नद्यांमधील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नेपाळ सीमेलगतच्या भागांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. 2025-26 या वर्षासाठी कांद्याचं अंदाजित उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं

ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातील या कांद्याची राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भंडारच्या केंद्रांमधून 35 रुपये प्रति किलो दरानं विक्री करण्यात येईल. दरम्यान कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील नासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नाशिक इथं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यात दिल्ली हावडा, हावडा चेन्नई, चेन्नई मुंबई, मुंबई दिल्ली, दिल्ली चेन्नई, मुंबई हावडा आणि दिल्ली गुवाहाटी या 7 मार्गांचा समावेश असून त्यांची एकंदर लांबी सुमारे 11,000 किलोमीटर आहे. या मार्गांच्या विस्तारामुळे संपूर्ण रेल्वे जाळ्याची क्षमता वाढण्यास मदत होईल आणि भविष्यातील प्रवासी आणि माल वाहतुकीच्या वाढीला चालना मिळेल. वाहतूक खर्चात कपात होऊन प्रदूषणात घट होईल. त्यामुळे या मार्गांचा विस्तार आवश्यक असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनानं जगभरातील सर्व स्थलांतरित अर्थात इमिग्रंट व्हिसा अर्जांना स्थगिती दिली आहे. अमेरिकेनं बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधी देखील कारवाई सुरू केली असून ग्रीन कार्ड जारी करण्याचे नियमही कडक केले आहेत. भारत आणि चीननं सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सीमा प्रश्नासंदर्भात भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींदरम्यान चर्चेची 25वी फेरी काल बीजिंगमध्ये पार पडली. चीनचे विशेष प्रतिनिधी आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाच्या कार्यालयाचे संचालक वांग यी आणि भारताचे विशेष प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारत चीन सीमा प्रश्नावर सखोल चर्चा केली. या बैठकीत 8 मुद्द्यांवर एकमत झालं तसंच सीमावर्ती भागात संवाद, शांतता, सल्लामसलत आणि सहकार्य यांवर आधारित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं सीमा व्यापार, तीर्थयात्रा आणि इतर क्षेत्रांमधील देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक दृढ करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानच्या द्विपक्षीय नागरी अणु सहकार्यातील घडामोडी आणि या क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी काल वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे ऊर्जामंत्री ख्रिस राईस यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेच्या समुद्रावरील उपयोगांसाठी अणु तंत्रज्ञान परवाना या उपक्रमाच्या प्रारंभापूर्वी ही भेट महत्वाची मानली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत उच्च शिक्षण विभाग तसंच शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. केरळमध्ये काल थिरुओणम सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त केरळमध्ये पर्यटन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा सण काल उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात देशभरात साजरा करण्यात आला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. फॉलोऑन मिळाल्यानंतर काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यामुळे भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात उत्तरेकडील राज्य, केरळ, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुचेरी आणि ईशान्येकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात

सुमारे 160 जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता, भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका सुचिता लाडे. निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं. संचालन रोहिणी सूर्यवंशी. सादर करते आशिष बेनिश्याम सातपुते.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमा निमित्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना निसर्गाच्या हिरव्या शालीनं नटलेला, धरतीवर आनंदाचा वर्षाव करणारा आणि भारतीय संस्कृतीतील अनेक सणांनी उजळलेला या पवित्र महिन्यातील पौर्णिमा महाराष्ट्रासाठी विशेष महत्वाची. याच दिवशी एकीकडे प्रेमाचा धागा मनगटावर बांधला जातो, तर दुसरीकडे श्रीफळ अर्पण करून अथांग सागराला कृतज्ञतेनं वंदन केलं जातं. एक सण रक्षाबंधन, दुसरा नारळ पौर्णिमा, दोन वेगवेगळे उत्सव, पण संदेश मात्र एकच, प्रेम, संरक्षण, कृतज्ञता आणि निसर्गाशी जपलेलं अतूट नातं. या भावनेचा मागोवा घेणारे आजचे विशेष ध्वनिरूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला.
3: श्रावण पौर्णिमेची प्रसन्न सकाळ, घरासमोर सुंदर रांगोळी, दारात आंब्याच्या पानांचे तोरण, देवघरात निरंजन तेवत आहे, स्वयंपाकघरातून पुरणाचा सुगंध दरवळत आहे, एका ताटात हळद कुंकू अक्षता राख्या मिठाई, तर दुसऱ्या ताटात नारळ फुले दुर्वा आणि वरुण पूजेचे साहित्य. घरभर उत्सवाची लगबग सुरू आहे.
4: आजी, आज घरात दोन ताट का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ?
5: अग, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
6: म्हणजे आज सई मला राखी बांधणार आणि बाबा समुद्राला सागराला नारळ अर्पण करणार. वा वा.
5: हो, कारण प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवत, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
4: पण समुद्राला नारळ का अर्पण करतात? तोही देव असतो का ग?
7: राम राम. आज समुद्र किनारी वरुण पूजा आहे, सगळ्या गावाला बोलवायला आलोय.
5: या काका, तुम्हीच सांगा ना मुलांना.
7: बाळांनो, आमच्यासाठी समुद्र म्हणजे देवच. तो आमचा अन्नदाता, आमचा संसार, आमचा जीवनसाथी. 4 महिने पावसाळ्यात आम्ही समुद्रात अजिबात जात नाही, कारण त्या काळात मासे अंडी घालतात. निसर्गालाही विश्रांती लागते ना, आणि आज तर नारळी पौर्णिमा, आणि या दिवशी आम्ही वरुण देवाची पूजा करून नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात करतो.
6: म्हणजे तुम्ही आधी समुद्राचे आभार मानता का आणि मग कामाला सुरुवात करता?
7: अगदी तसंच. जे आपल्याला जगवतो त्याला प्रथम वंदन करायचं, हीच तर आमच्या पूर्वजांची शिकवण.
8: किती सुंदर विचार. एका घरात बहीण प्रेमाचा धागा तयार करत आहे, तर दुसरीकडे समुद्र किनारी श्रीफळ सजवले जात आहे. दोन्ही ठिकाणी भावना एकच, कृतज्ञता.

0: मुलांनो, आज तुम्हाला दोन गोष्टी मी सांगणार आहे हा. एक रक्षाबंधनाच्या उगमाची आणि दुसरी नारळी पौर्णिमेच्या परंपरेची. या दोन गोष्टी ऐकल्यावर तुम्हाला कळेल की हे दोन्ही सण वेगळे असले तरी त्यांचा आत्मा मात्र एकच आहे. हा
1: आजी, मग आधी राखीची गोष्ट सांग ना ग.
2: आणि त्यानंतर समुद्राची.
0: हो हो, मग ऐका हा. ही कथा आहे यम आणि यमुनेच्या पवित्र प्रेमाची.
3: श्रोते हो, आता उलगडणार रक्षाबंधनाच्या इतिहासातील सर्वात हृदयस्पर्शी, सर्वात भावस्पर्शी कथा यम आणि यमुना आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमेमागील वरुण पूजेची प्राचीन परंपरा क्रमशः.
4: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असे दोन उत्सव, एका मनगटावर प्रेमाचा धागा बांधणारा आणि दुसरा अथांग सागराला कृतज्ञतेने वंदन करणारा. या दोन्ही सणांचा उगम वेगळा असला तरी त्यांचा संदेश मात्र एकच, रक्षण आणि कृतज्ञता.
5: लोकपरंपरेनुसार सूर्यदेवाची संताने यम आणि यमुना. यम कर्तव्यनिष्ठ न्यायप्रिय, तर यमुना प्रेम माया आणि पावित्र्याचे प्रतीक. यम आपल्या कार्यात इतका व्यस्त होता की बहिणीला भेटायलाही वेळ मिळत नव्हता. मात्र यमुना प्रत्येक नारळी पौर्णिमेला भावाची आतुरतेने वाट पाहत असे.
6: भाऊ, आज तरी येशील ना? ही आरती, हे ताट, ही राखी सगळं तुझ्यासाठी सजवलं आहे बघ.
7: बहीण, आज आलोय, उशीर झाला पण तुझ्या प्रेमाच्या ओढीने आलो.
6: हे तिलक, ही आरती आणि हा प्रेमाचा धागा. तुझं आयुष्य मंगलमय हो, तू सदैव न्यायाचाच मार्गधर धरशील ना रे?
7: बहीण, आज मी तुला एक वरदान देतो. जो भाऊ आपल्या बहिणींकडून प्रेमाने रक्षा सूत्र बांधून घेईल, तिचा सन्मान करील, तिच्या सुख दुःखात सदैव सहभागी होईल, त्याला दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि मंगल आशीर्वाद लाभो.
4: अशी लोक परंपरा सांगते आणि तेव्हापासून रक्षाबंधन हा सण फक्त राखी बांधण्याचा न राहता प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचा उत्सव बनला.
1: आजी, किती सुंदर गोष्ट. पण समुद्रालाही अशी एखादी कथा आहे का ग? ती पण सांग ना.
0: अर्थात आहे. जशी बहीण भावासाठी प्रार्थना करते तशीच समुद्रावर जगणारी माणसं समुद्रासाठी प्रार्थना करतात.
5: ऋग्वेदात जलतत्वाचे अधिपती म्हणून वरुण देवाचा उल्लेख आढळतो. समुद्र भारतीय संस्कृतीत केवळ जलसाठा नाही, तो जीवनाचा स्रोत आहे. पूर्वी व्यापारी, नाविक आणि कोळी समाज दीर्घ समुद्र प्रवासाला निघण्यापूर्वी वरुण देवाची पूजा करत.
8: मंडळी, पूजेची वेळ झाली, होड्या सजल्या, जाडी तयार झाली, पण वरुण देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय एकही होडी समुद्रात उतरणार नाही.
9: हा श्रीफळ, ही फुलं, हा हळदीकुंकवाचा मान, हे सर्व समुद्र राजासाठी.
8: हे सागर राजा, आमच्या होड्या सुरक्षित ठेव, भरभरून मासेमारी दे, पण तुझ्या प्रत्येक जीवांचंही रक्षण होऊ दे.
4: किती विलक्षण संस्कार. आधी निसर्गाला नमस्कार, मग उपजीविका, आधी कृतज्ञता, मग कर्तव्य.
1: आजी, म्हणजे राखीचा धागा आणि नारळ दोन्ही विश्वासाची प्रतीक आहेत.
0: हो ग, राखी माणसा माणसांमधलं नातं जपते, नारळ माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं दृढ करतो. दोन्ही शिकवतो.

0: करतात बरं का, ज्याच्यावर प्रेम करताना त्याचं रक्षणही करा.
1: एका बाजूला बहिणीच्या डोळ्यात भावासाठी आशीर्वाद आहे, तर दुसऱ्या बाजूला कोळी समाजाच्या उंजळीत समुद्रासाठी कृतज्ञता आहे. दोन परंपरा, दोन संस्कृती, पण एकच भावना.
2: श्रोते हो, पुढल्या भागात महाभारतातील श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची हृदयस्पर्शी कथा, समुद्र किनाऱ्यावरील नारळी पौर्णिमेचा जल्लोष, वरुण पूजेचा विधी आणि कोळी समाजाच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडविणारे प्रसंग अनुभवया बंध प्रेमाचे वंदन सागराला या रूपकातून.
3: श्रावण पौर्णिमेची सकाळ, संपूर्ण किनारा उत्साहाने नटलेला आहे. कोळीवाड्यातील प्रत्येक घरासमोर रांगोळी, होड्या, होड्यांवर रंगीबेरंगी पताका, नवीन जाळी, स्त्रियांच्या हातात पूजेची ताटे आणि प्रत्येकांच्या ओठावर एकच प्रार्थना, हे सागर राजा आमचे रक्षण कर.
4: अरे गण्या, होडीला झेंडा बांधलास का?
5: हो काका, नवीनच जाई ठेवली. आज पहिल्यांदाच समुद्रात उतरणार ना.
6: आधी पूजा मगच मासेमारी. आपल्या वडीलधाऱ्यांनी शिकवलेले नियम कधी मोडायचा नसतो.
7: काका, इतक्या श्रद्धेने पूजा का करता?
4: बाळा, समुद्राला जिंकता येत नाही, त्याचा आदर करावा लागतो. तो कधी शांत तर कधी रौद्र, त्याच्यामुळे आमची चूल पेटते, म्हणूनच आम्ही त्याला देव मानतो.

0: या शुभ नारळासोबत समुद्रात अर्पण होतात श्रद्धा, विश्वास आणि हजारो कुटुंबांच्या आशा.
1: ढोलकीचा ठेका, टाळ्यांची साथ, आनंदाने नाचणारा कोळी समाज हा केवळ उत्सवच नाही तर निसर्गाशी असलेला मैत्रीचा सोहळा आहे.
2: आजी, समुद्राची पूजा पाहिली, आता राखीची अजून एखादी गोष्ट सांग ना. का
3: सांगते हा, महाभारतातील प्रेम, विश्वास आणि सन्मानाची कथा.
0: राजसूर्य यज्ञाचा प्रसंग. श्रीकृष्णांच्या हाताला सुदर्शन चक्रामुळे किरकोळ जखम झाली, रक्त वाहू लागलं. सभेत अनेक वीर होते, पण क्षणाचाही विलंब न करता द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला.
4: कृष्णा, ही माझ्या वस्त्राची चिंधी तुमच्या जखमेवर बांधते, रक्त थांबलं पाहिजे.
5: द्रौपदी, हा फक्त वस्त्राचा तुकडा नाही, हा प्रेमाचा धागा आहे. आज तू माझ्यासाठी जे केलंस त्याचं ऋण मी कधीच विसरणार नाही.

0: मनावर संकट आलं आणि त्यावेळी श्रीकृष्णांनी तिच्या लज्जेचे रक्षण केले. त्यामुळेच रक्षाबंधनाचा अर्थ केवळ धागा नसून संकटात धावून जाण्याची प्रतिज्ञा असा मानला जातो.
1: म्हणजे राखी फक्त भेटवस्तू देण्याचा सण नाही का?
2: अजिबात नाही बरं का. राखी म्हणजे बहिणीच्या विश्वासाचा मान राखण्याची शपथ
3: आणि नारळी पौर्णिमा निसर्गाचं रक्षण करण्याची.
2: अगदी बरोबर. हा हीच आपल्या संस्कृतीची खरी शिकवण आहे बरं का.
4: एका बाजूला प्रेमाचं रक्षण तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचं संरक्षण. नारळी पौर्णिमा आपल्याला दोन्हींची आठवण करून देते.
5: श्रोते हो, आता आपल्या ध्वनिरूपकाचा अंतिम टप्पा, सैनिकांना राखी, वृक्ष राखी आणि मानवतेचा संदेश देणारा भव्य समारोप समुद्र संवर्धन. नारळी पौर्णिमेचा हा मंगल दिवस आपल्याला दोन अमूल्य संस्कार देऊन जातो. एक नात्यांचं रक्षण आणि दुसरा निसर्गाचं जतन. राखीच्या धाग्यात प्रेम आहे तर श्रीफळात कृतज्ञता. दोन्हींचा अर्थ एकच, ज्याच्यावर प्रेम करतो त्याचे संरक्षण करतो.
3: आजी, आज आमच्या शाळेत आम्ही सैनिकांसाठी राख्या बनवल्या.
2: खूप छान ग, खूप छान. सीमेवर उभा असलेला प्रत्येक जवान आपल्या लाखो बहिणींचा भाऊ असतो. त्याच्या मनगटावरची राखी त्याला घरच्या मायेची आठवण करून देते. हा
6: प्रिय बहिणीनो, तुमच्या राख्या आमच्या मनगटावर नसतात तर त्या आमच्या हृदयात असतात. देशाच्या रक्षणाची आमची शपथ तुमच्या विश्वासामुळेच अधिक बळकट होते.
1: मीही मोठा झाल्यावर देशासाठी काहीतरी करणार.
2: अरे, देशसेवा ही फक्त सीमेवरच होत नाही रे. चांगला नागरिक होणं, प्रामाणिकपणे काम करणं, पर्यावरण जपणं ही सुद्धा देशसेवाच आहे बरं का.
3: रोहन, चल या वडाच्या झाडालाही राखी बांधूया.
1: म्हणजे?
3: कारण हे झाड आपल्याला प्राणवायू देतं, सावली देतं, जीवन देतं. त्याचं रक्षण करणं हीच खरी राखी.
7: फक्त झाडच नाहीत बाळांनो, नद्या, समुद्र, डोंगर, सगळा निसर्ग आपला आहे. त्यांचं रक्षण केलं तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील.
8: अहो, पूजा तर झाली, आता खरी पूजा करूया. किनाऱ्यावरचा हा प्लास्टिकचा कचरा उचलूया.
3: हो, समुद्राला नारळ अर्पण करू, पण प्लास्टिक नाही.
0: आज नारळी पौर्णिमेचा अर्थ केवळ नारळ अर्पण करणं नाही तर समुद्र स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करणं आहे.
3: आजी, आज मला समजलं, राखी म्हणजे फक्त भावाच्या हातातला धागा नाही
1: आणि नारळ फक्त समुद्रात सोडायचं फळ नाही.
2: हो मुलांनो, राखी म्हणजे विश्वास, नारळ म्हणजे कृतज्ञता आणि नारळी पौर्णिमा म्हणजे माणूस, निसर्ग आणि संस्कृती यांना जोडणारा प्रेमाचा उत्सव.
0: अगदी बरोबर. तेव्हा श्रोते हो, आपण नात्याचं रक्षण करूया, स्त्रीचा सन्मान करूया, समुद्र, नद्या, वृक्ष आणि पर्यावरण जपूया. कारण प्रेमाने जोडलेले बंधच समाजाला बळ देतात आणि जपलेला निसर्गच पुढील पिढीला समृद्ध भविष्य देतो.

श्रोते हो, आताच आपण नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक ऐकलं बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका होत्या सुचिता लाडे, संचालन रोहिणी सूर्यवंशी, निवेदन होतं राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं, सहभागी कलाकार आजी स्वाती तुपकर, आई एकता गेहरवार, कोळी काका अतुल साखरकर, कोळी काकू राखी पाटील, सई विद्या राऊत.

0: सतीश रेवे, पुजारी आणि यम विलास चारथळ, यमुना रुचा मांजरखेडे, गण्या मोहन हेडाऊ, द्रौपदी आकांक्षा वासनिक, श्रीकृष्ण दीपक मेहर, सैनिक हिमांशु देवगडे. या रूपकाचे सादर करते होते आशीष बेनिश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, 262.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:50 झालेत. आनंद घेऊया लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

मी ब्रदर्स आणि मोनाली ठाकूर यांनी गायलेलं कुमार यांचं गीत आपण ऐकलं. बागी चित्रपटातलं हे गीत स्वरबद्ध केलं होतं मीत ब्रदर्स यांनी.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोते हो, कष्टाला वय नसतं आणि जिद्दीला सीमा नसते। 1976 मध्ये एका म्हशीपासून सुरुवात करून सायकलीवरून घरोघरी दूध पोहोचवत आज तब्बल 50 वर्ष अखंड दुग्ध व्यवसाय करणारे कोतवडे येथील माधवराव भावे यांना आपण भेटणार आहोत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात।
2: मला सांगतो, एका वेळी माझ्या 15 दिवसाच्या फरकात दोन मोठ्या म्हशी गेल्या अट्या घेऊन।
3: अरे बापरे!
2: तेव्हा म्हणजे मी जरा हादरलो होतो, पण चिकाटी सोडली नाही। कारण म्हटलं निसर्ग आहे, त्याला काही पर्याय नाही, त्यातून उभार आलो। आणि चिकाटी ह्या धंद्याला महत्वाची आहे।
1: तीन तीन पिढ्यांचा विश्वास जपणारे माधवराव भावे यांची 50 वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला विसरू नका। गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात। कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। यासाठी श्रोते हो ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 मेगाहर्ट्सवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र।

0: के यांनी गायलेलं सईद कादरी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते प्रीतम आणि चित्रपट जन्नत. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: ओ इकडं म्हाडा काली उभं राहून करतावाय काय? ओ तिकडे जरा बाजूस सरका, वारा सुटलाय बघा केवढा. एकांदा नारळ पडायचा वरून डोसकीत आणि डोसक फुटायचं.
1: होय होय लक्ष्मी, वारा ना बराच आहे. बरोबर बोलतेस तू, पण काय झालं माहितीये? अगं मी आत्ताच आलो खालनं परसावातनं. तिकडे खाली ना पाट अडलेला होता, म्हणजे काय झालं

0: होतं की पाला पाचोळा काढून त्याला वाहता करायची गरज होती म्हणून तिकडे गेलो होतो. इकडे येताना वर माडावरती जयंता दिसला म्हणून त्याला आत्ताच सांगत होतो की आताची वेळ सगळे नारळ काढ हा तू. हा म्हणजे आजला आडसार नको अजिबात.
1: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: सादर करते विवेक वानखडे.

स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातलं अन्विता दत्त यांचं गीत आपण ऐकलं शेखर रावजी आणि नीती मोहन आणि सलीम मर्चंट यांच्या स्वरात. संगीतकार होते विशाल शेखर. श्रोते हो, आज सकाळी

साडेनऊ वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत तब्बल 50 वर्षे दुग्ध व्यवसाय करणारे कोतवळे येथील माधव भावे यांची अनघा मखदूम यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार रश्मी विराग, संगीतकार जीत गांगुली. सनम रे चित्रपटातल्या या रचनेसोबतच श्रोते हो लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजले, थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आता इंद्रधनुष्य कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत तब्बल 50 वर्षे दुग्ध व्यवसाय करणारे कोतवडे येथील माधव भावे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत।

0: श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कष्टाला पर्याय नाही आणि जिद्दीला वयाचं बंधन नसतं हे वाक्य आपण अनेकदा ऐकत असतो, पण हेच वाक्य आपल्या रोजच्या जगण्यात सिद्ध करणारी, सिद्ध करून दाखवणारी काही माणसं आपल्या भोवतीच असतात. आज अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. गेली 50 वर्ष अविरत दुग्ध व्यवसाय करत आजही वयाच्या या टप्प्यावर स्वतः ग्राहकांपर्यंत जाऊन अत्यंत निष्ठेने दूध विक्री करणारे रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील माधव भावे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. काका नमस्कार आणि आपल्या कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: 1976 मध्ये एका म्हशीपासून सुरू झालेला हा प्रवास सायकलीवरून आणि एसटीने दूध वाहून नेण्यापासून ते आज अगदी सेंद्रिय सुपारीची समृद्ध बाग फुलवण्यापर्यंतचा आहे. माधवराव भावे काकांनी प्रामाणिकपणा, वेळ आणि गुणवत्तेच्या जोरावर 3-3 पिढ्यांचे ग्राहक जोडलेत. तर मग आज आपण काकांचा हा प्रवास जाणून घेऊया. काका, 50 वर्षांपूर्वी साधारण 1976 तुम्ही एका म्हशीपासून दुधाचा व्यवसाय सुरू केलात. घराच्या बेताच्या परिस्थितीतून या व्यवसायाकडे वळण्याची आणि स्वतः तूप दूध विकण्याची जिद्द तुमच्या मनात निर्माण कशी झाली?
1: हो, त्याला कारण असं झालं की मी आधी 11वी झाल्यानंतर घरी राहायचं ठरलं. माझे दोन भाऊ मुंबईला नोकरीनिमित्त आणि वडील म्हातारे, आई वडील म्हातारी, आणि आमची भात शेती भरपूर होती. आमची परिस्थिती बेताची असली तरी खाऊन पिऊन आम्ही सुखी होतो. आणि 4 बहिणी, 3 भाऊ, आम्ही 7 जण, आम्ही भावंड, आणि 7 भावंडात मी सगळ्यात लहान. त्या माझं बालपण खूप छान गेलं, सगळ्यांनी लाड काढण्यात माझं बालपण गेलं. आणि आमची आई खूप आजारी होती आणि कुठेही तूप मिळत नव्हतं. असं करता करता मी जिद्दीने ठरवलं की आपणच आता तूप तयार करायचं आणि विकायचं. ह्या ह्याच्यातून ती संकल्पना निर्माण झाली. आणि घरी नुसती शेती करून भागण्यासारखं नव्हतं, जोडधंदा हवा. म्हणून मुळात मी आधी बैलगाडी व्यवसाय सुरू केला. बैलगाडी व्यवसाय सुद्धा मी गेले 50 वर्ष करतोय. आता मी गेल्या वर्षीपासून बैलगाडी धंदा बंद केला. बैलगाडी धंद्यात मी खूप भरपूर पैसे मिळवले, भरपूर ग्राहक जोडली, मोठमोठे बैल, म्हणजे मी सगळी खिलार बैलं वापरली शेतीसाठी पण आणि बैलगाडीसाठी पण. बैलगाडीतून आम्ही लाकूड, वाळू, चिरा, मी चिरेखणीवर सुद्धा स्वतः जायचा बैलगाडीवर. चिरा ओढून खाली, तेव्हा ट्रक नव्हते, तेव्हा बैलगाडीनंच सगळी वाहतूक व्हायची. किंवा रात्री, तेव्हा रिक्षा काही नव्हत्या, वाहतुकीचं साधन मोठं काही नव्हतं. वाडीतील लोकांना कुठे विंचू लागला, कुठे आजारी कोण झालं तर बैलगाडीन दवाखान्यात न्यायचं. हे मी रात्री कधीही किती वाजता मला उठवायला आले तरी मी जात असे आणि विनामूल्य, म्हणजे लोकसेवा म्हणून मी ती केली.
0: पण म्हणजे ह्या व्यवसाय बरोबर तुमची खिल्लार जोडी आणि बैलगाडी हे तुमचे साथीदार होते.
1: बैलगाडी आणि माझी जोडधंदा खूप चांगला आणि मला मुळात बैलगाडीची खूप हौस.
0: अच्छा, कारण तुम्ही आत्ता मागच्या वर्षी बैलगाडी विकली असं म्हणाला, म्हणजे आतापर्यंत चालवत होता.
1: चालव, मी स्वतः गाडीवर जात होतो, कामगार होतेच. पण कामगार काय ठराविक लिमिट मध्येच काम करणार, पण भाडं आलं की सोडायचं नाही, माझी जिद्द.
0: अच्छा,
1: मग ते कधीही येऊन दे, रात्री 11 वाजता जरी भाडं आलं तरी मी भाड्याला जात असे.
0: तुम्हीच सांगितलं की तुमच्याकडे बैलगाडी होती, पण मला अजून जाणून घ्यायचं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये कोतवडे ते रत्नागिरी असं तुम्ही जो दुग्ध व्यवसाय करायचा त्याच्यामध्ये तुम्ही सायकल एसटीने दूध विक्रीसाठी रत्नागिरी पर्यंत यायचा, तर तो प्रवास कसा होता, त्याच्या काही आठवणी आहेत का तुम्हाला?
1: हो, तो प्रवास म्हणजे आधी आमच्या गावात नदीवर पूल नव्हते, पाण्यातनं मार्ग काढीत पलीकडे यायचं, साखरतरपर्यंत सायकलनी यायचं,

0: साखरतरला सिटी बस असायची पलीकडे, सिटी बसनी रत्नागिरीत यायचं आणि तिथे एक सायकल ठेवली होती, कॅन तिथे लावून सायकलनी दूध घालायची. अर्थात तेव्हा माझ्याजवळ फार मोठं दूध नव्हतं, कारण 5-7 म्हशी होत्या. आणि नंतर एक करता आम्ही 24 म्हशी केल्या. 24 म्हशी, 4 गाई, 4 खिलार बैल.
1: अरे वा.
0: आणि मी कुवारबाव पर्यंत लाईन घातलेली आहे,
1: बापरे,
0: बंदर रोड ते कुवारबाव. मग नंतर मी दूध भरपूर सुरू झाल्यावर मी स्कूटर घेतली. जेव्हा कप पहिली रत्नागिरीत आली तेव्हा मी पहिली गाडी घेतली.
1: अच्छा.
0: आणि ते स्कूटरनी दूध घालायचा, तेव्हा दोन्ही वेळा दूध आमचं रत्नागिरीत यायचं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मला आमच्या मिसेसची भयंकर साथ मिळाली.
1: अच्छा.
0: तिने खूप आम्हाला चांगली साथ दिली आणि अजून पण देते.
1: अच्छा.
0: माझ्या मुली, कारण दुधाचा धंदा असा हा एकाचा नाही, तो म्हणजे त्याला 4 लोकच लागतात आणि स्वतःची घरातली माणसं पाहिजेत. आणि त्याप्रमाणे आमची होती, मुली लहान होत्या तेव्हाही सुद्धा ती मला गोठ्यात मदत करायची. नंतर मुली मोठ्या झाल्या, मुली दूध काढायला लागल्या, मिसेस दूध काढायचे, आम्ही चौघं मिळून आणि कामगार असे आम्ही 5 जण दूध काढायचे. आणि माझं रेकॉर्ड म्हणजे मी 5:30 बाहेर पडायचा दूध घेऊन. रत्नागिरीत मी 6:15 टच असायचा. ते 3 उठून हा सगळं दूध काढून रत्नागिरीत यायचं, दूध घालायची, घरी जायचं. आणि आता सुद्धा आम्ही जनावरं कमी केली आहेत, मी गावातलं दूध घेतो आणि रत्नागिरीत ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. आणि आम्ही क्वालिटी जपली
1: होय
0: आजपर्यंत. 1.25 रुपया रत्नागिरीत मी 1.25 रुपयांनी दूध घातलेलं आहे, ते आता आम्ही 80 रुपयांनी दूध घालतोय. म्हणजे एवढा माझा प्रवास आहे.
1: होय, खरंय. 1.25 रुपया ते 80 रुपये पर्यंतचा प्रवास खरं तर म्हटला पाहिजे. तुम्ही स्वतःच उल्लेख केला तुमच्या पत्नीचा, आणि या व्यवसायामध्ये एकतर वेळ, गुणवत्ता आणि स्वच्छता ह्या सगळ्यात जास्त तीन गोष्टी जपल्या पाहिजे. तर तुम्ही सांगितलं की तुम्ही लवकर उठायचा, तर तो दिनक्रम कसं काय काय असं ते आम्हाला सांगा.
0: पहाटे 3 उठायचं, आपलं रोजचं अन्नी काढपायचं, की गोठ्यात दूध काढायला जायचं, दूध काढून दूध मोजून कॅन भरून गाडीला लावायचे, की 5:30 बाहेर पडायचं. आणि माझा टायमिंगचा मी एवढा बंद आहे की माझी जर गाडी कधी वाजली नाही तर लोक म्हणतात आज भावे काका गेले नाहीत, काय झालं आहे. आणि फोन येतात, आपुलकीन फोन येतात, बघ का नाही, मग का उशीर झाला. कारण तेव्हा कसं होतं, नदीला पाणी असलं की थांबायला लागायचं. नंतर 81 साखरतरचा पूल झाला, पण तो वाहतुकीला चालू नव्हता. नंतर मग आमच्या घरापर्यंत गाड्या यायच्या, मग ते ड्रायव्हर कंडक्टर रात्री वस्तीला असायचे, गाडी आमच्या इथेच वस्तीला असायची. मग कोणाचा डबा नसला तर त्याला डबा द्यायचा, हे असं सगळं चालायचं. आणि पूर्ण, आणि तेव्हा आमचे वडील घरी होते. मुळात आमचं कसं, आमच्या वडिलांचा लोण्याचा धंदा मुंबईला होता. मी ते फिरून धंदा करायचे, आमची आई आणि वडील, आई घरी सगळे तयार करून ठेवायची आणि वडील रोज एक नवीन गावात लोणी घेऊन विकायचे. 48 नंतर वडिलांनी धंदा बंद केला. आणि त्या ह्याच्यात म्हणजे मुंबईला वडिलांना आमच्या लोणीवाले भावे म्हणूनच ओळखत, जशी मला आता इथे दूधवाले भावे ओळखतात तशी त्यांची ओळख होती. वडील आमचे कीर्तनकार होते, चांगल्या पट्टीचे कीर्तनकार होते, तबलजी होते. या सगळ्यातनं मला त्यांची ऊर्जा मिळाली आणि त्यांची खूप मोठी पुण्याई आमच्या पाठीमागे आहे.
1: खरंय, अगदी. कारण तुम्ही तुमची स्वतंत्र ओळख पण निर्माण केली आणि जे वडिलांनी जपलं ते तुम्ही जपलं. असं म्हणतात की 3 पिढ्या ओळखतात भावे काकांना. असे 3 पिढ्या रत्नागिरीत आहेत, हो की नाही? मग इतकं हे जे विश्वास तुम्ही टिकवलात, नातं टिकवलं, तर काय आठवणी आहेत त्यांच्या? असे कोण ग्राहक आहेत ज्यांच्या?
0: ग्राहक आहेत सर मुकादम म्हणून बाई आहेत, त्यांना मी दूध घालतो. त्यांचा नातू आत्ता 12 झाला तरी अजून तो गाईचं दूध पितोय. तसेच एसटीत राजन जोशी म्हणून आहेत, ते रिटायर झाले, त्यांच्याकडे पण माझं अजून दूध चालू आहे. पूर्वी मी 5 लिटर दूध घेऊन रत्नागिरीत यायचा, खर्च करता करता 125-130 लिटर आम्ही दूध रत्नागिरीत सुरू केलं. पण तेव्हा दोन्ही वेळा आम्ही दूध घालायचे, बंदर रोड खालची आळी, पूर्ण अगदी वरती कोवारबाव आणि एसटी कॅन्टीन, इकडे सगळीकडे दूध. आणि सगळीकडे मी स्वतः दूध घातलेलं आहे. आणि माझ्या आजारपणाच्या काळात, मध्यंतरी मी काही वेळ आजारी पडलो होतो, तेव्हा आमच्या सासूरवाडीच्या माणसांनी मला खूप मदत केली. हा, म्हणजे आमची मेवणी पटवर्धन हायस्कूलला, ती काळेबाई म्हणून तुम्ही जर ओळखत असाल, तर तिने सुद्धा दूध घातलेलं आहे. मेवण्यानी दूध घातलेली आहे. सासूरवाडीच्या माणसांची खूप, आणि मित्रमंडळ, आम्ही माणसं खूप भरपूर जोडली.
1: तेच तुमच्या मला वाटतं व्यवसायाचं आधी पहिलं मूळ हे असणार, बरोबर आहे ना?
0: हो. आणि जेव्हा दूध धंदा मी करायचा ठरवलं, तेव्हाच ठरवलं की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फो. आणि हे असेल तरच तुम्ही कुठलाही धंदा करा, समोरच्या माणसाची तुम्ही नीट वागलात तरच शक्य आहे ते. नाही तर, आणि टायमाचं बंधन, टाईम याला महत्वाचं आहे. दुधाच्या धंद्याला टाईम आणि स्वच्छता ही मोठी आहे. आणि ते आमचे आजपर्यंत आम्ही टिकवले. तूप आणि लोणी आमचं रत्नागिरीत नाव आहे. आमच्याकडलं साजूक तूप

0: आणि लोणी अगदी पुन्हा मुंबईपर्यंत आम्ही कुरिअरनी पाठवतो.
1: अरे वा.
0: आणि ही सगळी मेहनत तिची आहे, मिसेसची आहे.
1: तुम्ही दूध विक्रीला बाहेर पडत होतात, मग ह्या घरी मुली आणि शुभांगी काकी हे सगळं करत होत्या, तर ते कसं चालायचं त्यांचं आणि तुम्ही ते कसे पाठवायचात? म्हणजे
0: नाही आता काय, मग रत्नागिरीत ओळख वाढत चालली, लोकांना वस्तू आवडायला लागल्या, त्यामुळे तुपाला गेले. आता माझ्याकडे वेटिंगवर लोक आहेत तुपासाठी, आणि दूध काही शिल्लक राहील त्यातून तूप निर्माण करायचं. आणि ते ही त्याचं म्हणजे कणीदार तूप हे साजूक तुपाचं मोठं महत्व आहे. आणि ते ही सगळं ते हँडल करते. आणि आम्ही जोडधंदे खूप केले. आमच्या दारात मोठा भव्य मांडव आहे, तो आम्ही सुपारीची लावली आहे ना, 1600 सुपारीची झाडं लावली आहेत. हो, त्यात त्यातल्या दोन बागा लागायला लागले आहेत. मी साधारण 1001 सुपारी आता लागायला लागली, 1000 आणि बाकीची लागणार आहेत, पण ती वाळत घालायला जागा हवी म्हणून दारात मोठा मांडव काढलाय. दत्त मंदिर आहे आमचं स्वतःचं. हा, 1970 साली वडिलांनी आमच्या दत्त मंदिर बांधलं आणि ती पुण्याई मोठी आहे आमच्या. मग आणि ह्या सगळ्या याच्यावर दत्तगुरूची कृपा खूप आहे आमच्यावर. आम्ही जी फुल नाही फुलाची पाकळी त्याची सेवा करतोय, त्याचंच हे मी फळ समजतो.
1: बरोबर.
0: आणि त्यानंतर मग आम्ही कार्यालय चालवतो, गोरगरिबांची लग्न लावतो आणि बैलगाडीला भरपूर काम आम्हाला. आम्ही लोकांच्या बागा शिपायला घ्यायचा. हा, म्हणजे लोक जी आता बाहेरगाव शहरातली लोक खेडेगावात जागा घेतात, कलम लावतात, पण शिपण्याची व्यवस्था नसते किंवा त्यांना तिथे माणसं उपलब्ध नाही. आम्ही त्यात उतरलो, आम्ही विश्वासाने त्यांच्या बागा शिपून दिल्या. आणि हे सगळं करताना लोकांचा विश्वास मी संपादन केला आणि त्याचंच हे फळ आहे. मिरच्या वांगी आमची पूर्वापार, म्हणजे आई सुद्धा आमची मिरच्या वांगी लावायची, ती भाजी रत्नागिरीत आणून मी सायकलनी घातलेली आहे. म्हणजे शाळा चालू असताना सुद्धा मी सकाळी लवकर येऊन मार्केटला भाजी घालून घरी जायचा आणि तो पुढा वसा आमच्या मिसेसनी चालवला. वांगी मिरच्या भरपूर. तुमच्या संगमेश्वरला सावरकर आहेत, त्यांना सुद्धा आम्ही गावठी मिरच्या पुरवायचे. आणि आता आम्ही हे सगळं बंद, म्हणजे वांद्रांचा अतोनात त्रास, त्यामुळे आम्ही ते बंद केलं आणि सुपारीकडे वळलो.
1: अच्छा. पण मग शेती पण तुम्ही करत होता जसं वांगीची वगैरे, त्याबद्दल पण अजून सांगा ना की काय काय शेतीमध्ये करायचं.
0: शेतीमध्ये भेंड्याची भाजी करायची, आम्ही वांगी लावायचे. 20 ते 25 गुंठ्याला आमची गावठी मिरची असायची आणि त्या मिरचीची विक्री सगळी आम्ही स्वतः करायची. कामगार होते, कामगार आहेत.
1: म्हणजे भात शेतीपेक्षा पण मिरचीकडे जास्त.
0: भात शेती, पावसाळ्यात भात शेती करायची, उन्हाळ्यात भाजीपाला आणि कडधान्य, चवळी, कुळीत, उडीद आणि हे सगळं निवडून धान्य द्यायचं. आणि आमची ख्याती होती की बाबांकडचं धान्य निवडूनच येणार. आणि हा सगळा मी सांगितलं ना, 50% सुद्धा 60% म्हटलं तरी चालेल, वाटा तिच्याकडे जातो. कारण मी बाहेर पडलो की मागचं सगळं सांभाळायचं काम तिचं आहे. आणि माझ्या मुलीही हुशार आहेत, दोन्ही जावई हुशार आहेत, निर्व्यसनी आहेत आणि ते दोघेही दत्त भक्त आहेत. म्हणजे आमच्या मुलीचा दत्तफूड प्रॉडक्टचा व्यवसाय करते ती. ती आता सध्या रत्नागिरीत राहते. दोन्ही नाती आमच्या पुण्यात आहेत, एक लॉ करते, एक बायोटेक्नॉलॉजीला आहे आणि नातू इथे आहे, रत्नागिरीत असतो. आता 12वी झाला, सगळं उत्तम आहे.
1: अच्छा. तुमची मुलगी पण आता व्यवसायामध्ये पडली.
0: हो, व्यवसायात पडली. लोणची, मिरची, तुमचे सगळ्या प्रकारची पीठ हे सगळं ती करते, मसाले, आणि तिने पण क्वालिटी जपली आहे.
1: बरोबर. काका, तुम्ही सांगितलं बैलगाडीचा व्यवसाय तुमचा. आता जर आपण बघितलं ना, तर अशी एक पद्धत आहे की शेतकरी शेती झाली की त्यांच्या गुरांना सोडून देतात आणि त्यांची काळजी घेत नाहीत. तुम्ही तर खिल्लारी जोडी सांभाळीत इतकी वर्ष बैलगाडीचा व्यवसाय केलात आणि मी तर खूपच लहान आहे, पण मला असं माहितीये की ते चाबूक लागतो तयार करायला, त्याची वैरण लागते, त्या गाडीचं तेलपाणी करावं लागतं, हे सगळं करणं म्हणजे एक बैलगाडी चालवणं. म्हणजे मी खूप लहान असताना मी त्या बघितल्या आहेत बैलगाड्या शहरात फिरत होत्या.
0: दोन बैलगाड्या होत्या माझ्याकडे.
1: अच्छा.
0: दोन बैलगाड्या.
1: मग तो कसा काय व्यवसाय सुचला तुम्हाला?
0: 11वी झाल्यानंतर वडील आमचे म्हणाले, हे दोन भाऊ आमचे मुंबईला, आणि तेव्हा आमची शेती भरपूर, आणि तेव्हा शेती हेच माध्यम असायचं. शेती हे उत्पन्नाचं तेव्हा साधन होतं. आता काय ते परवडत नाही तो सोळा विषय, पण तेव्हा भात शेती उत्तम, तेव्हा पाऊस उत्तम पडायचा, पण नुसती शेती करून भागणार नाही.
1: बरोबर.
0: हे माझ्या डोक्यात होतं. म्हणणं मी पहिली आधी बैलगाडी घेतली.
1: अच्छा.
0: आणि तेव्हा काय बाकीचे हे मोठे ट्रक ही वाहतुकीची साधनं नव्हती. आम्ही रिकामे सिलेंडर घेऊन रत्नागिरीत यायचे, रते भरून इकडनं घेऊन जायचे. हो, भरपूर कामं आम्ही केली. किंवा कोणाचं काय सामान न्यायचं असेल तर न्यायचं, गुरांची खाणी, हे आम्ही सगळी बैलगाडीने वाहतूक करीत होतो.
1: पण मधल्या काळामध्ये आता हे तुम्ही मागच्या वर्षीपर्यंत तुमची गाडी होती, मधल्या काळामध्ये नवीन गाड्या आल्या, ट्रक आले, डंपर आले, छोटे छोटे टेम्पो आले, मग तेव्हा पण हा व्यवसाय कसा झाला?
0: आमचा चालला होता, आमची कशी आम्ही बागा लोकांच्या शिपायला घेत होतो त्यावेळी आमचा धंदा फिक्स होता, पण माझा एक कामगार अटॅक

0: गेला,
1: अच्छा.
0: त्यामुळे मला जरा मोठा धक्का बसला. आणि मग मी एक आणि मग धंदा पण कमी झाला हळूहळू, त्यामुळे मग एक गाडी ठेवली आणि ती गेल्या वर्षीपर्यंत होती. त्याच्यावर कामगार होता, तो नसेल तर मी जायचा. अजून मला सुद्धा बैलगाडीवर जायची खूप हौस आहे. आणि मी सगळे खिलार बैल वापरले. म्हणजे आज त्यांची किंमत तुम्ही विचाराल तर साधारण 8-10 लाख रुपये चार बैलांची किंमत असते.
1: म्हणूनच म्हटलं मी ते सांभाळणं पण आज एक आव्हान आहे. खरं तर लोक, कारण अनेकदा आपण बघतो गाई गुरं रस्त्यावर दिसतात, वाईट वाटतं.
0: आमच्याकडे एकदा म्हैस किंवा बैल किंवा गाय घरा गोठ्यात आली की ते विकेपर्यंत रस्त्यावर जाणार नाही. ही आमची ही आहे, त्यांना तिथेच सांभाळायची. आणि जसं आम्ही माणसांवर प्रेम केलं तसं त्यांच्यावर केलं.
1: अरे वा, किती छान.
0: आत्ता माझ्याकडे गाय आहे घरात, गाडीचा आवाज ऐकल्यावरती ओरडायला लागते.
1: सुपारीच्या झाडांबद्दल किंवा बागेविषयी तुम्ही सांगितलं आणि सेंद्रिय खत वापरून तुम्ही ती बाग पोहोचली आहात, तर तसं होतं का? आणि सेंद्रिय खत वापरलं म्हणजे काय काय?
0: सेंद्रिय खत म्हणजे पालापाचोळ्यापासून जे खत किंवा गांडूळ खत आणि शेण. आमचा गोबर गॅस आहे, त्यामुळे आम्हाला सिलेंडरची काळजी नाही. गोबर गॅसचं जे शेण येतं ते अतिशय बागेला उत्तम आहे, ते आम्ही वापरतो. आणि वर्षातून 3 वेळा खत, बागेला रोज नियमित पाणी, साफसफाई, हे सगळं केल्यामुळे माझ्याकडे 3र्या वर्षी उत्पन्न सुरू झालं.
1: अच्छा, किती उत्पन्न असेल
0: आता? साधारण आमच्याकडे माझ्याकडे 2 टन सुपारी होते, पण अजून बाकीची झाडं लागायची आहेत. साधारण 8-10 टनावर सुपारी न्यायचा माझा संकल्प आहे.
1: अच्छा,
0: आणि तो होणार.
1: पण तुम्ही ते कुठे पाठवता का?
0: नाही, ते व्यापारी साठे म्हणून व्यापारी आहेत, ते मे महिन्यात येऊन सगळी सुपारी घेऊन जातात.
1: अच्छा, तुम्ही त्याला एक विक्रीचं पण हे जोडून ठेवलं?
0: होय, म्हणजे जेव्हा आमची 5-10 किलो 25 किलो सुपारी होती तेव्हा पण तेच नेत होते, आणि आता एवढी होते तरी तेच नेतात.
1: काका, खरं तर कोतवडे हे गाव रत्नागिरी शहरापासून पण खूप आतल्या बाजूला,
0: 15 किलोमीटरवरच
1: आहेत. आणि असं असून सुद्धा तिथून तुम्ही हा व्यवसाय करता आणि तुम्ही माणसं पुण्या मुंबईपर्यंत जोडलेली आहात. हे माणसं जोडणं हे खरं तर तुम्ही म्हणता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हा एक तुम्ही मूलमंत्रच दिलाय मुलांना की ज्यांना आता व्यवसाय करायचा आहे. पण हे जोडलं माणसं, तर काय अनुभव होते? काही आठवणी तुमच्याकडे असतील त्यांच्याबद्दलच्या?
0: नाही, माणसांचा जोडले काही वाईटही अनुभव आले पण बरेचसे चांगले आले. आणि माझी दुधाची म्हणाल तर ग्राहक सगळे चांगले आहेत. माझ्या अडचणीच्या वेळात त्यांनी मला खूप आर्थिक मदतही केलेली आहे. कारण दूधधंदा आता असा आहे की याला तुम्ही कितीही भांडवल असलं तरी ते पुरत नाही. आणि मग पैसे उचलायला लागतात बँकेकडनं, उचलायला. आता बँकेनं आता आमचं क्रेडिट आहे त्यामुळे बँकेत पैसे मिळतात, असा काही प्रश्न नाही. आणि आता मशीनच्या किमती साधारण 1.5-1.75 लाख रुपये मशीनच्या किमती झाल्या, त्यामुळे भांडवल पुरत नाही.
1: बरोबर.
0: पण मला माझे ग्राहक एवढे चांगले आहेत की कधीही त्यांच्याकडे तुम्ही शब्द टाका की कधीही मला ते मदत करतात.
1: या सगळ्यामध्ये अनेक अडचणी
0: आल्या, खूप मानसिक आल्या, म्हणजे काय घरगुती अडचणी आल्या. या धंद्यात साधारण तुम्हाला सांगतो, एका वेळी माझ्या 15 दिवसाच्या फरकात 2 मोठ्या म्हशी गेल्या अटॅक येऊन.
1: अरे बापरे.
0: तेव्हा म्हणजे मी जरा हादरलो होतो, पण चिकाटी सोडली नाही. कारण म्हटलं निसर्ग आहे, त्याला काही पर्याय नाही, त्यातून उभार आलो. आणि चिकाटी ह्या धंद्याला महत्वाची आहे. आणि स्वतः सगळं केलं पाहिजे, स्वतः किमान त्यात लक्ष आपलं पूर्ण पाहिजे. आणि हा धंदा कसा 24 तास बांधिलकी आहे याला.
1: बरोबर.
0: जनावरांवर लक्ष ठेवलं पाहिजे, हे झालं पाहिजे. आणि ह्यातूनच तुम्हाला मी सांगतो, आमचा स्वरूप काळे डॉक्टर, काळेबाईंचा मुलगा, तो लहान असताना माझ्याकडे यायचा. आणि तो शनिवारी शाळा सुटली की शनिवार रविवार आमच्याकडेच असायचा, लहान होता. पण तो तेव्हा सुद्धा तो आमच्या हिला म्हणायचा की मावशी मी गुरांचा डॉक्टर होणार. आणि त्याप्रमाणे तो आज डॉक्टर झाला आहे. आणि आता संबंध जिल्ह्यात तो मोठा डॉक्टर आहे.
1: पण त्या काळामध्ये गुरांच्याशी काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सेवा नव्हत्या, मग तेव्हा काय करायचं?
0: नाही, होती वैद्यकीय सेवा होती. पण तेव्हा आम्हाला आधी कसं, आम्ही मुळात त्यात पडायचं म्हटल्यावर आम्ही त्यातली माहिती करून घेतली. बारीक सारीक साठी आम्ही डॉक्टर कधी बोलवीत नव्हतो.
1: बरोबर.
0: सगळ्याची आम्हाला सवय होती, अंगात ताकद होती, त्यामुळे काही वाटत नव्हतं. आणि वैद्यकीय सेवा होती, रत्नागिरीतून डॉक्टर यायचे. नंतर आमच्या गावात दवाखाना झाला, सगळे चांगले डॉक्टर आम्हाला मिळाले.
1: यामध्ये आर्थिक जसे अडचणी आल्या, तशा दुग्ध व्यवसायातल्या काही, शेतीमधल्या काही अडचणी, तर त्याच्यावर तुम्ही कशी मात केली?
0: माणसांच्या खूप अडचणी आल्या आणि येतात पण. म्हणजे एकदा वाटायचं आता हा धंदा पण नको आणि शेती पण नको, असं व्हायचं. पण त्यातून म्हणजे मग काय, तिथे तिथे माझी 4 ठिकाणी लोक जोडलेली आहेत. समजा हा नाही आला, तो नाही आला, हा असं करून मला लोकांची खूप चांगली साथ आहे. आम्हाला म्हणाल ना तर आमचं घर एक म्हणजे आहे रस्त्यावर, पण आम्हाला शेजार कोणाचा नाही. तर आमचे संबंध वाडी, आमची कोळंबी समाज आहे, त्यांचा आम्हाला खूप आधार आहे. म्हणजे कधीही रात्री तुम्ही आता हे फोन झाले हो तेव्हा नुसती जरी तुम्ही बाहेर येऊन हाक मारली तरी 100 लोक गोळा व्हायचे.

0: खरे ही श्रीमंती आहे नाही का आपल्या गावातली श्रीमंती,
1: गावातली श्रीमंती
0: बरोबर. काका आपण हा सगळा तुमचा प्रवास व्यवसायाचा बघितला, पण तुमचं बालपण कसं गेलं, शिक्षण कसं झालं तेही सांगा.
1: हो, बालपण माझं चांगलं गेलं. आम्ही सात भावंड, तीन भाऊ चार बहिणी. आता आमचा एक मोठा भाऊ वारला, दोन बहिणी गेल्या, दोन बहिणी आहेत आता. आमची मोठी बहीण 86 वर्षाची आहे, ती पार्ल्याला असते. आणि मी सांगितलं ना, मी सगळ्यात लहान.
0: हो खरं.
1: त्यामुळे माझं कोण कौतुक भरपूर झालं. श्रीमंती नव्हती, आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. वडिलांचा लोण्याचा धंदा बंद झाल्यानंतर चार बहिणींची लग्न झाली. शेती वडिलांनी स्वकष्टाचीच आमची शेती आहे वडिलांची. त्यामुळे होता तो पैसा संपला, पण आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. भरपूर भात पिकवत होतो, गोठ्यात दोन म्हशी होत्या तेव्हा. तेव्हा दूध तूप सगळं भरपूर होतं. आणि आई आमची खूप मेहनती होती. म्हणजे जशी आता आमची मिसेस आहे तशीच आई आमची खूप मेहनती होती. आईन सगळी खूप माणसं जोडली होती आणि तोच वसा घेऊन आम्ही पुढे चाललाय.
0: बरोबर.
1: त्यामुळे बालपण माझं खूप छान गेलं. बालपण गेलं छान असताना मी माझा छंद सुद्धा जोपासला. मला नाटक, मी नाटकात खूप बऱ्याचदा नाटकात काम केलेलं आहे. हो, शाळेत असताना मला ह्याचं पारितोषिक मिळालं होतं, अभिनयाचं पहिलं पारितोषिक मला मिळालं होतं. कैलासवासी सुधाकर भावे वकील ऍडव्होकेट त्यांच्या हस्ते मला पहिलं पारितोषिक शाळेत असताना मिळालेलं आहे. नंतर हौशी रंगभूमी म्हणून आमची संस्था आहे, त्या संस्थेचा मी 15 वर्ष अध्यक्ष होतो. आणि त्या संस्थेमार्फत आम्ही नाटकं दरवर्षी करायचे. आणि अजूनच ही संस्था चालू आहे. मी आता झेपत नाही म्हणून करीत नाही, पण पुढची मुलं अजून नाटक दरवर्षी करतात. शंकर गाणेकर स्मृतीला दरवर्षी नाटक होतं. आणि नाटक हा माझा छंद आहे.
0: पण मग कुठली आवडतात, गद्य आवडतात की संगीत?
1: नाही, गद्य.
0: गद्य नाटक आवडतात.
1: संगीतही आवडतात, पण संगीत नाटकाला म्हणजे आर्थिक दृष्ट्या ती करायला परवडत नाही. त्यामुळे आम्ही ती बरीचशी गद्य नाटक करतो आणि अजून ते चालू आहे.
0: कुठल्या कुठल्या नाटकात काम केलंत?
1: दोडीतांचे तिमीर गाओ, लहानपण देगा देवा, मला काही सांगायचं आहे, कशाला उद्याची बात, माझी काळे गोरी, खूप नाटक.
0: अच्छा. आणि शिक्षण, तुम्ही म्हणाल की वडील मुंबईत होते, तर मग तुमचं शिक्षण मुंबईत झालं?
1: नाही नाही, माझा जन्म कोथोड्यात झाला.
0: अच्छा.
1: वडील आमचे 48 साला त्यांच्यात वडील इकडे आले, तेव्हा इकडे जागा जमिनी घेतलेल्याच होत्या. आणि मग 54 सालात वडिलांनी आमच्या घर बांधलं. आणि 54 सालानंतर माझा जन्म आहे.
0: अच्छा.
1: माझा जन्म कोथोड्यात झाला.
0: मग तिकडे प्राथमिक शिक्षण, शिक्षण
1: मराठी शाळा होती, हायस्कूल आहे, त्यामुळे 11वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं. आणि पुढे काही म्हणजे आता घरीच राहायचं म्हटल्यानंतर, आणि तेव्हा वाहतूक म्हणजे एसटीच्या गाड्या नाहीतच काही, कॉलेजला जरी यायचं म्हटलं तरी ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी हा व्यवसायात पडलो. आणि माझं स्वतःच मत आहे, नाही म्हणून थांबायचं नाही, त्यातून काहीतरी आपण वेगळं निर्माण करायचं. आणि आम्ही ते केलं आणि दत्तगुरुच्या कृपेने आम्हाला यश आलं.
0: खरे. काका, तुम्ही घरी जाऊन दूध देता, पण आता पिशवीतलं, बंद पिशवीतलं दूध आलंय, म्हणजे तुमच्याच व्यवसायाला एक आव्हान निर्माण झालंय, तर याकडे तुम्ही कसं बघता?
1: मला काही त्याचा परिणाम नाही.
0: अच्छा.
1: मला अजून म्हणजे आता इतके वर्ष मी धंदा करतोय म्हणजे आता, पण मला काही परिणाम नाही झाला. इवन तुम्हाला मी सांगतो, आमच्या गावात सुद्धा काही लोकांनी म्हशी घेतल्या आणि त्यांनी माझा सल्ला घेतला. मी म्हटलं चांगला आहे धंदा, पण चिकाटी हवी अमुक. पण त्यातूनच काही लोक खोचक होते, ते म्हणाले आम्ही धंदा सुरू केल्यावर तुमची गिरायक जातील. म्हटलं जाऊ दे, तुम्ही घेऊन बघा माझी गिरायक. पण मला त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांच्या गोठ्यात आता काही नाही, त्यांचे गोठे रिकामे आहेत, मी आहे तिथेच आहे. माझ्या मागून आले आणि आधी गुरुचा धंदा बंद करून ते गेले. आपली निष्ठा पाहिजे आणि क्वालिटी तुम्ही जपाओ. लोक भरपूर पैसे देतात, म्हणजे तुम्ही क्वालिटी जर जपली तर लोक पैशाचा विचार करीत नाही. आणि मी घरपोच जाऊन सर्व्हिस आहे माझी. अजून सुद्धा मी जिने चढून दूध घालतोय.
0: काय सांगता?
1: आणि हो, अजून सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जवळजवळ 300-400 पैठण्या माझ्याजवळ आहेत. हो, म्हणजे जे जुने जे माझे ग्राहक आहेत तिथे लिफ्ट नाहीये, पण तिथे मी जाऊन दूध घालतो. माझे आता पाय दुखतात, म्हणून कधी अडचण असेल तर ते मला सांगतात, काका तुम्ही हाक मारा आम्ही खाली येतो. पण ते मला नेहमी बुद्धीला पटत नाही. आपण आपली आपला धंदा आहे आणि त्यांना बोलवायचं खाली. पण अडचणीच्या काळात ते खाली येतात, दूध घेऊन जातात, गाडीत आहार वाजवायची खोटी येतात.
0: असं तुमचे आता ऋणानुबंध जोडले झाले सगळ्यांशी.
1: हो, अगदी घरगुती संबंध आहे.
0: पण काका, असं बघा की तुम्ही इतकी वर्ष चिकाटीने हा व्यवसाय करताय, अनेक आव्हानं आली, पण आजच्या तरुण मात्र शेती किंवा या व्यवसायाकडे वळताना दिसत नाही, तर काय सांगाल त्यांना तुम्ही?
1: तरुण शेतीकडे व्यवसाय, याचं कारण एक, आपल्या ज्या लोकांना काम करायला म्हणजे रोजचं काम करायला नको, बांधील की नको थोडक्यात, रोजचं काम करण्यापेक्षा बांधील की नको. हा धंदा उत्तम आहे तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही जर क्वालिटी जपली तर तुमच्या मागून ग्राहक येतील, ही माझी ख्याती आहे.
0: खरे.
1: पण हे आत्ताच्या पिढीला काही नको आहे.

0: ही बांधील की नको म्हणून ह्या व्यवसायात कोण आता पडायला मागत नाही,
1: बरोबर.
0: असं झालेलं आहे.
1: काका, इतक्या वर्षांचा तुमचा व्यवसाय आहे, तर त्याचं एक गमक किंवा एखादं सूत्र तुम्हाला काय वाटतं, कशामुळे हे सगळं टिकून राहिलं?
0: चिकाटीमुळे.
1: चिकाटीमुळे.
0: चिकाटी ह्याच त्याला, चिकाटी आणि विश्वास की बा भाव्यांकडचं दूध आलंय, त्याचा पर्याय दुसरा नाही किंवा 100% दूध आहे.
1: अरे वा, खरे खरे. हो, आता अनेक गोष्टी आपण ऐकत असतो, भेसळ,
0: आता बघताय ना काय काय चाललंय. आमच्या मनात सुद्धा कधी आलं नाही. आम्ही गाईचं म्हशीचं दूध एकत्र करून विकतो, गाईचा कोणाला सेपरेट हवं असेल तरी देतो, पण आमचा दर सगळ्याचा एकच असतो. याचं कारण क्वालिटी.
1: बरोबर.
0: आणि माझ्याकडे गाई सुद्धा गीर गाई आहेत. आणि जनावरांना आम्ही जे म्हणजे काय म्हणतात खुराक जो देतो, तो सुद्धा आम्ही कुठला केमिकलचा देत नाही. ओरिजिनल सरकी पेंट, पत्री पेंट, तूरचून, म्हणजे हीच जी खाणी येतात, म्हणजे ओरिजिनल जे शेतात पिकतं त्याचीच आम्ही खाणी देतो. त्यामुळे आमची जनावरं तब्येत राखू नयेत.
1: म्हणजे व्यवसायात कुठलाही शॉर्टकट नाही.
0: नाही,
1: कष्ट आणि व्यवसाय,
0: कष्ट आणि व्यवसाय
1: सूत्र तुम्ही जपलेलं आहे
0: आणि त्यामुळेच आम्हाला यश आलेलं आहे.
1: काका, आपण मुलाखतीकडे शेवट करताना तुम्ही आजच्या तरुणांना किंवा आजच्या व्यावसायिकांना काय सांगाल, काय एखादा सल्ला द्याल?
0: कुठलाही तुम्ही व्यवसाय करा, त्याला चिकाटी हवी आणि वेळेचं बंधन हवं. तुम्ही एकदा जर वेळेचं बंधन पाळलं तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. अहो, नोकरी करायची म्हटली तरी वेळेवर जायला लागतं, पण ह्याला सुट्टी नाही, ह्या धंद्याला सुट्टी नाही. समजा तुमच्या घरात काही अडचण आली तर दूध किमान ते काढून बाहेर पडलं, जनावरांचं दूध काढलं पाहिजे. वितरण नाही झालं तरी हरकत नाही, पण ते जनावरांचं दूध काढलं पाहिजे. आणि धंदा चांगला आहे, तुम्हाला कष्ट करणाऱ्याला काही कमी पडत नाही, हे माझं तत्व आहे. मग कुठलाही तुम्ही व्यवसाय करा. अहो, नोकरी केली तरी तिथे करायलाच पाहिजे, त्यात पण त्याला सुट्ट्या असतात, याला सुट्टी नाही. चांगला आहे व्यवसाय आणि आम्ही तो अनुभवलाय आणि म्हणून आम्ही अजून करतो. आणि अजून माझी इच्छा आहे दत्तगुरुच्या कृपेने जेवढं होतो होईल तिथपर्यंत करायचं.
1: आणि खूप विश्वास आहे तुमचा. तुम्ही आजही किती आनंदी दिसताय बोलताना सुद्धा. हो, तुम्हाला आनंद मिळतो ह्या व्यवसायात?
0: हो हो. चार लोकांना आपण दूध पोहोचवतो, त्या ध्येय होतं, चार लोकांच्या ओळखी होतात, त्यामुळे सगळं चांगलं. मी खूप आनंदी आहे या व्यवसायात. आणि मी सांगितलं ना, माझ्या मुलींची, माझ्या मिसेसची खूप यात मला साथ मिळाली आणि दत्तगुरुची कृपा.
1: बरोबर. खरं. श्रोते हो, आजही पहाटे उठून आपल्या ग्राहकांना वेळेवर आणि शुद्ध दूध पोहोचवणारे, जिद्दीनं आणि श्री दत्तकृपेने संकटावर मात करणारे माधव भावे काका यांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण सर्वांनीच ऐकला. श्रोते हो, कष्टाला प्रामाणिकपणाची आणि सचोटीची जोड दिली की यश आणि समाधान नक्की मिळतं, हे आज भावे काकांकडे बघून आम्हाला खरंच पाहायला मिळतं आणि आनंद वाटतो आणि त्यांच्याकडनंच खूप प्रेरणा मिळते. काका, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आकाशवाणीच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. मी आपला आभारी आहे, तुम्ही मला बोलावलं आणि आठवण ठेवून बोलावलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, इंद्रधनुष या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात तब्बल 50 वर्षे दुग्ध व्यवसाय करणारे कोतवडे येथील माधव भावे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10 वाजतात प्रसारित करणार आहोत शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस

0: आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: आज आपण चर्चा करणार आहोत आतड्यांच्या आजाराबद्दल,
0: आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी, आतड्यांचे आजार म्हणजे नेमकं काय?
3: आतड्यांचे आजार हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम नेमके आतड्यांचे कार्य काय असते, कारण जर बारकाईने पाहिलं तर जवळपास पचनाच्या 80% आजारांचं कारण हे आतड्यांमध्ये दडलेलं आहे. तर साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर पचनाच्या प्रक्रियेमध्ये अन्नाची व्यवस्थित घुसळण करणं, त्यानंतर त्यातून पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेणं आणि नको असलेला मलभाग पुढे सरकवणं हे आतड्याचं प्रमुख कार्य आहे. जर आपण पाहिलं जर हे कार्य व्यवस्थित झालं नाही तर शरीराला मिळणारी ऊर्जा ही कमी पडू शकते आणि आतड्यांचे आजार जर असतील, पोट साफ होणं नसेल, पचनाच्या तक्रारी वारंवार असतील तर आपल्याला लक्षात येतं की शारीरिक आजारांसोबत काही मानसिक समस्या देखील उद्भवू शकतात. आता आपल्याला समजले असेल की आपले पोट साफ होणे किती गरजेचे आहे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या संवर्धनासाठी.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355. डॉक्टर, सर्वसामान्य माणसाला कसं समजेल की आपल्याला आतड्याचा विकार झालाय?
3: यासाठी आपण काही समज आणि गैरसमज पाहूयात. सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये आतड्यांचा आजार म्हणजे अल्सरच झाला आहे अशी एक भीती असते. उलट पक्षी काही रुग्ण असे असतात की मला फक्त ॲसिडिटीचा त्रास आहे, पचनाचा त्रास आहे असे समजून ते स्वमनाने वर्षानुवर्षे औषधोपचार करतात आणि ॲक्सिडेंटली अचानक एक दिवस समजतं की ह्या आजाराचं स्वरूप खूप मोठं झालेलं आहे आणि त्यानंतर मात्र त्यांचे कन्फ्युजन होणे किंवा घाबरगुंडी होणे हे स्वाभाविक आहे. जसे आपण पाहिले की तपासण्या करणे गरजेचे आहे का, कार्यात्मक विकारांमध्ये ज्यावेळेस तपासणी करतो त्यावेळेस रिपोर्ट्स नॉर्मल येतात. मग कन्फ्युजन होतं काय की आजाराचं निदान तर झालं नाही आहे, मग उपचाराची दिशा काय ठरवायची, नेमके आपण जे उपचार करणार आहोत हे कोणत्या स्तरावर केले पाहिजेत आणि ते कसे केले पाहिजेत हे आपल्याला समजत नाही. वर्षानुवर्षे अशी परिस्थिती जर चालू राहिली तर नंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला कुठला विशेष आजार झालेला नाही आहे, हे फक्त तुमचं मानसिक आहे. काहींना तर सायकेट्रिक ट्रीटमेंटसुद्धा सुचवली जाते आणि किंबहुना काही लोक त्यासाठी सायकेट्रिक ट्रीटमेंट घेतात देखील. तर तपासण्या प्रत्येक वेळी करणं गरजेचंच आहे असे नाही, परंतु तपासण्या योग्य वेळी करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण ज्यावेळेस लक्षणांचा ऊहापोह करतो, लक्षणांचा एकत्रित विचार करतो, त्यावेळेस आपल्याला तपासणीची योग्य दिशा ठरवता येते. तपासणीतून जे निदान समोर येईल त्याच्या अनुषंगाने आपण उपचार देखील व्यवस्थित करू शकतो. तर आपण आता लक्षणांचा बारकाईने विचार करूयात. मी मुद्दामून अगदी बोलीभाषेत ही लक्षणं सांगत आहे की जेणेकरून सर्वसामान्यांना समजेल की आपल्याला आतड्यांचा विकार झाला आहे किंवा भविष्यात होऊ घालू शकतो. जर आपणापैकी कुणाला ही लक्षणे जाणवत असतील तर नक्की त्याचा गांभीर्याने विचार करा आणि योग्य पद्धतीने त्याच्यावर उपचार घेण्याची मानसिकता ठेवा. आता आपण सुरू करूयात लक्षणांना. जिभेवर जाड थर तयार होणे, पिवळसर पांढरा थर तयार होणे, अतिरिक्त लाळ सुटणे, लाळेचा दुर्गंध येणं, लाळेची चव बदलणं, अन्नाची चव न लागणं, घशामध्ये खवखव होणं. आता ही घशामध्ये जी खवखव होती ही कशामुळे होते, कारण जे जठरामध्ये जे पित्त तयार होतं ते जर गुळणीच्या मार्फत घशापर्यंत येऊ लागलं तर आवाजामध्ये बदल होणं, घशात खवखव होणं हे आपल्याला दिसतं. मग ज्यावेळेस कान नाक घशांच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर समजतं की हे टॉन्सिल्स वगैरे इतर काही आजार नाही आहेत, हे घशाचे आजार नाही आहेत, हा घशाचा त्रास आहे परंतु हा ॲसिडिटीमुळे आहे. त्यानंतर सतत मळमळ जाणवणं, भूक मंदावणं, अन्न समोर आल्यानंतर मळमळ होणं, खाण्याची इच्छा न होणं, सकाळी जेवला असाल तर अन्नपचन जड झाल्यामुळे संध्याकाळी जेवणाची इच्छा न होणं हे आपल्याला लक्षणांमध्ये दिसून येतं. थोडंसं आपण खाली सरकूयात. अन्ननलिकेमध्ये जळजळ होणं, अन्न गिळताना अन्न ज्यावेळेस खाली जठरामध्ये उतरत असतं तसं कापल्यासारखं होणं, जळजळ होणं, अडकल्यासारखं होणं, छातीच्या आणि पोटाच्या मधला जो पडदा आहे त्याच्यावर दाब आल्यानंतर छातीवर प्रेशर आल्यासारखं होतं, श्वास अपुरा पडणं, घाबरल्यासारखं होणं, छातीवर दाब पडणं ही देखील लक्षणं आपल्याला दिसून येतात. जठरामध्ये आ

0: होणं, भूक सहन न होणं, भूक भरपूर लागली आहे परंतु थोडं खाल्ल्यानंतरच लगेचच पोट भरणं, हे देखील आपल्याला लक्षणांच्या स्वरूपात दिसून येऊ शकतं. नंतर आपण पोटाची जी पोकळी आहे, ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे, याच्या संदर्भात जी आपल्याला लक्षणे दिसून येतात त्यामध्ये पोट गच्च होणं, पोट डंबरल्यासारखं होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, पुन्हा वायू फिरणं. अक्षरशः जर कोणी बाजूला बसला असेल तर त्याच्या पोटातला जो वायू फिरणारा आहे हा सुद्धा आपल्याला ऐकायला येऊ शकतो. पोट गच्च होणं यासोबत पोट कडक टाईट होतं, जो गॅस बनला आहे तो सुद्धा पास होत नाही, वारंवार शौचाला जाण्याची इच्छा होते, एकदा शौचाला जाऊन आल्यानंतर समाधान होत नाही. रोजच्या रोज व्यवस्थित पोट साफ होणं हे खूप गरजेचं आहे. प्रातःविधी हा जर व्यवस्थित असेल तर पुढचा दिवस खूप सुखकर होतो. परंतु होतं काय की एकदा जाऊन आल्यानंतर सुद्धा समाधान वाटत नाही, मग चहा घेतला परत गेले, नाश्ता केला परत गेले. काही रुग्णांना तर सकाळीच 3 ते 4 वेळा जाण्याची इच्छा होते. नंतर काही रुग्णांमध्ये आपल्याला असे दिसून येते की शौचाला लागल्यानंतर कंट्रोल राहत नाही, घाईघाईने जावंसे लागते, शौचामध्ये खडा होणं, लेंड्या पडल्यासारखी होणं, फसफसल्यासारखं होणं, चिकट होणं, आव पडणं, कधीकधी ही आव रक्तमिश्रित देखील असू शकते. संडासला जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर संडासच्या जागी आग होणं, भगभगल्यासारखं होणं, सुया टोचल्यासारख्या वेदना होणं, चरचरणं, तिथे आपण एक प्रकारचं अस्वस्थता जाणवते. काहींना शौचाच्या वेळी त्या भागामध्ये सूज आल्यासारखं देखील वाटतं. काही रुग्णांमध्ये आपल्याला लक्षणे अशी दिसून येतात की जेव्हा ते घरात आहेत त्यावेळेस त्यांना पचनाचा कुठला त्रास होत नाही, पण ज्यावेळेस ते टूरवर जातात, काही विशेष महत्त्वाचा कार्यक्रम असेल, समारंभ असेल, मीटिंग असेल, अशावेळी मात्र त्यांना शौचाचा त्रास होतो. आणि तो कुठला होतो की वारंवार शौचाला जाण्याची इच्छा होते, अगदी सकाळी खाल्लेलं दुपारीसुद्धा त्यांना पचत नाही. आणि ही जी वेदना असते, शौचाला जाण्याची जी संवेदना असते, ही पूरक वाटत नाही, त्यामुळे एकदा जाऊन आल्यानंतर देखील परत परत जाण्याची इच्छा होते. असे रुग्ण महत्त्वाचा समारंभ असेल, ट्रीप असेल, टूर असेल, कुठली मीटिंग असेल, हे शक्यतो टाळतात, त्यांना बाहेर जाण्याची इच्छा होत नाही, ते घरात आहेत, घरात असताना त्यांना सुखकर वाटतं, सोयीचं वाटतं. कुठल्या कार्यक्रमाला ते गेले तरी सगळ्यात पहिली त्यांची नजर असते ती शौचालयावर, कुठे शौचालय दिसतंय का, आणि ज्यावेळेस ते त्यांना दिसेल त्यावेळेस ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये येतात. अशी भरपूर आणि वेगवेगळ्या पद्धतीची जी लक्षणे आपल्याला पचनाच्या आणि आतड्यांच्या आजारांमध्ये दिसून येतात.
1: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण आतड्यांच्या आजाराबद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10:10 होत आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. श्रोते हो, आज नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही तर समुद्र, निसर्ग आणि माणूस यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं जपणारी परंपरा. आजच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव आपल्या जीविकेच्या सागर देवतेची पूजा करतात आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करतात. पावसाळ्यात काही काळ शांत असलेला समुद्र पुन्हा नव्या आशेने साथ घालतो आणि त्याच सागराला नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. नारळाच्या झाडाप्रमाणेच आपली कोकणी संस्कृतीही मुळांशी घट्ट जोडलेली आहे. समुद्राच्या लाटांसोबत जगणाऱ्या कोळी बांधवांच्या जीवनात नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. नौका सजतात समुद्राची

0: अपराधी चित्रपटामधलं ऋषिराज यांनी स्वरबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9435373485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: तुझ्या जाणार नाही।
1: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलस्वरातलं माझं घर माझा संसार या चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार अरुण पौडवाल. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, आज कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 11:40। यामध्ये आज आपण ऐकणार आहोत अदिती भावे यांनी सांगितलेल्या काही पाककृती। तेव्हा नक्की ऐका कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम 11:40।

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

0: आली अंगावर या चित्रपटातलं राम लक्ष्मण यांनी स्वरत केलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. मुख्य स्वर होता उषा मंगेशकर यांचा. श्रोते हो, या रचनेसोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रंगवलेल्या शिडं फडफडणाऱ्या समुद्रात नांगरलेल्या होड्या

फेसाळ लाटांची गाज, नारळाच्या झाडांची सळसळ रुपेरी वाळू, घोंघावणारा वारा, नारळी भातावर खमंग तुपाची धार, या साऱ्यांसह नारळी पौर्णिमेचा उत्सव अधिकच देखणा होतो. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं समुद्र देवतेला वंदन करूया, निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि आपल्या समृद्ध लोकपरंपरेचा वारसा जपूया, लोकगीतांचा आनंद घेऊया.

0: माहेर ला जाते
1: ओशे
0: गोमू माहेर ला जाते हो नखवा गोमू माहेर ला जाते हो नखवा।

0: लागल बोतो टीकवा धनी धरनी लाया गल बताला टीकवा
1: और बिचार गोवाला तू कर्ण दाखवा
0: गुरु माहिर ला जाते हो नखवा
1: और बिचार गोवाला तू कर्ण
2: जितेंद्र अभिषेकी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं दत्ता डावजेकर यांनी वैशाख वणवा या चित्रपटासाठी.
3: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 859190 3608, संपर्क क्रमांक 859190 3608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
2: श्रोते हो, अथांग शांत समुद्रावर बसलं की समुद्राच्या लाटांसोबतच मनातही आठवणींच्या अनेक लाटा उमटत असतात. कधी आनंदाच्या, कधी हळव्या, तर कधी प्रेमाच्या.

0: हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गायलं होतं आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी. श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: ओ इकडं म्हाडा काली उभं राहून करतावाय काय? ओ तिकडे जरा बाजूस सरका, वारा सुटला बघा केवढा. एकांदा नारळ पडायचा वरून डोसकीत आणि डोसको फुटायचं.
1: होय होय लक्ष्मी, वारा ना बराच आहे. बरोबर बोलतेस तू, पण काय झालं माहितीये? अगं मी आत्ताच आलो खालनं परसावातनं. तिकडे खाली ना पाट अडलेला होता. म्हणजे काय झालं होतं की पाला पाचोळा काढून त्याला वाहता करायची गरज होती म्हणून तिकडे गेलो होतो. इकडे येताना वर माडावरती जयंता दिसला म्हणून त्याला आत्ताच सांगत होतो की आत्ताची वेळ सगळे नारळ काढ हा तू,

0: असं आहे बरं.
1: हा म्हणजे आजला आडसार नको अजिबात.
2: तेव्हा जरूर ऐका माभैतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: सादर करते विवेक वानखडे.
4: श्रोते हो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सागराच्या लाटा किनाऱ्यावर येतात, अलगद स्पर्श करतात आणि पुन्हा दूर निघून जातात. या लाटांसोबतच मनही कधी आठवणींच्या, कधी स्वप्नांच्या, तर कधी प्रेमाच्या दूरवरच्या प्रवासाला निघून जातं. याच सागराच्या लाटांना साक्षी ठेवून मनाला दूरवर घेऊन जाणारं एक सुंदर चित्रपटगीत ऐकूया.

वैशाली सामंत, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांना आत्ताच आपण ऐकलत. रचना होती रझिया परकार यांची, संगीतकार चंदू चव्हाचे आणि उदय कामत, आणि चित्रपट सून असावी अशी.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमानंतर म्हणजे 11:40 आपण ऐकणार आहोत कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात अदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती। श्रोते हो, सागराशी नातं सांगणाऱ्या कोकणच्या जीवनात होडीला खूप महत्त्व आहे। लाटांवर डोलणारी होडी, सागराच्या तालावर पुढे जाणारा प्रवास आणि त्या प्रवासात सोबत असलेली स्वप्न। चला तर मग जानकी चित्रपटातल्या गीताच्या तालावर अनुभवया लाटांवर डोलणाऱ्या होडीचा सुंदर प्रवास।

उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर आणि चित्रपट जानकी. श्रोते हो, समुद्रासारखं विशाल मन, नारळासारखी समृद्धी आणि लाटांसारखा उत्साह आपल्या आयुष्यात सदैव राहो या सदिच्छेसह गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 11:40 झालेत. आता प्रसारित करणार आहोत कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात अदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका आहेत पूर्णिमा साठे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. ऐकूया कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती। नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, गेले काही आठवडे आपण आदिती भावे यांच्याकडून काही पदार्थकृती ऐकतोय। एकदम कोकणातील पारंपरिक अशा पदार्थकृती ते आपल्याला सांगतायत, तर आज पुन्हा एकदा आपण त्यांना आमंत्रित केले आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार मॅडम।
2: नमस्कार।
1: आणि आज पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडून काही पदार्थकृती ऐकणार आहोत। मला सांगा, आज आपण काय काय सांगणार आहोत श्रोत्यांना?
2: आपण नारळी पौर्णिमेला जनरली नारळी भात किंवा ओल्या नारळाच्या करंजा असं करत असतो,
1: बरोबर।
2: तर त्याच्याऐवजी मी तुम्हाला आज नारळाची पोळी सांगते आहे।
1: चालेल।
2: त्यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा 2 वाट्या आणि रवा 1/2 वाटी, बारीक रवा असतो तो, मोहन 1/2 वाटी। म्हणजे मी काय करणार आहे, मोहन आपण तेल 4 चमचे आणि तूप 2 चमचे असं मोहन घालणार
1: आहे।
2: म्हणजे तुपाचा एक फ्लेवर त्याला छान येतो त्या पिठाला।
1: तेल तूप एकत्र
2: करून त्याचं मोहन त्याचं बनवायचं आणि ते त्या आपल्या मैद्यात आणि रव्यामध्ये चोळून घ्यायचं चांगलं। आणि चिमूटभर मीठ चवीनुसार आपल्याला लागतं तितकंच म्हणजे। आणि हे झालं आपल्याला बाहेरचं आपण जे करणार आहे
1: आवरण,
2: आवरण त्याचं हे साहित्य झालं। आता आतमध्ये आपण जनरली नारळाचं म्हणजे सारण करतो ना मोदकाला वगैरे, तसंच त्याला आहे घ्यायचं। एक नारळ साधारण आपल्याला लागेल त्याच्यासाठी, म्हणजे साधारण नारळाचा तो चव असतो तो 1-2 वाटी खोबरं त्याचं झालं।

0: तर 1.5 वाटी गूळ लागेल.
1: अच्छा.
0: आणि मग 1 चमचाभर खसखस. आता मग तुपावरती थोडीशी खसखस परतून घ्यायची, त्याच्यामध्ये मग नारळ आणि गूळ असं मिक्स करून त्याचं सारण बनवून घ्यायचं आहे.
1: म्हणजे आपण मोदकांना सारण करतो तसं, फक्त त्याच्यात खसखस ऍड आहे.
0: थोडंसं सुखं घ्यायचं ते, आणि वेलची पावडर 1 चमचाभर किंवा तुम्ही जायफळ पावडर घालू शकता, काही तुमच्या हवं ते. थोडंसं ते मोदकाचं आपण कसं जरासं सॉफ्ट व्हायला पाहिजे ते मोदकात असं म्हणून, त्याच्यापेक्षा थोडंसं ड्राय, म्हणजे अगदी ड्राय नव्हे आणि अगदी ओलं नव्हे असं इतपत करायचं. आणि मग हा मैदा आणि रवा एकत्र असल्यामुळं 1-2 तास भिजून ठेवाय, भिजवलेला असतो आपला तो. भिजवून तो झाला की त्याला चांगलं मळून घ्यायचा. आणि नेहमीप्रमाणे आपण जसं खव्याची पोळी किंवा गुळाची पोळी करताना करतो, किंवा तुम्हाला तसं जमलं नाही तर मग उंडा करायचा, उंड्यात ते सारण भरायचं आणि त्याची पोळी लाटायची,
1: पुरणपोळी सारखं.
0: हा, तांदळाचं पीठ लावून लाटायची म्हणजे ती पटकन सरकते.
1: अच्छा.
0: आणि मग कडपर्यंत ती लाटून झाली, अगदी तुमची नाही कडापर्यंत, तुम्ही कातणं असं त्याने कातून घ्या, एक छान डिझाईन पण त्यात येईल. आणि जेवढी पातळ तेवढी अजून छान लागते ती. ते कसब आहे पण ते करायचं, ती पोळी म्हणजे न फुटता आणि अशी प्रॉपर. इनकेस तुमचं सारण असं भरभरीत तुम्हाला वाटत असेल, तुम्ही मिक्सरनं काढून घ्या ते नारळाचं सारण, म्हणजे ते तुम्हाला पोळीच्या बाहेर येणार नाही.
1: अच्छा.
0: असं म्हणजे ते असं पावडर फॉर्म मध्ये पण नको, पण ते असं व्यवस्थित होईल. आणि वाटलं तर दुधाचा हात लावून घ्या त्याला, म्हणजे ते असं छान त्याची कन्सिस्टन्सी होते. अशी ही पोळी तयार झाल्यावरती मग तुम्ही ते तेलावरती किंवा तुपावरती छान भाजून घ्यायची आणि तुपाबरोबर छान एन्जॉय करायची.
1: बरोबर. आता तुम्ही म्हणाला होता सुरुवातीला की मैदा आणि रवा असं घ्यायचं, जर मैदा नको असेल तर आपण कणिक घेऊ शकतो.
0: नक्की घेऊ शकतो, पण काही काही काय होतं कणकेमध्ये ना ती पोळी पटकन म्हणजे मधलं सारण ते सरकत नाही, की मैद्यामध्ये भराभर सरकतं. म्हणून तुम्ही निम्म निम्म घेऊ शकता. समजा 2 वाट्या मैदा म्हटलंय ना मी, त्याच्यात 1 वाटी मैदा 1 वाटी गव्हाचं पीठ असं तुम्ही तुमच्या याच्या पण ऍडजस्ट करून घेऊ शकता.
1: आणि जे सारण मगाशी तुम्ही म्हणालात की जर जाड असेल तर तुम्ही मिक्सरला लावून घ्या, पण जर समजा सारण करायच्या आधी नारळ मिक्सरला लावून घेतला तरी सुद्धा चालू शकेल.
0: काय काय वेळेला काय होतं खसखस सुद्धा आपल्याला वाटते की ती बाहेर येते की काय, म्हणून सगळं एकत्र सारण झालं ना की ते बाहेर व्यवस्थित गार झालं की तुम्ही मिक्सरनं काढून घेतलं ना की म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही की का आपली पोळी असं वाटणार नाही.
1: बरोबर. हा सुद्धा एक छान घरच्या घरी घरात असणाऱ्या साहित्यातून बनणारा आणि एक वेगळा, जर म्हणाला तसं की नारळी पौर्णिमेला नारळी भात तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे होतोच तो, तरी ह्या पोळ्या एकदा करून बघायला नक्कीच हरकत नाहीयेत. यानंतर काय सांगूया
0: आता ह्याच्यानंतर? असंच नारळाचाच एक प्रकार म्हणजे गोड घावणे करायचे. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे तांदळाचं पीठ 2 वाटी, काकडी तवसं म्हणतो तो त्याचा 1/2 वाटी, नारळ ओला आपला असतो तो 1 वाटी म्हणजे खोवलेला नाही पूर्ण 1 वाटीभर असा नारळ, गूळ बारीक करून घ्यायचा आणि चिमूटभर मीठ, तेल किंवा तूप. आता आपण हे तांदूळाचं पीठ, नारळ, बारीक चिरलेलं गूळ, काकडी, मीठ हे सगळं एकत्र मिक्स करून ठेवून द्यायचं 1-10-15 मिनटं. आणि लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी आपण धिरड्यांसारखी किंवा घावण्यांसारखी करायची. आणि मग आपल्या बिळाच्या तव्यावरती तेल लावून त्याच्यावरती आपण ते घावणे करून घ्यायचे.
1: अच्छा.
0: तुपाबरोबर तुम्ही खाऊ शकता. हा एक अजून नारळ प्लस काकडी असा गोडा प्रकार आहे,
1: सकाळचा एक पौष्टिक नाश्ता
0: होऊ शकतो. ह्याच्यामुळे तुम्ही, तुम्हाला तांदूळ नको असेल तर तुम्ही नाचणी पण घालू शकता, किंवा निम्मी नाचणी किंवा निम्म तांदूळाचं पीठ असं करून पण एक तो जरा व्हेरिएशन त्याच्यामध्ये होऊ शकतो.
1: बरोबर. आपण पौष्टिकता जेवढी वाढवू तेवढी वाढवू शकतो आणि व्हरायटी पण होऊ शकते, की नेहमी त्याच त्याच चवीचा पण कंटाळा
0: येतो.
1: यानंतर काय सांगूया?
0: यानंतर आता कुळीथ आणि नाचणीचे डोसे.
1: बर.
0: हां, तर त्याच्यासाठी आपलं लागणार साहित्य आहे 1 वाटी कुळीथ, 2 वाट्या नाचणी आणि तांदूळ 1/2 वाटी.
1: अच्छा.
0: तांदूळ बाइंडिंगला थोडंसं लागतात असं म्हणजे. आणि हे सगळे धान्य आहेत ना हे धुऊन ठेवायची पण वेगळीवेगळी भिजवायची.
1: बर.
0: थोडंसं कुळथामध्ये कोमट पाणी घालायचं ते पटकन भिजत नाहीत म्हणून, आणि बाकी सगळी रेग्युलर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची 4-5 तास. आणि नंतर मग ती एकत्र सकाळी ब्रेकफास्टला करणार असाल तर रात्री ती वाटून घ्यायची एकत्र, म्हणजे ती फर्मेंटला सुरुवात होईल त्याची दुसऱ्या दिवशी सकाळी.
1: डोश्याचं पीठ आपण
0: तसं तसं. आणि याच्यामध्ये पण बाकी आपण काय उडदाची डाळ किंवा असं काही घालणार नाही, हे इतकंच घातलं तरी बास होतं, एवढ्याच्या छान येतं ते पीठ व्यवस्थित. आणि मग नंतर वाटून घ्यायचं आणि मग 5-6 तासांनी मग त्याचे रेग्युलर आपण डोसे करतो त्याप्रमाणे डोसे करून खायचे, म्हणजे त्याच्याबरोबर आपण सांबार पण करू शकता किंवा चटणी भाजी असं. पण एक कुळीथ आणि नाचणी हे थोडंसं आपल्या इकडचं आहे त्याच्यात तुम्ही मीठ थोडंसं घाला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मुडभर त्याच्यामध्ये पोहे वाटताना घालू शकता, म्हणजे ते अजून जरा हलके होतात त्याच्यासाठी,
1: थोडा कुरकुरीतपणा
0: कुरकुरीतपणा. आणि किंवा तुम्हाला तर तसं जाड करून घालायचे असतील ना, पातळ नको असतील, तर मग ते पोहे घालू शकता. नाहीतर मग अदरवाईज तुम्हाला पातळ डोसा रेग्युलर पेपर डोसा टाईप करायचा असेल तर इतकं साहित्य पुरेसं आहे.
1: अच्छा, या ह्याच्यामध्ये अगदी बाहेर आपण

0: जो छान कुरकुरीत डोसा खातो तसा डोसा तयार होऊ शकतो.
1: छान आणि त्याला एक वेगळा कुळथाचा आणि ह्याचा फ्लेवर जरा एक वेगळा प्रकार होतो.
0: बरोबर आहे. आणि आपण जसं मगाशी म्हणालो तसं की एक पौष्टिक नाश्ता आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: फक्त काळजी हीच घ्यायची की आपल्याला जर उद्या करायचं आहे तर ते आजपासून त्याची तयारी मात्र करून ठेवायला हवी.
1: आपण इडली डोसांसाठी आधीपासून प्रिपेअर असतो ना, प्लॅनिंग करून त्याप्रमाणे उद्या ब्रेकफास्टला इडली करायची आहे किंवा डोसा, तसं हे कुळथाच्या डोसांसाठी पण प्लॅनिंग करून मग ते
0: खरं
1: होऊ शकतं.
0: आणि एक कोकणातला म्हणून डोसा असा हा मला वाटतं नक्कीच सगळ्यांना आवडेल.
1: यस यस.
0: अजून काय सांगूया?
1: अजून आपण आता उपासाचे प्रकार दोन सांगते मी.
0: नक्की, कारण श्रावण महिना सुरू आहे. आपण मगाशीच म्हटलंय की उपासाचे दिवस असतात, असे सण येत असतात, तसे दर आठवड्याला दोन तीन उपासही येत असतात.
1: केळ्याचे उपासाचे काप सांगते आहे मी आता. त्याला साहित्य लागणार आहे एक दोन मिडियम साईजची केळी आणि आपली उपासाची भाजणी असते ती आणि तिखट मीठ इतकंच साहित्य आहे. आणि तूप आपल्याला आपण ते फ्राय करायसाठी लागणार ते तूप तसं.
0: शॅलो फ्रायसाठी?
1: हा शॅलो फ्राय, डीप फ्राय नको करायला कारण ते उपासाच्या भाजणी जास्त तेल पिते मग तसं नको वाटतं म्हणून. मग आता केळ्याचे आपण साफ करून त्याचे काप करून घ्यायचे आहेत पण ते गोल नाही करायचे, ते उभे काप करायचे त्याचे.
0: अच्छा.
1: फक्त आता मोठं केळं असेल तर तुम्ही त्या हिशोबानं कसं ते कटिंग करायचं आहे ते सुरीनं कापून घ्या.
0: साधारण बोटा एवढे लांब झाले पाहिजे
1: असे. हा. आणि मग त्याच्यामध्ये मग तुम्ही मीठ लावून त्याला ठेवून द्यायचं 10-15 मिनिटं.
0: त्याचा चीक पण काही वेळा असू शकतो,
1: तो निघून जातो. आणि मग त्याला ते आजपर्यंत मीठ मुरतं त्याच्यामध्ये आणि मग थोडा वेळ आणि मग ते भाजणी उपासाची असते त्याच्यामध्ये तिखट घालायचं आणि ते घोळवून त्याच्यामध्ये घ्यायचं आणि तुपावरती छान शॅलो फ्राय करून एक उपासाचा पदार्थ तयार आहे.
0: एक चटपटीत उपासाला पदार्थ.
1: नक्की नक्की.
0: कारण नेहमी आपण बघतो की साबुदाणा हा काही कुठलाही उपास असला की साबुदाणा पहिला येतो. पण आजकाल आपण बघतो की साबुदाणा पचत नाही बरेच जणांना किंवा त्याचं पित्त होतं, तर त्याला हा एक छान पर्याय
1: आहे. तसंच दुसरा एक प्रकार आहे केळफुलाचे कटलेट. आपल्याकडे केळफुल मिळतं तसं बऱ्यापैकी किंवा असतंच आपल्या घरी. किंवा
0: कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की परसदारी एकतरी केळ ही असते.
1: केळफुलाची भाजी उपासाची पण होते छान, पण त्याच्याऐवजी केळफुलाचे कटलेट पण ते उपासाचे ते एक चांगला प्रकार लागतो. त्याला लागतं साहित्य म्हणजे केळफुल साधारण चिरलेलं असतं ना ते शिजवून एक वाटीभर त्याचं शिजवलेलं केळफूल म्हणजे थोडक्यात. त्याच्यामध्ये बाइंडिंगला थोडंसं दाण्याचं कूट म्हणजे 1-2 चमचे दाण्याचं कूट लागेल आणि तुम्हाला थोडंसं हवं असेल तुम्ही एखादा उकडलेला बटाटा त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि मिरची, जिरं, मीठ, साखर आणि तूप. वरी तांदूळाचं थोडंसं पीठ करून घ्यायचं म्हणजे आपण असं त्याला कोटिंग करून त्याला शॅलो फ्राय करायसाठी ते 4 चमचे लागेल. आता कृती कशी त्याची? तर केळफूल आपण साफ केलेलं असतं ते वाटीभर त्याचा शिजवलेलं असेल त्याच्यामध्ये आपण बाकी थोडासा बॅडिंगला बटाटा, दाण्याचं कूट घालायचं, जिरं, मीठ, साखर, तुम्हाला होतं किंचित तुम्ही लिंबू पण पिळू शकता त्याच्यामध्ये, एक आंबट गोड अशी चव किंवा आंबट तुम्हाला आवडत असेल तर ते ऍड करू शकता. ते एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा त्याच्यामध्ये, छान ते मिक्स करायचं आणि मग वरी तांदूळाचं पीठ असतं त्याच्यामध्ये ते घोळवायचं म्हणजे त्याला लावून घ्यायचं ते आणि तुपावरती छान शॅलो फ्राय करायचे. चटणीबरोबर ती सकाळचे ब्रेकफास्ट एक उपासाच्या दिवशीचा होऊ शकतो. फक्त हे तुम्हाला वरी तांदूळ त्यामुळे सोमवारी खाता येणार नाही पण बाकी कुठल्याही उपासाला तुम्ही खाऊ शकता किंवा तांदूळ स्किप करून नुसते गेलं तरी पण चालू शकतील. साबुदाणा पिठामध्ये तुम्ही घोळवून घ्या तरी पण चालेल.
0: अच्छा. फक्त याच्यामध्ये
1: केळफूल साफ करणं
0: अगदी बरोबर आहे. मी हेच सांगणार होते की याच्यामध्ये गोष्ट एकच आहे केळफूल स्वच्छ करणे, कारण ते एक टास्क असतो.
1: आधी तयारी त्याची करून ठेवायला लागेल की उद्या ब्रेकफास्टला केळफुलाचे कटलेट करायचे.
0: आदल्या दिवशी ते छान निवडून, कारण निवडताना तो मधला जो एक पुंकेसर असतो तो प्रत्येकातला काढून ते चिरणं हे एक कौशल्याचं काम आहे.
1: पण टेस्ट खूप छान लागते म्हणून एक वेगळा प्रकार म्हणून करायला.
0: नक्कीच नक्कीच. कारण केळफुलाची भाजी बरेचदा होते घरामध्ये. मला वाटतं आता नक्कीच गृहिणी आपल्या या वेळेला कटलेट करून बघतील.
1: तसंच ह्याचे केळ्याचं पीठ असतं त्याचे पण एक घावणे छान लागतात.
0: अच्छा.
1: हा, केळीचं पीठ मिळतं साधारण आपल्याकडे कोण घरगुती करतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ, तिखट आणि किंवा तुम्ही मिरची घाला, जिरं इतकं घालून त्याचे घावणे केलेत ना ते पण उपासाला छान एक वेगळा प्रकार म्हणजे.
0: या केळी
1: ज्यांना साबुदाणा नको असतो ना उपासाला, साबुदाणा त्रास होतो म्हणतात ना, त्याला हा एक पर्याय अजून एक केळीच्या पीठाच्या ह्याचा आहे. त्याला बाइंडिंगला थोडंसं तुम्ही अजून वरीचं पीठ किंवा असं घातलं ना किंवा राजगिरा पीठ घाला ते छान लागतात. तसे
0: जसं आता घावन म्हणाला तसंच त्याचे थालीपीठ सुद्धा होऊ शकतं.
1: होऊ शकतं.
0: थोडं घट्ट आपण ते कन्सिस्टन्सी ठेवली तर थालीपीठ होऊ शकतं.
1: किसून बटाटा घातला ना कच्चा तर ते थालीपीठ एक छान होऊ शकतं.
0: बरोबर. आणखीन काय सांगूया?
1: आणखीन आता हे उपासाचं सांगितलं. आता अजून एक चटणीचाच प्रकार, पडवाच्या बियांची चटणी.
0: बर.
1: त्याच्यासाठी लागणारे

0: पडवांच्या बिया अर्धी वाटी, आणि त्याच्याबरोबर तीळ 2 चमचे, मीठ गरजेनुसार 2 मिरच्या, आवल्या मिरच्या, आणि मग जिरं, आणि अजून तुम्हाला मग त्याच्यामध्ये लागणार असेल तर तुम्ही त्याच्यात लिंबू किंवा आंबा पावडर हे घालू शकता. आणि मग आता हे काय करायचं, फक्त पडवाच्या बिया थोड्याशा तेलावरती छान परतून घ्यायच्या, त्याच्यासोबत तीळ पण परतायचं, मिरची परतायची, जिरं, हे सगळं छान असं खमंग परतून घ्यायचं, आणि थोडंसं सुक्का नारळ सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा ओला नारळ पण घालू शकता ह्याच्यामध्ये, पण तीळ असलं की बाकी नाही घातलं तरी पण चालू शकेल तसं. आणि मग रेग्युलर चटणी करतो त्याप्रमाणे मिक्सरनं वाटून घ्यायची, जी छान चटणी तयार होते ह्याची.
1: बरोबर. आता आपण बघतो की मिक्सर आल्यामुळे काम फार सोपं झालंय, पण मला आठवतं की पूर्वी आजी वगैरे आपल्या जे पाट्यावर वाटून करायच्या, मला त्याची चव.
0: नक्कीच. तुम्हाला याच्यामध्ये ऍडिशनल तुम्ही अजून सुख खोबरं म्हटलं मी तसं तसं अजून त्याच्यामध्ये आणायचं कूट सुद्धा तुम्ही घालून करू शकता, म्हणजे चव एक वेगळी अजून येऊ शकेल त्याला असं.
1: बरोबर.
0: अजून एक उपासाचाच पदार्थ सांगते. आपल्याकडे जनरली फणसाच्या गऱ्यांचं पीठ अवेलेबल होतं किंवा आपण घरी बनवतो.
1: बरोबर.
0: गऱ्याच्या पीठाची उकड हा एक प्रकार आहे, थोडासा पारंपरिक पण आहे, आणि आता हल्ली थोडासा कमी खाल्ला जातोय तो, पण तो एक पटकन होणारा आणि उपासाला चालणारा असा आणि पचायला हलका फुलका असा एक पदार्थ. त्यासाठी लागणारं आपलं साहित्य म्हणजे एक वाटी गऱ्याचं पीठ असेल तर साधारण अर्धी ते पाऊण वाटी ताक घ्यायचं, आणखीन मग मीठ, ओली मिरची, जिरं, तूप, म्हणजे इतकं साहित्य आहे, म्हणजे ते उपासाला चालणारं हे आपलं चिमुटभर साखर. तर आता गऱ्याचं पीठ आपण ताकामध्ये थोडंसं घालून ठेवून द्यायचं, इकडे फोडणीचं तोपर्यंत तयारी करायची, तुपाची, तुपा जिऱ्याची फोडणी, त्यात मिरची घालायची, आणि मग नंतर जसं आपण रेग्युलर तांदळाच्या उकडीला किंवा मागे सांगितलं नाचणीची उकड त्याला लागणार तशी कन्सिस्टन्सी बनवायची ह्या गऱ्याच्या पीठाच्या ताकात. थोडंसं लागतं तुम्ही पाणी घालू शकता त्याच्यामध्ये, आणि नंतर हे पीठ तुम्ही त्या फोडणीमध्ये घालायचं, एक छान वाफ आणायची ढवळून, मध्ये मध्ये त्याला ढवळायचं की गऱ्याच्या पिठाची उकड तयार आहे. वरन साजूक तूप पर थोडस घालून खाल्लं की छान एक हेल्दी पदार्थ, आणि उपासाच्या दिवशी एकदा खाल्लं ना की दिवसभर अक्षरशः काय खायला लागत नाही.
1: छान. आणि जसं म्हटलं तसं अगदी पारंपरिक पदार्थ आहे हा.
0: हो
1: आदित्य मॅडम, आपण यावेळेला जास्त करून उपासाचे पदार्थ सांगतोय कारण अर्थातच उपासाचाच महिना आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण श्रावणामध्ये बरेचसे आपण म्हटलं तसं उपास असतात, त्यामुळे अजून एखादा आपण उपासाचा पदार्थ सांगूया.
0: हो नक्कीच.
1: काय सांगाल?
0: राजगिराच्या लह्यांचं कटलेट.
1: बर, काय साहित्य लागेल?
0: राजगिराच्या लह्या मिळतात जनरली आपल्या बाजारात, त्या लह्या 2 वाट्या लागतील. एक मध्यम आकाराचा बटाटा उकडलेला, दाण्याचं कूट 1 चमचाभर, जिरं, तूप, ओली मिरची आणि कोथिंबीर आणि थोडंसं आलं, एक त्याचा वेगळा फ्लेवर यासाठी म्हणून. मग आता आपण राजगिराच्या लह्यांमध्ये बटाटा मॅश करून घालायचा आणि मिरची, जिरं, आलं, कोथिंबीर एकत्र वाटूनच घ्यायचे आणि त्याच्यामध्ये घालायचे, दाण्याचं कूट घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पाणी खूप अगदी कमी लागतं ह्याच्यामध्ये, म्हणजे अगदी सगळे एकत्र मिळून येतच.
1: बरोबर. आणि बटाट्याचा थोडा ओलसरपणा
0: असतो, मग ते छान असं त्याचं मिक्स करून घ्यायचं, आणि आपण लहान लहान कटलेट किंवा टिक्क्या बनवताना त्याप्रमाणे तसे करून तुपाबरोबर त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या. आणि चटणीसाठी मी सांगते तसं दाण्याचं कूट घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं दही आणि जरासं तिखट, मीठ, साखर इतकंच घालून त्याच्यामध्ये ही चटणी त्याच्याबरोबर खायची, छान लागते.
1: उपासाची चटणी.
0: उपासाची चटणी, येस. मग ते कसं, हे थोडंसं पचायला हलकं आहे, म्हणजे आपल्या सिनियर्सना वगैरे हे खायला अगदी साबुदाणा पचत नाही म्हणतात, किंवा त्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
1: बरोबर आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे, तर त्याऐवजी आपण रताळ घालू शकतो का?
0: नक्की, रताळ उकडून घालू शकतो किंवा सुरण सुद्धा घालू शकतो. सुरण घातलं तर एक अर्ध लिंबू पिळून घाला, म्हणजे ते खाज येणार नाही त्याच्यामध्ये.
1: बरोबर. आपण करू तेवढ्या व्हरायटी आहेत याच्यामध्ये. आणखीन काय सांगूया? आता काय सांगणार आहात?
0: आता चिबूडचा सीझन पण सुरू झालाय.
1: बरोबर.
0: तर चिबुडाची कोशिंबीर, त्यासाठी अगदी बेसिकच आपल्या या गोष्टी आहेत. चिबूड साधारण एक चिरलेला 1 वाटीभर, लाल मोहरीची पावडर 1 चमचा, दही 1 वाटी, मिरची, मीठ, साखर, तूप, जिरे, हिंग मी फोडणी याच्यामध्ये लागते तेवढंच, म्हणजे. आणि आता चिबूड चिरून घ्यायचा, आता 1 वाटीभर झाला की त्याच्यामध्ये मग 1 वाटी दही आणि मिरची बारीक चिरून घालायची, आणि मग मोहरी पावडर जी आपली असते ती पण त्याच्यात ऍड करायची. नंतर मग फोडणी बनवून त्याच्यामध्ये घातली, मीठ साखर घातलं की आपली, आणि थोडासा ओला नारळ, ओला नारळ घालायचा की आपली चिबुडाची कोशिंबीर तयार आहे.
1: मला वाटतं आपले कुठलेही पदार्थ जे असतात त्याच्यामध्ये ओला नारळ हा, कोकण म्हटलं की ओला नारळ हा आहेच आहे.
0: ते कॉम्बिनेशन नारळ आणि चिबूड छान लागतं. आता एक पोह्यांचाच प्रकार, गोड पोहे. जनरली आपल्याकडे आता आपण पोह्यांचे प्रकार बऱ्यापैकी करतो, पण हा गोड पोहे हा प्रकार ना दिवाळीत पहिल्या दिवशी किंवा आपण गणपतीच्या वेळेला शिदोरी म्हणून गणपती बरोबर येताना असं बनवतो तो अगदी आहे.
1: गणपती विसर्जनाच्या वेळेला गणपती बरोबर शिदोरी जी दिली जाते

0: त्याच्यामध्ये एक
1: हाँ
0: हमखास असणारा पदार्थ म्हणजे गोडपोहे.
1: हाँ त्याला साहित्य अगदी बेसिकच आहे. पोहे साधारण 2 वाटी म्हणजे गावठी पोहे असेल तर अजूनच छान. नंतर गूळ 1 वाटी, नारळ 1 वाटी इतकंच आहे. आता गूळ बारीक करून घ्यायचा, त्याच्यामध्ये नारळ खोवून मिक्स करून ठेवून द्यायचा जरासा, आणि पोहे थोडेसे त्याला पाण्याचा हबका मारून घ्यायचे आणि मग त्याच्यात ऍड करायचं हे आणि एकत्र करायचं की झाला आपला प्रकार.
0: अच्छा, अगदी आयत्या वेळी
1: होणार आहे. गणपती विसर्जनाच्या अगदी गडबड असते ना आपली, पटकन गणपतीला काहीतरी द्यायचं
0: त्याचं
1: लगेच होऊन जातं.
0: आणि आपण म्हणतो असतो की गणपती जेव्हा 5 दिवस 7 दिवस 10 दिवस जे काय आपल्याकडे असतात विराजमान, तर रोज गोडधोडाचं असतंच. त्यामुळे जाताना एक सौम्य असा नाश्ता किंवा असं जे आपण म्हणतो की पोटभरीचं पण सौम्य की ज्याचा त्रास होणार नाही असं एक अशी शिदोरी आपण गणपती बरोबर देत असतो.
1: दिवाळीच्या पहिल्या दिवशी पण देवाला नैवेद्य दाखवायला थोडेसे हे पोहे
0: बरोबर
1: करतो.
0: बरोबर आहे, तेव्हा सुद्धा बाकीचे पदार्थ सगळे तळपट किंवा मसालेदार वगैरे असे सगळे पदार्थ असतात. तर अदितीताई, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशा कोकणातल्या पारंपरिक पदार्थकृती सर्व श्रोत्यांना सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
1: मला पण खूप छान वाटलं, थँक्यू.
0: या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती,
3: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
2: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती.
4: आपण ऐकत होतो कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. यामध्ये अदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका होत्या पूर्णिमा साठे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक पानखडे. कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. .47° अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला म्हणजेच 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, निसर्गाच्या हिरवाईत मन फुलतं, नात्यांच्या उभेत आयुष्य खुलतं आणि सणांच्या आनंदात संस्कृतीचे रंग दिसून येतात, जे सध्या आपण छान अगदी आनंदात अनुभवत आहोत. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीत नातेसंबंधांना खूप महत्त्व आहे. आपल्या सणावारांनी, रूढी परंपरांनी ही नात्यांची वीण अधिक घट्ट केली आहे. बघा, असं नात्यांची, रूढी परंपरांची वीण घट्ट म्हणजे नारळी पौर्णिमा आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव भक्तिभावे पूजा करतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर कोळी बांधवांकडून हा सण उत्साहात साजरा केला जातो. पावसाळ्यानंतर समुद्र खवळलेला असतो. हवामान सुधारल्यानंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात जातात. समुद्र देवतेची पूजा करून समुद्र शांत राहावा, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी प्रार्थनाही केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करून मनोभावे पूजा केली जाते. मैत्रिणींनो, नारळ हे सर्जन शक्तीचं प्रतीक मानलं जातं. कोळी बांधव आपल्या पारंपरिक पोशाख घालून, आपल्या होड्या छान सजवून पारंपरिक कोळी नृत्य आणि गाणीही गातात. या दिवशी ना नारळाच्या पदार्थाला विशेष महत्त्व असतं. खास करून नारळी भात आपण इथे करतो. सगळे एकत्र येऊन या सणाचा आनंद घेतात. मैत्रिणींनो, निसर्गातल्या बदलांपुढे नतमस्तक करणारा आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा हा सण आहे. या सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक सुंदरसं गाणं तुम्ही ऐकलात. आता वळूया आपल्या मालिकेंकडे. मैत्रिणींनो, वाचन हा अनेकांचा छंद असतो. अगदी कमी वेळात किंवा वेळात वेळ वाचनासाठी काढणाऱ्या अनेक मैत्रिणी सुद्धा आहेत, बरं का. वाचनातील शब्द अनेकदा आपल्या मनाला स्पर्शून जातात, त्यामुळे वाचनाची आवड आपली अधिकाधिक वाढत जाते, हेही खरं. आपल्या महाराष्ट्राला अनेक मोठे साहित्यिक लाभलेले आहेत. त्यांचं लिखाण अनेकांना प्रेरणा देतं. अनेक सृजनशील मैत्रिणींना त्या प्रेरणेने आपल्या संवेदना अनुभव मांडता येतात. आपल्या कवितेतून अंतर्मनातील हळूवार भाव जागवता येतात, तर कधी त्यांची लेखणी कथेतून समाजाचं वास्तवही मांडते. आणि मैत्रिणींनो, अशा विचारांना जेव्हा शब्दाचं सामर्थ्य मिळतं ना, तेव्हा साहित्याची निर्मिती होते, हो ना. अशा लेखिका कवयित्री मैत्रिणींना भेटायला, त्यांचा लेखनाचा प्रवास, त्यांचे विचार जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडतं. चला, आज आपल्या हितगुज या मालेतून एका मैत्रिणीच्या लेखनाचा प्रवास जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे साहित्यिका वर्षा थोटे. ऐकूया त्यांची ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेत मी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, हितगुज करणे म्हणजे काय? तर आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणानं मांडणे, संभाषण करणे, विचार विनिमय करणे. आणि आपल्या या मालिकेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भगिनींना आपण आमंत्रित करीत असतो, ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अविस्मरणीय असं काम केलेलं असतं आणि त्या क्षेत्रात त्यांनी भक्कमपणे आपले पाय रोवले असतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याचा प्रवास आपण जाणून घेत असतो. तर आज साहित्य क्षेत्रामध्ये नावाजलेल्या मराठी लेखिका, कादंबरीकार, कवयित्री, साहित्यिका वर्षा थोटे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या लिखाणाच्या प्रवासाबद्दल. मैत्रिणींनो, त्यांचे अनेक शोध निबंध सुद्धा प्रकाशित झाले आहेत, अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी सुद्धा ठरलेल्या आहेत. तर अशा वर्षाताई थोटे यांचं स्वागत करूया. वर्षाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, मुळात स्त्री हे सृजनशील, पण त्यातही सृजनशील मन असलं की मग होते ती म्हणजे साहित्य निर्मिती. विश्रब्ध हा ललितबंध, कालसखी हा कविता संग्रह, पिंपळ पार हा लेख संग्रह, चूक कोणाची ही कादंबरी, अनेक कथा संग्रह, असं साहित्याचं वेगवेगळं क्षेत्र तुमच्या लिखाणानं व्यापलेलं आहे. विविधांगी असं तुमचं लेखन आहे. तर हे सांगा की हे सगळं लेखन करताना कधी भावनांना वाट मोकळी करून द्यावी लागली असेल, किंवा मग कधी त्या भावना पण जपल्या गेल्या असतील, हो ना? तर या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या तुमच्या लिखाणामध्ये साहित्याचा कोणता प्रकार तुम्हाला जास्त योग्य वाटतो हे सांगा.
1: खूपच सुंदर प्रश्न आहे हा, आणि माझ्या अगदी जवळचा आहे तो. यासाठी की मुळात मी खूप संवेदनशील एक कवयित्री आहे आणि त्यासोबतच मला माझा जॉनर हा ललित आहे, म्हणूनच माझं पहिलं पुस्तक जे आहे ते विश्रब्द प्रकाशित झालेलं आहे. जेव्हा केव्हा मन असं उद्विग्न होतं किंवा कधी अशांत असतं तेव्हा मला ललित लिहायला खूप आवडतं. आणि कवितेचं म्हणाल तर कविता काही मी ठरवून लिहायला बसत नाही, ती मला आपसूक येते तेव्हा मी तिला मांडत जाते. पण ललित जे आहे ते मी असं मानते की माझ्या मनाचं सिंचन जे आहे ना ते ललित करतं, म्हणून मी ललित असं ठरवून लिहायला बसते आणि मला तो माझा प्रकार खूप आवडतो लिहायला, ललित. तर माझा सगळ्यात आवडता प्रकार कुठला असेल तर मला ललित हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे.
0: अच्छा, खूप छान.

0: सांगितलं तुम्ही, म्हणजे असं लिहिताना उत्स्फूर्तपणे जे आपण लिहितो ते कागदावर उतरतं, त्यासाठी काही आपण ठरवून असं लिहत नसतो कधी,
1: नाही
0: हो ना?
1: ठरवून लिहित नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक फॉर्म, जसं कविता आहे किंवा ललित आहे किंवा कादंबरी आहे, ती ती त्याचा त्याचा आकार, त्याचा त्याचा स्वरूप घेऊन जन्माला येत असते. जसं आपण मनुष्य प्राण्याच्या बाबतीत म्हणू शकतो की मुलगा जन्माला येईल की मुलगी हे कोणी सांगू शकत नाही, तसंच अगदी साहित्याच्या बाबतीत सुद्धा आहे की हे ललित असेल की ही कविता असेल ही कादंबरी असेल, तो साहित्य प्रकार तो लेखकाच्या लेखणीतून उतरत जातो आणि मग त्याचं स्वरूप ठरतं.
0: अगदी खरं. मग त्याला आकार मिळतो, मग तो नावरूपास येतो, नेमकं ललित आहे की लेख आहे की कविता आहे.
1: बरोबर,
0: हो ना? खूप छान सांगितलं तुम्ही. तर वर्षातही कधी कधी आपल्याला हे माहिती नसतं की एखाद्या विषयाची ओढ आपल्याला कधी लागते आणि त्यात आपण नकळतपणे कधी रमून जातो. तरी ही लिखाणाची आवड तुमच्यामध्ये कधीपासून निर्माण झाली?
1: माझं बालपण जे आहे ना ते खूप एक शिक्षकी वातावरण जे असतं त्या घरातलं आहे. मला वाचनाची आवड खरं म्हणजे लहानपणापासूनच आहे. माझे बाबा शिक्षक म्हणजे एचएम होते शाळेवर, जिल्हा परिषद शाळेवर, त्यामुळे लहानपणापासून वाचण्याची आवड आहे. आणि मी लिहित होते, डायऱ्यांमध्ये लिहित होते. काय लिहित होते मला काही माहित नाही, तर वाक्य राहायची पण मी लिहायची, लिहून ठेवायची. आणि कधी ते असं प्रकाश झोतात आलं नाही, याचं कारण असं की माझा जन्मच मुळात गावातला असल्यामुळे आम्हाला तेवढा एक्सपोजरही नव्हतं. पण मग मी ग्रॅज्युएशनच्या निमित्ताने शहरात गेली, तरीही तिथे फारशा ओळखी नसल्यामुळे असं झालं की ते माझं बंदिस्तच लिखाण राहिलं. एमएससी झाल्यानंतर लग्न झालं आणि मग मी नागपूरला आले. नागपूरला मी अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब करायला लागले आणि जॉब करता करता लिखाण माझं सुरूच होतं पण ते आतमध्येच होतं. आणि मग जेव्हा माझी दुसरी मुलगी झाली तेव्हा मी जॉब थांबवला. आणि ही गोष्ट माझ्या बाबांना माहिती होती की तू नोकरी सोडून आता काय करणार आहेस घरी. त्यांना नुसतं चूल आणि मूल हे एवढं मुलीच्या बाबतीत आवडत नव्हतं, ते फार त्यांचे विचार खूप प्रगल्भ होते. तर म्हणाले की तू लिखाण करते आहे मला माहिती आहे, तर मग तू आता सगळीकडे लिखाण करणं सुरू कर. आणि मग माझी दुसरी मुलगी झाली, ती साधारण 1.5 वर्षाची होती, तेव्हापासून मग मी अनेक वृत्तपत्रांना अनेक साहित्यिक संस्थांशी जुळले गेले आणि माझं लिखाण मग तिथून पुढे आलं. त्याच्या बाबतीत असं झालं की माझा पहिलाच लेख जो होता की माझ्या नजरेतून महाभारत, यालाच पारितोषिक मिळालं. आणि मग ते पारितोषिक मिळणं म्हणजे असं असतं की आपल्याला एक कुठेतरी चालना मिळते की अरे आपलं लिखाण आहे, कोणीतरी अप्रिशिएट करत आहे, कोणाला तरी आवडत आहे, तर तो एक आनंद असतो. त्यामुळे मग माझ्या लिखाणाने तिथून खूप उचल खाल्ली आणि आज मी एवढा आहे की मी अनेक क्षेत्रात लिखाण करते.
0: खूप छान वर्षातही. पण मग तुम्ही कथा पण लिहिता, तुम्ही कविता पण लिहिता, तुम्ही म्हणालात की सहज लिखाण होत जातं आणि त्यातून मग ती गोष्ट आकाराला येते, तर तुमची कादंबरी कशी काय आकाराला आलेली हे सांगा.
1: कादंबरीचं असं आहे की माझ्या कादंबरीचा विषय जो आहे तो सत्य घटनेवर आधारित कथा आहे. काय असतं की आपल्या बालपणामध्ये ना काही गोष्टी आपल्या सुप्त मनामध्ये घर करून बसतात आणि त्या मग पुढे जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो त्या आपसूक येतात. हे अर्थात लेखकाच्या बाबतीत किंवा एखाद्या कलाकाराच्या बाबतीत हे घडत जातं, हे प्रत्येक कलाकार मान्य करेल की ह्या गोष्टी घडत जातात. मी आधीच सांगितलं की माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ही जी घटना ही पूर्णपणे गावाशी संबंधित आहे. म्हणजे ही घटना जी आहे लहानपणी खूप ठाण मांडून बसलेली होती की यातली जी नायिका आहे तिने जो संघर्ष केलेला आहे, तिने जे भोगलेलं आहे ते मला कुठेतरी माहिती होतं. आणि मला प्रकर्षानं असं वाटायला लागलं होतं की हे लोकांपर्यंत का येऊ नये. शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये खूप तफावत आहे एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सराउंडिंग मध्ये म्हणा किंवा एकूणच वातावरणामध्ये म्हणा की मुलींना जे वाढवतो तो खूप मोठा फरक आहे. आणि मुलगी वयात आली की खेड्यांमध्ये अजूनही लग्न करणं हा प्रथम भाग मानला जातो की तिचं शिक्षण हा दुय्यम भाग आहे. तर मला असं वाटलं होतं की या निमित्ताने ही जी विवाह संस्था आहे, एकूण ग्रामीण संस्कृती आहे, ही सगळी प्रकर्षाने आपण मांडावी. आणि मी सलग यावर 3-3.5 वर्ष काम केलं या कादंबरीवर. आणि तेव्हा कुठे मी ही कादंबरी वाचकांसमोर आणली. आणि जेव्हा मी ही कादंबरी माझी वाचकांसमोर आली तेव्हा अक्षरशः मी समजलं की खूप हळवी झाले, खूप रडले. कारण ही कादंबरी लिहिताना मी स्वतः खूपदा रडले. कारण हा कादंबरीचा विषय असा आहे की तो प्रत्येक स्त्रीला रिलेट करतो.
0: हो ना?
1: तर त्यामुळे ही कादंबरी जेव्हा पूर्ण झाली ना तेव्हा मला खूप समाधान, आत्मिक समाधान मिळालं की मी ज्या मुलींना प्रेझेंट करते की गावातल्या एकूण मुली आहेत त्यांचं दुःख कुठेतरी

0: मी मांडू शकले या कादंबरीतून, त्यामुळे मला तो खूप मोठा आनंद आहे.
1: खूप छान वर्षाताई, पण ही कादंबरी लिहित असताना तुम्ही त्या त्या मुलींच्या मनाच्या पण गाभाऱ्यामध्ये पण गेला असाल किंवा त्यांच्याशी हितगुज पण साधलं असेल, हो ना? तर हा अनुभव कसा होता तुम्ही जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोललात, त्याबद्दल तुम्ही तिथे लिहिलं?
0: मी सांगितलं ना की ही कादंबरी लिहिताना मी कित्येकदा रडले, कारण या कादंबरीची नायिका जी आहे ना, ती नायिका खूप अबोल आहे. म्हणजे अबोल इन द सेन्स की ती प्रतिकार करते, पण तिच्यात तेवढी सक्षमता मी दाखवलेली नाही, कारण हे एकूण चित्र माझ्या पिढीचं याच्यामध्ये मी मांडलेलं आहे. आत्ताची जी पिढी आहे ती बऱ्यापैकी प्रतिकार करते, पण माझी जी पिढी आहे त्या पिढीचं मी एकूण चित्र मांडलेलं आहे. त्यामुळे मी सुद्धा या पिढीची एक प्रतिनिधी म्हणून मला ही घटना, ही गोष्ट लिहिताना खूप त्रास व्हायचा की स्त्रीचं दुय्यमत्व आहे, हाही भाग आपण सोडला स्त्रीचं दुय्यमत्व, तरीही तिला किती संकटांना तोंड द्यावं लागतं जेव्हा तिचं लग्न होऊन जातं. म्हणजे आई वडिलांच्या घरी असेपर्यंतचा भाग हा तिचं आयुष्य आधीचं वेगळं असतं, आणि लग्नानंतरच तिचं टोटली आयुष्य बदलून जातं आणि तिला किती गोष्टींना फेस करावं लागतं. तर हे लिहिताना मी खूपदा तुटले. खरं म्हणजे मला खूप आनंद आहे की माझी ही कादंबरी आली, मी मांडू शकले, हा खूप मोठा मला आनंद आहे.
1: खरंच आहे, त्या निमित्ताने तुमच्या मनातल्या भावना किंवा सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर नक्कीच आलेली आहे. पण तुम्ही ही कादंबरी लिहिली सत्य परिस्थितीवर, ज्या घटना घडतात समाजामध्ये त्याचं चित्रण कुठेतरी आपल्या कादंबरीमध्ये, आपल्या लिखाणामध्ये असतं. आपण कधी कधी वाचन ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची ठरते, कारण जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा नक्कीच आपली शब्दसामग्री, शब्दसंग्रह आपला वाढलेला असतो आणि त्याचा लिखाण करताना आपल्याला खूप उपयोग होतो. तर हे सांगा की लेखन आणि वाचन हे परस्पर पूरक आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?
0: अर्थातच लेखन आणि वाचन हे एकमेकाशी खूप पूरक आहेत. आता वाचन म्हणजे नुसतं पुस्तकाशी संबंधित वाचन लेखकासाठी पुरेसं नाही असं मला प्रकर्षानं वाटतं, कारण लिहिताना जी सजगता लागते. आता माझ्या कादंबरीविषयी म्हणाल तर मी या कादंबरीमध्ये अनेक ग्रामीण शब्द लिहिलेले आहेत, अनेक ग्रामीण पदार्थ जे वऱ्हाडाशी संबंधित आहे ते माझ्या कादंबरीत आलेले आहे, अनेक वाक्प्रचार म्हणी आलेले आहेत. तर मी ह्या काही कुठून घेतलेल्या नाहीत, ह्या माझ्या जीवनातून आलेल्या आहे, माझ्या सजगतेने ज्या ऑब्झर्व केलेल्या आहेत त्या सगळ्या मी याच्यात मांडलेल्या आहे. पुस्तकाचं वाचन ऑब्व्हियसली आवश्यक आहेच, पण त्यासोबत माणूस वाचणं आणि एकूणच भोवतालची परिस्थिती वाचणं हे सुद्धा लेखकासाठी खूप पूरक आहे असं मला प्रकर्षानं वाटतं.
1: आणि तुमचा कविता संग्रह पण प्रसिद्ध आहे, तर तुमच्या स्वरचित असलेली सगळ्यात आवडती कविता कोणती हे सांगा.
0: अगदी मला कधीही विचारलं ना तर माझं एक माणूस या संकल्पनेवर खूप भर आहे, आणि माझी जी जडणघडण झाली आहे तीही तशीच झालेली आहे, त्यामुळे मला माझी नितळपण ही कविता फार आवडते.
1: अच्छा, तर ती कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: हो, जरूर जरूर. नितळपण. नदीला महापूर आलाय, आई सांगत होती. पात्र सोडून गावाच्या दिशेने सैरावैरा नदी धावत सुटली म्हणते. इकडच्या मोहल्ल्यात रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचली, तिकडच्या मोहल्ल्यात बुद्ध मूर्तीपर्यंत पोहोचली, तिसऱ्या मोहल्ल्यात मस्जिदीपर्यंत, चौथ्या मोहल्ल्यात गावाच्या वेशीपर्यंत पोहोचली म्हणते. आपलं घर चारही मोहल्ल्याच्या मधात आहे, त्यामुळे भीती नाही कसलीच, आई बोलत होती. पण आई, मी म्हणाले, पाण्याची पातळी वाढली की ती पोहोचेल पूर्ण गावात, मग अशा वेळी काय, जीवाला घोर लागून आहे नुसताच. आई म्हणाली, घाबरू नकोस, ती आदिमाय आहे. राम, रहीम, बुद्ध आणि गावच्या वेशीची कीर्ती डोळाभर पाहून जाईल माघारी, आणि नाहीच गेली तर समजायचं माणसातल्या काळ्या कुट्ट छटा स्वच्छ करायला आली आहे. पाणी पाहून माणसाचे नितळपणही परत येईल कदाचित.
1: खूप छान वर्षाताई,
0: मुक्त छंदातली कविता आहे माझी, पण मी छंदामध्ये सुद्धा लिहिते कविता. ही माझी मुक्त छंदातली कविता होती.
1: हो, खूप छान, आणि खूप छान अशा विषयावरती ती कविता होती. आणि कविता संग्रहासोबतच तुमचा पिंपळपार हा लेखसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: पिंपळपार मध्ये माझा हा वैचारिक लेखसंग्रह आहे ज्याच्यामध्ये अनेक लेख आहेत. आता हे एकत्रित लेख केले असल्यामुळे की त्याला नाव काय द्यावं मला काही सुचत नव्हतं, म्हणून ज्यांची मी प्रस्तावना घेतली आहे त्यांनीच याला नाव दिलं की पिंपळपारावर पिंपळपार हा ही एक गावाशी संबंधित संकल्पना आहे. आपल्यालाही माहिती आहे की पिंपळाजवळ जो पार असतो तिथे अनेक प्रकारचे विषय चर्चा

0: दिल्या जातात. तसाच हा काहीसा या पुस्तकाचा गाभा आहे, त्यामुळे हे पिंपळपार असं नाव दिल्या गेलं. याच्यामध्ये अनेक लेख आहेत.
1: अच्छा मैत्रिणींनो, आपण एकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ, आणि या अंतर्गत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिका वर्षा थोटे.

0: आणि वर्षात तुम्ही इतकं विपुल लेखन केलं, तर तुम्ही कविता संग्रह, लेख संग्रह, कादंबरी हे सगळं लिहिलं, तर तुमच्या या सगळ्या लिखाणावरती कोणाची छाप आहे असं तुम्हाला वाटतं का?
1: मी अनेक लेखक वाचले, अनेक लेखक लेखिका किंवा एकूणच माझं वाचन खूप भरपूर आहे, पण छाप अशी नाही माझ्या लिखाणावर कोणाची. पण तरीही लेखक आवडतात ते ग्रामीण संस्कृतीशी जे जास्त जोडलेले आहेत. म्हणजे मला कोणी असं विचारलं की जसं उद्धव शेळके जे आमच्या ग्रामीण बोलीतून लिहितात, किंवा सोन्याच्या पिंपळवाले विनायक कुलकर्णी जे आहे ते माझे अत्यंत आवडते लेखक आहेत.
0: अच्छा.
1: मिलिंद बोकील आहेत की मला, मी त्यांचं कुठलंही पुस्तक वाचते. दुर्गाबाई भागवत, शांता शेळके हे अनेक माझे लेखक आहे. पण मला आता या वेळी मला जर विचारलं की ग्रामीण संस्कृतीशी जे जोडलेले लेखक आहेत ते मला वाचायला खूप आवडतात. मला असं वाटतं की तिथून मला भरपूर घेता येतं, कारण वेगवेगळी भाषा, वेगवेगळे त्यांचे संस्कृती हे सगळं मला तिथून घेता येतं. किंवा मी एकूणच तुलना करते की वऱ्हाडातली संस्कृती किंवा त्यांची संस्कृती हा काय फरक येतो, ते मी याचा एकूणच मुळात मी अभ्यासक असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे त्याची तुलनात्मक हे करून मग माझ्या लिखाणासाठी मला त्याचा भरपूर उपयोग होतो.
0: अच्छा. आणि वर्षात तुम्ही अनेक विषयांवरती शोध निबंध सुद्धा लिहिले आहेत, पण हे सांगा की लिहित असताना विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यास करावा लागतो हो ना? आणि निश्चितच त्यासाठी बरंच वाचन करावं लागलं असेल किंवा त्यासाठी माहिती जमा करावी लागली असेल, तर हे तुम्हाला कसं काय शक्य झालं?
1: कसं आहे की करायचं म्हटलं की भरपूर काही करता येतं. मी ना कुठल्याही एका गोष्टीवर फोकस करू शकते हा माझा सर्वात मोठा गुण आहे असं मला वाटतं, की मी चांगल्या प्रकारे मला त्यावेळी ती गोष्ट बरोबर साध्य होते. आता मला शोध निबंध लिहायचा असेल तेव्हा माझ्या डोक्यात तीच गोष्ट असते की मला या विषयी अभ्यास करायचा आहे, ही माहिती गोळा करायची आहे आणि मग त्याच्यावर मला लिखाण करायचं. त्यासाठी बराच अभ्यास करावा लागतो, पण माझा मूळ पिंडच अभ्यासाचा असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे माहिती गोळा करून अभ्यास करून शोध निबंध माझे प्रकाशित झालेले आहे. आणि त्याच्यासाठी मला आताच डॉक्टर भालभोळे संशोधन पर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तो मला खूप एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, की आपण जे लिहितो किंवा त्याला कुठेतरी पुरस्काराच्या स्वरूपात अप्रिशिएट केलं जातं, तर तो खूप वेगळा आनंद आहे माझ्यासाठी.
0: खूप छान. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या विषयांवरती शोध निबंध लिहिलेत?
1: माझे शोध निबंध भरपूर आहे, म्हणजे पर्यावरणावर आहे, बोली भाषेवर आहे, आत्मचरित्रावर आहे, चरित्रावर सुद्धा आहे, कवितेवर आहे आणि कादंबरीवर, कथेवर सुद्धा आहे. म्हणजे एकूणच मी सगळ्याच याच्यामध्ये लिहिलेले आहे. हल्लीच मी आत्ता एक प्रोजेक्ट आहे औरंगाबादचा की ललित या विषयाला घेऊन गव्हर्नमेंटनी एक प्रोजेक्ट सुरू केला होता, त्याच्यामध्ये ललितमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. तो सुद्धा एक रिसर्चचाच भाग आहे. तर मी एकूणच सगळ्या याच्यामध्ये माझे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत.
0: अच्छा, खूप छान. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन वर्षाताई. वर्षातील प्रत्येक साहित्य कृती इथं उलगडून दाखवणं तर आपल्याला शक्य होणार नाहीये, पण तुमचं असं कोणतं साहित्य आहे की जे तुम्हाला खूप आवडतं?
1: माझं साहित्य, मी जसं मगाशी म्हटलं की माझा जॉनर ना हा ललित आहे, त्यामुळे मला माझं पहिलं जे पुस्तक आहे जे विश्रब्द आहे ज्याच्यामध्ये मी छोटे छोटे ललित आहे पण ते प्रत्येक स्त्रीला रिलेट करतील असेच आहे. पुन्हा मी तेच सांगते की माझं ललित सुद्धा जे आहे की विश्रब्द म्हणजे काय, विश्रब्द म्हणजे जसं शांताबाई शेळकेंनी सुद्धा म्हटलंय की शतदा झाला जन्म तरीही अभंग राहो आतील तो, म्हणजे एका स्त्रीला एक पुरुष कसा असा हवा असतो. किंवा रोणाताई ढेरेंनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, अनेक स्त्रियांनी लिहून ठेवलेलं आहे, किंवा इंदिरा संतांनी सुद्धा आपल्या कवितांमधून लिहून ठेवलेलं आहे की एका स्त्रीला एक पुरुष कसा हवा असतो, तो पुरुष कसा असावा हे मी माझ्या

0: त्या विश्रब्दामध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून माझं ते पुस्तक मला अत्यंत जवळचं वाटतं, कारण मला या पुस्तकांनी खूप आनंद दिला आहे, लिहिताना खूप आनंद दिलेला आहे, की जे आपण जगलो नाही कदाचित ते आपण त्या पुस्तकाच्या निमित्ताने जगलो की काय, असा तो आनंद होता. त्यामुळे माझं हे पहिलं पुस्तक मला प्रचंड प्रिय आहे. आणि मला लिहिताना आत्ता आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या लिखाणामध्ये नदी ही प्रकर्षानं येतं, कारण माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ती जी नदी आहे ती माझी सखी आहे. त्यामुळे माझ्या या पुस्तकातही ती तुम्हाला सतत दिसेल, ती सतत प्रवाही आहे असं जाणवेल. त्यामुळे माझ्यासाठी विश्रब्द हे माझ्या खूप जवळचं पुस्तक आहे, म्हणजे जीवापासचं आहे असं म्हटलं तरी चालेल.
1: खूप छान तुम्ही नदीचा उल्लेख केलात. नदी म्हणजे सतत वाहत जाणारी, ती कुठेही थांबत नाही, ती सतत तिचा प्रवाह सुरू असतो. हो ना, तर त्याचप्रमाणे आपलं सुद्धा असंच प्रवास सुरू राहावा, आपणही कुठेच थांबू नये असं ती आपल्याला सांगत असते.
0: अर्थात
1: आणि अशीच तुमची ही नदी नावाची सुंदर कविता खरंच मला पण खूप आवडली आहे. तर मैत्रिणींनो, वर्षाताईंची ही कविता, मला बघायचंय माझंच प्रतिबिंब तुझ्या नितळ पाण्यात, तुझ्याजवळ येऊन बसले की मन आतून शांत शांत होत जातं तुझ्यासारखं. मग मला प्रश्न पडतो, कुठून आणलास हा शांतपणा, मला शिकवशील का आपल्याच अथांग मनाचा तळ गाठणं, मग मलाही राहणार नाही कसलीच तृष्णा, माझ्याही मनात उठणार नाहीत कसलेच अपेक्षांचे तरंग, मग तुलाही दिसेल तुझं प्रतिबिंब माझ्या नितळ डोळ्यात. खरंच मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी नदी नावाची ही वर्षाताईंची कविता आहे. आणि खरोखर त्यांच्या लिखाणामध्ये ग्रामीण भागाचा खूप प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. तर वर्षाताई, आता वळूया तुमच्या पुरस्कारांकडे, कारण तुमच्या लिखाणासाठी बरेच पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार मिळालेत हे सांगा.
0: मला माझ्या खरं म्हणजे कवितेला सर्वात आधी पुरस्कार मिळाला होता नागपूर विद्यापीठाचा, ज्याचं कॅश प्राईज दार होतं आणि माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता तो. अचानकपणे माझ्या कवितेला मिळाला होता आणि ती कविता होती जगण्याचा चिवटपणा. मी मग अशी म्हटलं तसं की आपल्या कविता किंवा आपलं एकूणच हे जे आहे ते आपल्या भोवतालातून येतं, त्यामुळे ती कविता माझ्यासाठी फार जवळची आहे आणि मला असं वाटतं की मी ती सांगावी. अगदी छोटीशी आहे.
1: हो नक्कीच.
0: खूप आशावादी आहे मी, जगण्याचा चिवटपणा खेचतो मला. खूपदा निरोपाचे क्षण जवळ आलेत तरीही मनाची झालेली राख गोळा करून थंड पाणी शिंपडलं मी त्यावर आणि पुन्हा पुन्हा उठून उभी झाली चितेवरून. मी आधीच्या जन्मात फिनिक्स पक्षाच्या कुळातली असावी बहुधा आणि DNAही एकच असावा. विचारायला हवं फिनिक्स पक्षाला, तूही कवितेच्याच कुळातला आहेस का ते. अशी ही कविता जिला कॅश प्राईज मिळाला होता. त्यानंतर माझ्या विश्रब्दला सुद्धा पुरस्कार मिळाला आहे जो राज्यस्तरीय होता. त्यानंतर पिंपळपारला सुद्धा मिळाला आहे. माझ्या कादंबरीला अजूनपर्यंत पुरस्कार मिळालेला नाही, पण माझ्या कादंबरीला खूप लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या की उत्तम कादंबरी आहे. आणि आता नागपूर विद्यापीठामध्ये सामाजिक विषयावरच्या कादंबऱ्यांमध्ये माझी ही कादंबरी एका मुलीने PhD साठी म्हणून सिलेक्ट केली आहे.
1: खूप छान,
0: तो एक आनंद आहे माझ्यासाठी.
1: खूपच छान.
0: आणि याशिवाय मला माझ्या कथांना आणि माझ्या शोधनिबंधांना सुद्धा पुरस्कार मिळालेले आहे. मला असं वाटतं की पुरस्कार हा ना लेखकासाठी एक प्रकारची संजीवनी असतं की त्याला लिहिण्याला एक उद्युक्त करतो की लेखकांनी लिहावं, लोक ॲप्रिशिएट करत आहेत, लोक वाचतात आहे. त्यामुळे तो पुरस्कार लेखकाला मिळणं हे खरं म्हणजे आनंददायी गोष्ट असते.
1: आणि इतकं छान लेखन जर असलं तर वाचकसुद्धा नेहमीच वाचायला तयार राहील. हो ना. बरं वर्षा, ते तुम्हाला साहित्य क्षेत्रात आणखी पुढे काय करायची इच्छा आहे?
0: आता माझं 2-4 प्रोजेक्टवर काम सुरू आहे मी जसं सांगितलं तसं, आणि सोबत माझी PhD सुरू आहे आत्मचरित्रावर नागपूर विद्यापीठामधून.
1: अच्छा.
0: तर त्याचं माझं पुस्तक येईलच लवकरच. आणि पुन्हा तेच की ग्रामीण संस्कृतीशी संबंधित आणखी एक विषय मी कादंबरीसाठी निवडलाय की ज्याच्यावर मी काम करते आहे. पण त्या 2-4 आधी सुद्धा मी एक संपादित पुस्तक करते आहे की माझी एक मैत्रीण जी अचानकपणे निघून गेली, तर तिचं जे लिखाण आहे ते मी सगळं संपादित करून तिचं पुस्तक आणायचा माझा विचार आहे. की तिचं एकूण लेख आहेत, कविता आहे आणि कथा आहेत की ज्या खूप उत्तम आहेत, त्या कविता कथा लेख

0: लोकांनी वाचाव्या, लोकांपर्यंत पोचाव्या म्हणून मी त्यासाठी खूप प्रयत्न करते आहे की तिचं लेखन मी संपादित करावं आणि तिचं पुस्तक निवडक जे साहित्य आहे ते लोकांसमोर यावं, वाचकांसमोर यावं. तर माझ्यासाठी तो एक वेगळा आनंद असेल, माझ्या ह्या पुस्तकाच्याही पेक्षा मला तो एक वेगळा आनंद माझ्यासाठी असेल.
1: हो नक्कीच. तर वर्षातही तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर मैत्रिणींनो, लिहित रहा असं बरेचदा आपल्या कानावर पडतं आणि खरंच आहे, आपल्या मनात जे विचार येतील, त्या भावना असतील, त्या

0: का वर्षाताई थोटे यांच्या लेखन प्रवासाविषयी जाणून घेतलं. तर वर्षाताई थोटे इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा केल्या आणि तुमच्या एकंदर प्रवासाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर वर्षाताई, जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: बगड्यांची माळ फुले.

मैत्रिणींनो, हितगुज या मालिकेअंतर्गत साहित्यिका वर्षा थोटे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली आपण मुलाखत आत्ताच ऐकलीत. मैत्रिणींनो, सध्या श्रावण महिना सुरू आहे. छान आल्हाददायक वातावरण, हिरवाईनं नटलेल्या वसुंधरेचं सौंदर्य बघताना मन कसं हरपून जातं. चला, अशाच आशयाचं एक गीत तुम्हाला ऐकवते, ऐकूया.

मैत्रिणींनो, या सुंदरशा गीतानंतर वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, शब्दांना जेव्हा भावनांची साथ मिळते तेव्हा ते शब्द केवळ शब्द राहत नाहीत, तर ते मनाचा आरसा बनतात. तेव्हा भावना, अनुभव आणि विचारांची सुंदर गुंफण करत मनातील भावना हळूवार कागदावर मांडल्या जातात. तेव्हा आपण तिच्या शब्दातून विचार वाचत असतो. म्हणूनच आपण आपल्या अशा भावना व्यक्त करणाऱ्या विचारांना तिच्या शब्दातून असं नाव आपल्या मालिकेला दिलेलं आहे. चला तर या मालिकेअंतर्गत ऐकूया वृषाली देशपांडे यांचं मनोगत.

गोंधळातून अंतस्वराकडे. कल्पना करा की तुमचं शरीर जमिनीवर शिथिल पडलं आहे आणि तुम्ही बाहेरून तुमच्या शरीराला पाहताय, अशी सूचना योग शिक्षिका देत होत्या. आध्यात्मिक असलं की जमतं असं कोणीतरी मध्येच म्हणालं. पार्श्वभूमीला अतिशय सुखद संगीत आहे, पण मला ही कल्पना करणं जमतच नाही. वाटतं हे जमलं असतं तर कितीतरी गोष्टी सुकर झाल्या असत्या. राग द्वेष अशा कोणत्याही नकारात्मक भावना आल्या किंवा त्रास झाला, वाईट वाटलं की असं शरीर बाजूला ठेवून नसते का मी बाहेर आले. तुमच्या शरीराच्या फक्त उजव्या बाजूकडे लक्ष द्या आणि सुरुवातीला शरीर शिथिल करून उताणे पडताना डोळे बंद केल्यावर माझ्या डोळ्यासमोर अंधार आला होता. आता माझं लक्ष सूचनांकडे नव्हतंच, त्या संगीताकडे होतं. त्यात तल्लीन होता होता डोळ्यासमोरच्या अंधारात प्रकाशाचा कवडसा आला. मला दिसलं ते काहीतरी वेगळंच होतं. पिठूर प्रकाशात कृष्ण राधा,

महात्मा गांधी, कस्तुरबा, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, पु ल देशपांडे, कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, एका कोपऱ्यात घोळक्यातली मुलं, शाळेत न जाणारी आणि असंच काही बाही, कशाचा कशाशी काहीही संबंध नव्हता. विचित्रच होतं सगळं. मला समजू लागल्यापासून मला जे काही श्रीमंतीचे क्षण लाभले ते सगळे या लोकांमुळे, एवढं मात्र माझ्या मनात आलं. ती मुलं वगळता सगळीच आत्मतेजानं तळपणारी माणसं होती. जयदेवांच्या अष्टपदीनं मला भूल घातली आहे. राधाकृष्णाला एकमेकांचा रंग चढल्याचं वर्णन करणारी अष्टपदी मला जादूच्या मंत्रासारखीच वाटते. प्रत्येक पदात दोन ओळी आणि त्या दोन ओळींमधलं वाचता वाचता गोकुळ वृंदावनात हरवून जायला होतं. एरवीही मला सारखं वाटतं. प्रीत भक्तीचं प्रतीक असलेले राधाकृष्ण असं जरी असलं तरी कसा केला असेल राधेनं आयुष्यभराचा विरह सहन. आपलं माणूस नेहमीच्या अपेक्षेपेक्षा 4-2 क्षण जास्त काळ दिसलं नाही तर किती तगमग होते. कसं जमलं असेल हे या दोघांनाही की अर्जुनाला गीता सांगितली तसं कृष्णानं राधेलाही काही सांगितलं असेल. खरी रसयात्रा मात्र या दोघांपासूनच सुरू होते. त्यांच्या नात्यालाही आध्यात्मिक परिणाम दिलं आहे. कसं आहे ते अध्यात्म? मग तुमच्या देहाला आता तुम्ही वरून बघू शकताय असं असतं का अध्यात्म? काय असतं बरं नेमकं? आता विश्वात्मके देवे म्हणताना ऐकताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तर ते काय असतं? आप परभाव नाहीसा झाला हे कळलं म्हणजे अध्यात्म का? मन स्वच्छ किमान त्या त्या क्षणापुरतं तरी म्हणजे मग अध्यात्म असू शकतं का? माणसासारखं वागता आलं की नाही हा आध्यात्मिक होता येतं की नाही प्रश्नच आहे. मग जी माणसं समाजाची निरपेक्ष सेवा करतात त्यांना आध्यात्मिक म्हणता येईल का? आनंदानं आयुष्य जगण्याचं महत्व नाही का? फार आध्यात्मिक आहे बरं ते. असं कोणी सांगितलं की त्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो. पण आध्यात्मिक असणं म्हणजे काय हे आपण कधी पारखतच नाही. धर्म आणि अध्यात्म यांची आपण नेहमी गल्लतच करतो. अध्यात्म तर डॉक्टर कलामांनी पण आत्मसात केलेलं होतं. स्वच्छ, सच्चील, निरागस व्यक्ती, शब्द, कृती, विचार कशानेही हिंसा न करणारा माणूस. त्यांच्या निरागस हास्यामागे किती मोठे विचार आणि देशहिताच्या कृती होत्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वीणा वाजवायचे. ते सांगायचे, संगीत दुःखी मनाचे आजार बरं करू शकतं. संगीत मानवी चेतना वृद्धिंगत करतं. संगीत आणि विज्ञान हे सुसूत्रता, सुसंवाद आणि विश्वाचं आकलन करून घेणारे समांतर प्रवास आहेत. आणि हे दोन्हीही अंतर्मनाला बाह्य विश्वाशी जोडतात अनेकदा त्यांनी असं सांगितलं आहे. म्हणजे संगीताच्या दोन स्वरांमध्ये, तालाच्या दोन मात्रांमध्ये असलेलं अंतरही आपल्याला खूप काही सांगून जातं. आणि त्या तेवढ्याशा अंतरात गायक वादक केवढं विश्व आपल्यासमोर उलगडून दाखवतात.

डॉक्टर कलामांचं हे सांगणं असतं किंवा संगीतज्ञांचं जे सांगणं असतं ते रसिक श्रोत्यांच्या मनात चमकून जातं, त्यांच्या अंतरीचा ठाव घेतं. याचाच अर्थ असा की लहानशा गोष्टीत सुद्धा मन लख उजळू शकतं, पण त्यासाठी रियाज हवा असतो गायक वादकांसारखा, आणि सकारात्मक दृष्टीनं परिघाबाहेर जाण्याची तयारीही हवी असते. पण आपण एका परिघात अडकलेले असतो. कसा तोडायचा हा परिघ? हा परिघ भेदणं म्हणजे प्रगल्भता आणि अध्यात्माकडे जाणं असतं का? याचा अर्थ खरंच चांगल्या माणसांना नाकारून जे आपल्याला अजून उमगलंच नाही त्याच्या मागे अध्यात्म म्हणून धावत सुटायचं असतं का? अरे देवा, किती गोंधळ होतोय माझा. ती कोपऱ्यातली मुलं मला लेटर टू अ टीचरची वाट बघत असलेली वाटली. शाळा सोडावी लागण्याची कितीतरी कारणं असतात. सरकारनं या मुलांसाठी जीवन कौशल्य शिक्षण योजना सुरू केली. प्रौढ शिक्षणाचे वर्ग होतेच, ते पुढे निरंतर शिक्षणाच्या टप्प्यात आले. आपली साक्षरता कशी वाढते आहे याच्यावर परिषदा भरत होत्या. शिक्षणावर किती काथ्याकूट. काही उमजेनासच झालंय. डॉक्टर कलाम मला दिसत होतेच आणि मी वाचलंही होतं. त्यांनी एक व्याख्या केली होती, पुण्य म्हणजे गुणवान असं त्यांना अपेक्षित होतं. तेव्हा डॉक्टर कलामांना अपेक्षित पुण्य

आत्मा, पुण्य नेता आणि पुण्याधिकारी कसे तयार होतील आणि त्यांच्या स्वप्नातल्या राष्ट्राचं काय होईल हा प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटला, पण आवाजच निघाला नाही. गांधीजीही त्या मुलांकडे भविष्यातील नागरिक म्हणून बघत होते आणि गांधीजी आणि त्यांच्या आतल्या बाहेरच्या गोतावळ्याचा संसार सांभाळलेल्या बा कस्तुरबा तेवढ्याच कर्तव्य तत्परतेनं त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. गांधीजी थोर आहेतच, पण बासुद्धा तेवढ्याच थोर ना. गांधीजींच्या सगळ्या प्रयोगांची, तत्वांची, विचारांची बा सहभागी साक्षीदार. एक स्त्री म्हणून आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे चांगले अन्न पदार्थ, तिच्या धार्मिक श्रद्धा, तिचे दागदागिने यांचा त्याग त्यांनी केला. त्या पलीकडचं जग समजुतीनं पाहिलं. संयम, धैर्य, शौर्य, दृढ निश्चय, प्रचंड मनःशक्ती, लवचिकता, समर्पण, वैयक्तिक त्याग, सहानुभूती, करुणा, नेतृत्व गुण, सहाय्य आणि सहयोग, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचं कौशल्य, संघबांधणी आणि संघभावना, देशभावनेपुढे भौतिक सुखसोयींना नकार, असे कितीतरी विशेष कस्तुरबांचे सांगता येतील. कुटुंब वत्सलता आणि सोबतच निरक्षीर विवेक, यातच कस्तुरबांची प्रगल्भता आणि अध्यात्म समावलं असेल का? बांचा मोठेपणा मला नेहमीच आभाळ्याएवढा वाटत आलाय. त्याही माणूसच होत्या, पण त्यांचे विचार आणि विकार सांभाळत त्यांनी जे कार्य केलं ते गांधीजींना अपेक्षित असलेल्या अध्यात्मासारखंच होतं. आणि माणसाकडे जे जे म्हणून विकार आहेत त्यासह उत्तम जीवन जगणं चूक असतं का? म्हणून मला पु ल देशपांडे भावतात. ते उत्तम कलास्वादक होते आणि जीवनास्वादकही होते. पुलांनी आपल्याला कलांचा आस्वाद घेण्याची एक पद्धत दाखवली, कलाकारांची कला आपल्याला उलगडून दाखवली. त्याचवेळी त्यांनी कलाकारातलं केवळ सामर्थ्यच आपल्याला उजळून दाखवलं. कलाकारातले व्यक्ती म्हणून असलेले दोष उगाच अधोरेखित करून दाखवले नाहीत. कलाकारातली कला, त्याचं ते वेगळेपण नावाजायचं असतं हे त्यांनी आपल्या मनावर ठसवलं. एरवी कलाकार काय आणि कलाकार नसलेली व्यक्ती काय? माणूस म्हटलं की दोष असणारच, पण रसास्वादकता असली की ती आयुष्य किती समृद्ध करते हे पुलांनी आपल्याला सांगितलं. आपलं असणं म्हणजे आपल्यावर झालेले मूळ संस्कार आणि अशा रसास्वादातून झालेले संस्कार ते आपल्या अभिव्यक्तीतून प्रकट होतच असतात. मग असं समृद्ध माणूस म्हणून जगणं योग्य नव्हे का? तेव्हाच कवी श्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सात्विक प्रसन्नतेनं, शांत मुद्रेनं काही सांगत होते. जवळ गेल्यावर कळलं त्यांचं बोलणं फार प्रासादिक होतं. त्यांच्या भोवती बसलेल्यांना ते सांगत होते, चित्त जेथ भयशून्य, आपण असं जग निर्माण करायला हवं जिथं मन निर्भय असतं आणि मान अभिमानानं ताठ असते. स्वामी विवेकानंदांनीही हेच सांगितलं. पूर्ण आत्मविश्वास महत्वाचा आहे, दुर्बलता आणि भीती हे पाप आहे हे शिकवलं. खऱ्या चारित्र्यासाठी फुलाच्या कोमलतेसह सिंहाचं हृदय आवश्यक असतं. विचार आणि कृतीतील शुद्धतेसाठी विचार, शब्द आणि कृती यांच्यातील सत्यनिष्ठेची खरी व्याख्या म्हणून भर दिला. गुरुदेव पुढे सांगत होते, जिथे जगाच्या संकुचित भिंती विश्वाला जात, धर्म आणि पंथात विभागत नाही, अथक परिश्रम ध्येय गाठण्यासाठी केले जातात, जिथे नवनिर्मितीचा, सच्च्या विचारांचा झरा अंध आणि कालबाह्य परंपराच्या कोरड्या वाळवंटात आटून जात नाही, जिथे मनाला तुमच्याद्वारे विचार आणि कृतीच्या व्यापकतेकडे नेलं जातं. माझ्या मनात विचार आला, म्हणजे गुरुदेव तर एका अर्थानं स्वतःला, मनाला परिष्कृत करण्याचं सांगत आहेत, कारण शेवटी अशा स्वर्गात माझ्या देशाला जाग येऊ दे. म्हणजे विकारांनी आपण बांधलेलेच असतो, पण प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांनी, दुसऱ्याचे पाय खेचण्याच्या वृत्ती, अशा अनेक नकारात्मक गोष्टींनी आपण स्वतःला बांधून घेत असतो. गुरुदेव हे सारं तपासून बघायला सांगतात. हीच वाट तर माणुसकीकडे जाणारी. आपल्या संत मंडळींनीही हेच सांगितलं आहे, पण आपण फक्त संत मंडळींनी देवाचं नाव घ्या असं सांगितलंय इतकंच काटेकोर लक्षात ठेवतो. पण संत मंडळींच्या वागण्यात जो माणुसकीचा विशाल झरा होता त्याकडे

दुर्लक्ष करतो आणि देवाचं खूप करता करता माणसाला वाईट वागवतो. ही मर्यादा ओलांडता येणं म्हणजेच अध्यात्म असावं बहुतेक. हळूहळू माझ्या डोळ्यासमोरचा अंधार नाहीसा होत एक प्रसन्न पिवळी केशरी छटा दिसू लागली. कोणीतरी दिवा लावलाय असं वाटता वाटता त्याचं सूर्यबिंबच झालं उगवतीकडचं आणि खाली निळाशार समुद्र. समुद्र आणि पाऊस मला अतिशय प्रिय. रीत होता होता इतरांना समृद्ध करत जाणं आणि हातचं राखून न देणं हे पावसाचं मला फार भावतं. आपल्याला रीत होताच येत नाही. थोडंफार कधी जमलंच तर त्यात किती अभिमान आणि अहंभाव असतो. आणि समुद्र त्याची तर किती किती रूपं. त्याच्या लहान मुलागत खेळणाऱ्या लाटा, काही नुसत्याच पायाला स्पर्श करून अलिप्तपणा दाखवणाऱ्या, काही बिलगून राहणाऱ्या, किती सुंदर नर्तन असतं ते. खोल कुठेतरी उठान घेत ताल आणि लयीत तोडे तुकडे करत जेव्हा किनाऱ्याशी येतात तेव्हा सम साधलेली असते. क्षणभरही कुठे कमी जास्त नसतं. त्या संगीतात एक मूलभूत गंधार असतो, स्वयंभू, अख्खं विश्व व्यापून टाकणारा, मन शुद्ध करून टाकेल इतका सच्चा. समुद्राचा आणखी एक मला आवडतं. किती कचरा असतो त्याच्या पोटात, त्यानं जमवलेलं, लोकांनी टाकलेलं. हा आपला सगळं आणून बाहेर टाकून देतो आणि मोकळा होतो, पुन्हा साठवायला आणि पुन्हा असंच सोडून द्यायला. आपल्याला नाही जमत असं. खरं तर मनात पोटात असलेलं ओसंडून वाहत असतं, अजीर्ण होत असतं, पण नकारात्मकतेचाही किती लोभ असतो आपल्याला. लाटांचं मला आणखी एक भावतं. सम साधली काय किंवा गंधार लागला काय त्या थांबत नाही, स्वतःचं कौतुक म्हणून. पुन्हा रियाजालाही तयार असतात त्या. त्यांचा एक अंतस्वर त्यांना सापडलेला असतो. तेवढ्यात मला पुन्हा योगशिक्षिकेचे शब्द ऐकू आले. पण जाता जाता एक गोष्ट मात्र नक्की कळली. अध्यात्म कळो किंवा न कळो, जमो किंवा न जमो, जगताना आपला अंतस्वर मात्र आपल्याला सापडलेला हवा.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत वृषाली देशपांडे यांचं मनोगत आपण आत्ताच ऐकलात. मैत्रिणींनो, सणवार सुरू झालेत, गोड आगळेवेगळे पदार्थ आपण बनवत असतो, पण वेगवेगळ्या रेसिपीच्या शोधातही आपण असतो. चला, आज ओल्या नारळाची मिठाई कशी करायची याची पटकन रेसिपी मी आपल्याला सांगते. आणि या रेसिपीचं साहित्य बऱ्यापैकी आपल्या घरात असतंच. तर स्टफिंगसाठी आहे साहित्य: 4 चमचे ओल्या नारळाचा चव, 4 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे टूटी फ्रुटी, 2 ते 3 चमचे पिठी साखर. आणि जसं गोड आपल्याला आवडतं त्यानुसार आपण पिठी साखर कमी जास्त घेऊ शकतो. 1 ते 2 चमचे दूध. हे झालं आता साहित्य. या मिश्रणाला एकत्र घट्ट करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा. त्याचे गुलाबजामाचे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. हे झालं आपलं स्टफिंग तयार. इकडे गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चमचा साजूक तूप घालायचं. हे गरम झालं की त्यात 1/2 कप बारीक रवा घालायचा आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिट त्याला छान भाजून घ्यायचं. यात 1/2 कप ओल्या नारळाचा चव टाकायचा आणि 2-3 मिनिटं भाजल्यावर 1/2 कप दूध त्यात टाकायचं. आणि गोडाचा पदार्थ असला की आपण चिमूटभर मीठ त्यात टाकतोच, तसं इथेही टाकायचं. आणि छान मिक्स करून 2-3 मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. त्या वाफेनी तो गोळा छान मऊसूत होईल. इकडे साखरेचा पाक तयार करायला घ्यायचा. त्यात 1/2 कप पाणी, 1 कप साखर. साखर विरघळली की 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा. त्यात हलका ऑरेंज रंग घालायचा. इकडे दुधात शिजवलेला रवा छान मळून घ्यायचा. त्याची लाटी तयार करायची. आणि मोदकाचं सारण कसं भरतो तसं त्या लाटीचे गोल पुरी करून

तो जो गोळा आपण बनवला होता स्टफिंगचा तो गोळा त्यात घालून गोल फिरवून चपटा आकार त्याला द्यायचा आणि थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटायला आपण टूथपिकने त्यावर डिझाईनही करायचं आणि याला तुपात तळून घ्यायचं. आपण तेलातसुद्धा तळून घेऊ शकतो आणि लगेच तळल्यानंतर आपण साखरेच्या पाकात त्याला टाकायचं आणि 2-3 मिनिटांनी साखरेच्या पाकातून काढून घ्यायचं. अशा रीतीने ओल्या नारळाची मिठाई तयार. बघा तर करून आणि नक्की कळवा कशी झाली ते. चला मैत्रिणींनो, बघता बघता आता कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

श्रोतेहो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजत आहे. यानंतर ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिओम विठ्ठला या चित्रपटातून सुदेश भोसले यांनी गायलेलं हे गीत। गीतकार आणि संगीतकार आहेत अभिजित जोशी।

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. मी शिवाजीराजे भोसले बोलतो. या चित्रपटातून अजित परब आणि बेला शेंडे यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत अजित, अतुल आणि समीर.

श्रोते हो, आत्ताच आपण तेवढं सोडून बोला या चित्रपटातील गीत ऐकलं. गायिका होत्या उषा मंगेशकर आणि सहकारी गीतकार होते प्रभाकर नायक आणि संगीतकार होते बाळ पळसुले. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया करावं तसं भरावं या चित्रपटातून उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत बाळ पळसुले.

0: जुनं ते सोनं या चित्रपटातील हे गीत गायलं होतं रेखा डावजेकर यांनी. गीतकार होते ग दी माडगुळकर आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 पोहोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगाहा वाल्मिकीनगर बेतिहा मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती

हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमधल्या भीषण पुरामुळे तिथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत. महाराष्ट्रातले नागरिक नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी 1070 या टोल फ्री हेल्पलाईनवर किंवा संबंधित लिंकवर त्यांची सविस्तर माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 1070 हा क्रमांक

0: होत आहे. या परिषदेत ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार देश तसंच विशेष निमंत्रित देशांचे नेते एकत्र येणार आहेत. भारताचं ब्रिक्स अध्यक्षपद लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या संकल्पनेवर आधारित असेल. यावर्षी देशभरातल्या 25 अधिक शहरांमध्ये 350 जास्त बैठका आणि उच्चस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरतं मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूँ तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूँ जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: फिट इंडिया मूवमेंट, संडे ऑन सायकल यासारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे. भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातले सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले. खेलो इंडिया संवाद कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून IIT मुंबईच्या तसंच नागपुरातल्या लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रतिकिलो दरानं करण्यात येईल. अंमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं रॅकेट नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलं असून 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या जाळ्यात गुंतलेल्या अन्य 7 जणांचा शोध पोलीस घेत आहेत. 10 कोटी रुपयांच्या चरस तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये तिथल्या स्थानिक पोलिसांच्या साथीनं संयुक्त कारवाई करून मुख्य सूत्रधाराला अटक केली. बिहारमधून तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. पश्चिम आशियातला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी इराणला विशिष्ट मुदत दिलेली नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की अमेरिकेला वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घाई नाही. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई गंभीररित्या जखमी झाले असून ते अद्याप हयात आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी आज इराणमध्ये वाटाघाटींसाठी जाणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज 5व्या दिवशी उपहारापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 6 गडीबाद 329 धावा झाल्या आहेत. कालच्या 290 धावसंख्येवर आज एस दिनुषा आणि के नुआनताया

0: तुर्कीनं खेळ सुरू करून धावपट्टीवर टिकाव धरला. श्रीलंकेला आता भारतावर 116 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या डावात भारतानं रचलेला 503 धावांचा डोंगर श्रीलंकेनं फॉलो ऑन घेऊन ओलांडला. पावसामुळे व्यत्यय आलेला हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या 7 गडीबात 353 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा क्रिकेट कसोटी सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, दुपारचे 1:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात 97 उद्योगांच्या उभारणीसह 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर. जिल्ह्यातील धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार. आणि कास पठारावरील फुलोत्सव 1 सप्टेंबरपासून सुरू होणार. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सातारा जिल्ह्यात नवीन 97 उद्योगांची उभारणी होणार असून त्यातून सुमारे 4,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामधून 7,000 हून अधिक रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कोरेगाव, पाटण येथील औद्योगिक वसाहतीत सध्या 5,000हून अधिक सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. या नवीन उद्योगांमुळे जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रात वाढ होणार आहे. नव्यानं गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये गोदरेजसह इतर नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,500 ग्रामपंचायतींमधील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस 2024 योजनेअंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. यानुसार 94,107 कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असून यातील लाभार्थ्यांना घरकुलासाठीचा निर्णय आगामी काळात घेतला जाणार आहे. योजनेअंतर्गत पाटण तालुक्यात सर्वाधिक 17,056 कुटुंबांची नोंद झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 31,556 पात्र लाभार्थ्यांची पहिली शेतकरी यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यापैकी 19,058 शेतकऱ्यांची 142.7 कोटी थकलेले कर्ज त्यांच्या कर्ज खात्यात शासनाच्या वतीनं जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील या योजनेतून कर्जमुक्त करण्यासाठीचा आराखडा जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे सादर केला आहे. जिल्ह्यात कुणबी नोंदीचे दाखले वितरित करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 14,755 जणांनी दाखले मिळण्यासाठी अर्ज केले असून त्यापैकी 14,207 जणांना कुणबी दाखले देण्यात आले असून उर्वरित 426 जणांना दाखले वितरित करण्यासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यावर सौर ऊर्जा निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प जलसंपदा विभागानं हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 10 धरणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कण्हेर आणि उर्मुडी या धरणांचा समावेश आहे. या धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून यासाठी देशातील नामांकित कंपन्यांनी प्रकल्प उभारणीसाठी स्वारस्य दाखवलं आहे. जगप्रसिद्ध कास पठारावरील यावर्षीचा फुलोत्सव 1 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. त्यासाठीची पूर्वतयारी सध्या सुरू असून यावर्षी कासची फुले पाहण्यासाठी पर्यटकांना प्रतिव्यक्ती 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर 12 वर्षांच्या आतील मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांना आकारल्या जाणाऱ्या 200 रुपये शुल्कामध्ये वाहनतळ ते

0: आस पठार अशी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींना शनिवार रविवार आणि शासकीय सुट्ट्या सोडून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थी 40 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांचं पत्र आवश्यक राहणार आहे. दरम्यान पर्यटकांना छायाचित्रणासाठी कोणत्याही प्रकारचे कॅमेरा शुल्क आकारले जाणार नाही. मात्र कास परिसरात ड्रोन उडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. समितीमार्फत पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी 170 आसपास कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम भावधारा.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोतेहो, आताच आपण जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात राम मोरे यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं कृष्णराव गायकर यांनी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. समाजाचं प्रबोधन शिक्षण हा हेतू श्रावणातल्या कहाण्यांमागे मुख्यतः असेलही, पण कधी कधी खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की कहाण्यांमध्येही काही भाग घेण्यासारखा जरूर असतो. निरक्षीर विवेकबुद्धीनं विचार करून घ्यावा असा काही धागा असतो, त्यामुळे तेवढा विचार घ्यावा, बाकी सोडून द्यावा. उदाहरणच द्यायचं तर एक कहाणी आहे सोमवारची, खुलभर दुधाची कहाणी. यात खुलभर दुधानं कुठं गाभारा भरतो असा विचार करण्यापेक्षा म्हातारीनं मुलाबाळानं तृप्त करून दिलेलं दान देवाला आवडतं हा भाग महत्त्वाचा. या साध्या गोष्टीत ईश्वर या संकल्पनेलाच इतकं विस्तृत केलं आहे की क्लिष्ट तत्वज्ञानही ते सांगू शकणार नाही. एक राजा होता, तो मोठा शिवभक्त. एकदा त्याच्या मनात आलं की महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. राजाच तो दवंडी पिटवली की राज्यातल्या सगळ्या माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन सोमवारी महादेवाच्या दर्शनाला यावं. माणसं गांगरली, घाबरली. राजाचा हुकूम मोडायचा कसा? घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं. सगळं दूध गाभाऱ्यात पडलं, पण गाभारा काही भरला नाही. गावात एक म्हातारी होती, तिनं घरचं सगळं केलं. मुला नातवंडांना वासरांना दूध दिलं, घरची पूजा केली, लेकीसुनांना जेवू घातलं आणि उरलेलं खुलभर दूध नेऊन मनोभावे शंकराची प्रार्थना करून गाभाऱ्यात दूध ओतलं. तर काय शर गाभारा भरला. राजानं म्हातारीला विचारलं तर म्हणाली, वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले, हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. देव कधी संतुष्ट होईल? तर मुला वासरांना तृप्त करावं, सगळ्यांनी आनंदाने द्यावं, म्हणजेच गाभारा भरून जाईल. राजाला आपली चूक कळली, तशी ती तुम्हा आम्हा सर्वांस कळो आणि श्रावण मास फळो. आता हे सगळं ओव्या कहाण्या वगैरे बायकांना केंद्रस्थानी ठेवून का केलं असावं असा विचार केला तर कुठल्याही संस्कृतीत संस्कृतीच्या वहनाची परंपरा जतन करण्याची जबाबदारी ही बायकांवरच असते. यातलं बहुतांश वाङ्मयही स्त्रियांनीच रचलेलं आहे. आता स्त्रिया शिकल्या, सवरल्या, नोकरीकर्त्या झाल्या, मंगळवारी रजा घेता येत नाही, रात्रभर जागरण करून बुधवारी ऑफिसमध्ये काम करणं अवघड होतं. मग एक असा प्रवाह आला आहे की शनिवारी रात्री मंगळागौर करायची, मंगळवारी पूजा घाईघाईने आटपून मुंबईसारख्या शहरी ऑफिसला जायचं, पण खेळ मात्र शनिवारी रात्री पूर्वी इतकेच दणकून खेळायचे. माणसांची उत्सवप्रियता आणि लवचिकता कुठल्याही अडचणीतून मार्ग काढते हेच खरं. सकाळच्या गर्दीत कितीतरी वेळा लोकल ट्रेनमध्येही सरकून सरकून जागा करून बसले

0: त्या बसल्या झिम्मा खेळला जातो, पंचमीची गाणी म्हटली जातात, शुक्रवारी आवर्जून हळदीकुंकू साजरं होतं आणि गुळ चण्याचा प्रसाद सगळ्यांनाच वाटला जातो. फुला गजरांची देवाणघेवाण होते. गंमत म्हणजे हे केवळ आपल्या मैत्रिणींपुरतं मर्यादित नसतं, तर शेजारी उभ्या असलेल्या अनोळखी बायकांनाही त्यात सामील करून घेतलं जातं. भिजवलेल्या हरभऱ्यांच्या उसळीचे द्रोण कधीतरी मधल्या खिडकीतून पुरुष वर्गालाही मिळतात. संस्कृती प्रवाही असते, ती कधीतरी अशी लोकलच्या रुळांवरूनही धावते. श्रावणगीत चालूच राहतं. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळची ते, उतरून येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते. सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता बामा रोषबनीचा मावळला. 12 भागांची आला श्रावण ही मालिका मी इथेच संपवते. 60 उत्तरांची ही कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण हो.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजच्या कार्यक्रमात ॲस्टर लागवडीचं तंत्र याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अस्टर या फुलपिकासाठी मध्यम कसदार पोयट्याची पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. भारी कसदार जमिनीत याची वाढ जोमदार होत असली तरीही फुलं कमी लागतात. हंगाम, जात आणि स्थानिक हवामानाचा विचार करून बाजारातील मागणीनुसार याची लागवड करावी. बाजारपेठेचा विचार करता जून जुलै, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि फेब्रुवारी मार्च या महिन्यांमध्ये याची लागवड करावी. अस्टरच्या सुधारित जातींमध्ये हळव्या प्रकारात फुलांचा कालावधी 3 महिने, निमगरव्या प्रकारात 4 महिने आणि गरव्या प्रकारात 4 ते 5 महिन्यांचा असतो. फुलांचा रंग आणि बाजारातील मागणीचा विचार करून योग्य जातींची लागवड करावी. लागवडीसाठी पहिल्यांदा रोपवाटिका तयार करावी. रोपनिर्मितीसाठी 2x1 मीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत. वाफ्याची उंची 10 सेंटीमीटर ठेवावी. बारीक माती आणि चांगलं कुजलेलं शेणखत मिसळून वाफे बनवावेत. तयार वाफ्यावर 10 ते 12 सेंटीमीटर अंतरावर ओळीत बी पेरावं. बी पेरण्यासाठी लांबीला आडव्या ओळी ओढाव्यात. 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल बी पेरू नये. माती मिश्रणाने बी झाकावं. नंतर झारीने हलकं पाणी द्यावं. बी उगवणीनंतर रोपांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावं आणि खुरपणी करावी. रोपवाटिकेत रोग नियंत्रणासाठी 25 ग्रॅम कार्बेंडेझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने 2 वेळा आळवणी करावी. 30 ते 40 दिवसांनी रोपं पुनर्लागवडीसाठी तयार होतात. मंडई जमीन तयार करताना हेक्टरी 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावं. लागवडीच्या वेळी पूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावं. उर्वरित अर्धनत्र लागवडीनंतर 1 महिन्यांनी, त्यानंतर लागवडीच्या वेळी शेणखताबरोबर 1:10 या प्रमाणात फेरस सल्फेट 20 किलो आणि 10 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी द्यावं. लागवडीसाठी 60 सेंटीमीटर अंतराने सरीव रंबे तयार करावेत किंवा सपाट वाफ्यात लागवड करावी. 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीचं अंतर हे जात, हंगाम आणि जमिनीवर अवलंबून असतं. बाजारातील मागणी लक्षात घेऊन लागवडीचं नियोजन करावं. एकदम लागवड न करता 15 दिवसांच्या अंतराने थोडी थोडी लागवड करावी. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. नंतर प्रति हेक्टरी नत्राचा 2 हप्ता 50 किलो या प्रमाणात द्यावा. रोपाला मातीची भर द्यावी. लागवडीपासून 2.5 ते 4 महिन्यामध्ये फुलं लागतात. पूर्ण फुलं उमलल्यानंतर ती काढावीत. जमिनीचा प्रकार, वातावरण आणि हंगामानुसार पाणी व्यवस्थापन करावं. पिकाच्या मुळ्या मातीच्या वरच्या थरात असतात. पिकाला साधारणतः 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. कळी अवस्था ते फूल काढणीपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. तेव्हा मंडळी अशा पद्धतीने

ॲस्टर लागवड करून त्यापासून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणी, तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात ॲस्टर लागवडीचं तंत्र याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदानासाठी नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा.
2: जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत ते मी सांगतो. पहिला नंबर 1919 व दुसरा नंबर 1800103 7100. मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो 1919 व दुसरा नंबर 1800103 7100.
1: बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं, यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल?
2: माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यूनंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी. आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात. नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा. एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते.
1: खरंय. श्रोते हो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया. प्राचीताई नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झाला?
3: खरं तर सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली.
1: अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती?
3: खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच. ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय. माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात, म्हणजे अवयवदान असेल, देहदान असेल किंवा नेत्रदान असेल, या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
1: अरे वा वा. या होत्या प्राची भोसले. तर श्रोते हो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये

0: आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर सुनील ढोखळे सर आपल्या सोबत होते, आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते. नमस्कार.
1: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील ढोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोते, आताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात आरोग्यम धनसंपदा. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 होत आहेत. ठीक 2:10 पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: परिसर। श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा।
2: तर फणसोफ येथे फणसोफ हायस्कूलच्या मागे माझ्या आंब्याची बाग आहे 4 एकराची। तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत। खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं। ज्यावेळेला मला रेन वॉटर हार्वेस्टिंग ॲपबद्दल कळलं, मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणारं पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं, तिसरा पर्याय मी माझ्या बागेतून एक ओहळ जातो, पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं, तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे। आता ह्याचा उपयोग मला तर झाला, कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे महिन्याला 2 किंवा 3, ते प्रमाण आता मला एप्रिल मे मध्ये ते मला मागवावं लागतं, म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काही टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला। बाकी हा फायदा तर नक्कीच होतो आणि माझं असं म्हणणं आहे की ते पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही। माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं 2 लाख लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय याचं मला खूप समाधान आहे।
1: आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला?
2: नक्कीच, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो, कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार। मग ज्यावेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन, जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल, त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते।
1: आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला?
2: मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारीपासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते महिन्यातनं 1 किंवा 2 जसा उपसा असेल तसं, ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मे मध्ये किंवा काही वेळेला मे मध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे। अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे।
1: अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
2: नक्कीच प्रत्येकाने या बाबतीत प्रयत्नशील आणि कृतीशील असलं पाहिजे। जसं मी पहिलं उदाहरण दिलं की बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो, आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो, पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे,
1: भविष्यात त्याची गरज भासते,
2: भविष्यात त्याची गरज आहे। पाण्याचंही तसंच आहे। सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण

0: पण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परसात आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं, पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात. परिसर ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोतेहो, दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग भिंपलास. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. मध्यलय रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. मध्यलयीचे बोल आहेत वारी वे गुमान आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत जा जा रे अपने मंदिरवा. ऐकूया संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग भिंपलासी.

0: श्रोते हो, आताच आपण संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन ऐकलं. राग भीमपलास, त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. याचबरोबर नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या

0: तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 170 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 177 वर पोहोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं ते म्हणाले. त्यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत या बैठकीत सहभागी झाले होते. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगाहा, वाल्मिकी नगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातून नेपाळ कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. 1070 हा क्रमांक मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास कार्यरत राहील. राज्यातल्या 45 प्रवाशांचे 2 गट बसने नेपाळला गेले असून त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरू आहे असं महाजन यांनी सांगितलं. त्याखेरीज आणखी काही पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं समजलं आहे. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है.

0: ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है। मैं हमेशा कहता आया हूँ, जो खेले वो खिले, और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है, खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना।
1: फिट इंडिया मुवमेंट, संडे ऑन सायकल सारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितलं. खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दराने करण्यात येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात, त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये आज संध्याकाळी जत्रा भरतील. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जाईल. रक्षाबंधनाचा सण उद्या साजरा केला जाणार आहे. मुंबईत या सणानिमित्त शहर आणि उपनगरात मिळून 136 जादा गाड्यांची व्यवस्था बेस्ट उपक्रमानं केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत. नवी दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारत नवीकरणीय ऊर्जा परिषद आणि प्रदर्शनात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून भूमिका बजावेल अशी घोषणा राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केली. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीकडे जग आदराने बघत आहे आणि भारतात गुंतवणूक करायला उत्सुक आहे अशी ग्वाही केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. महाराष्ट्रात अमरावती इथं रुग्णालयाला आग लागून 3 नर्भकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे. या दुर्घटनेबद्दलचा अहवाल येत्या 2 आठवड्यात सादर करायला आयोगानं सांगितलं असून त्या दुर्घटनेत जखमी झालेल्या बालकांची स्थिती आणि बाधित कुटुंबांना जाहीर झालेल्या अर्थसहाय्याचं वाटप याबाबतचा तपशीलही मागितला आहे. पिंपळवाडी इथला बलात्कार प्रकरणातला खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज पीडितेशी भेट घेतली. महिला आणि बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची मदत पीडितेच्या खात्यावर जमा होईल. तसंच पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घर देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली असून पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं. कोलंबोत सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस जिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि बराच काळ धावपट्टीवर टिकाव धरत धावसंख्या 330 नेली. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 8 बाद 383 धावा झाल्या होत्या. मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर हे जगातलं सर्वात वेगानं वाढणारं कंटेनर बंदर म्हणून उदयाला आलं आहे असं केंद्रीय बंदरे आणि जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. यंदा पहिल्या 6 महिन्यात कंटेनर हाताळणी 13.6% वाढ नोंदवून हे बंदर जागतिक स्तरावर 21व्या स्थानावर पोहोचलं आहे असं सोनोवाल आपल्या संदेशात म्हणाले.

0: एकदा नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 170 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण प्रादेशिक बातम्या ऐकल्यात मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. आमची आजची पहिली सभा आता इथे समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोतेहो, शुभ संध्या. मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आजची दुसरी सभा आता सुरू करत आहोत. प्रथम ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातल्या युवा खेळाडूंशी संवाद साधला. खेळ हे केवळ

0: पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतून आयआयटीचे विद्यार्थी या संवादात सहभागी झाले होते. नेपाळच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नवी दिल्लीत त्यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून पर्यटनाकरता नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. 1070 या टोल फ्री हेल्पलाईनची सेवा मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास सुरू राहील. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. सोनल दिनुषाच्या नाबाद 133 धावा आणि केशरा नुवांतासोबत 7व्या गड्यासाठी केलेल्या 112 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला दिवसअखेर 9 बाद 439 धावा करता आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 539 अंकांची घसरण झाली आणि तो 76,934 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 117 अंकांची घसरण नोंदवत 24,091 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. श्रोते हो, आज नारळी पौर्णिमा या निमित्तानं तुम्हा सर्वांना शुभेच्छा. निसर्गसंपन्न कोकणाला खूप मोठा समुद्रकिनारा आहे आणि कोळी बांधवांना विशेष प्रिय असलेला नारळी पौर्णिमा हा सण आपणही आनंदाने साजरा करतो. उधाण आलेल्या दर्या राजाला नारळ अर्पून विनवणी करतो की शांत हो आणि आम्हाला तुझ्यातला खजिना शांतपणे घेऊ दे.

0: श्रोत्या, कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत होतं सागर या चित्रपटातलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत जावेद अख्तर यांचं, संगीत आर डी बर्मन यांचं.
1: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
2: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
3: आपल्या सणांची रचनाच निसर्गाच्या चक्राशी जोडलेली आहे. श्रावणातल्या अनेक सणांमध्ये बघ याचा प्रत्यय येतो आपल्याला. नागपंचमीच्या वेळची सर्पपूजा, नारळी पौर्णिमेतली समुद्रपूजा, पोळ्यात दिसणारी पशुधनाबद्दलची कृतज्ञता, हे दुसरं काय आहे सांग?
2: तेच ना,
3: निसर्ग आपल्याला एरवी जे भरभरून देतो त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो ती या माध्यमातून. आपल्या सगळ्या परंपरांमध्ये स्वतःला निसर्गापासून वेगळं न समजता त्याचाच एक भाग मानतो.
1: आणि तेच बरोबर आहे. जो आपल्याला जीवनदान देतो त्याच ऋणी आपण राहायला हवं.
3: अगदी
1: तो हाय, म्हणूनच आपण हाव.
2: कसं बरोबर बोललीस.
3: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सादर करते विवेक वानखडे.

लता मंगेशकर, एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातली रचना होती आनंद बक्षी यांची एक तुझी के लिए. या चित्रपटासाठी संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती हसरत जयपुरी यांची. राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी संगीत होतं रवींद्र जैन यांचं.

लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती आनंद बक्षी यांची. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना मिस्टर नटवरलाल या चित्रपटातली.

0: मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. या रचनेबरोबरच आजचा गीत संध्या हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 5:30 युवावाणी हा कार्यक्रम, 6 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 6 हिंदीतून समाचार आणि 6:05 इंग्रजीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला जाऊया मुंबई केंद्राकडे.
1: संध्याकाळचे 5:30 आहेत. आता युवक मित्रमैत्रिणींसाठी

0: आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी भार्गवी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, श्रावण महिन्यातल्या मुख्य सणांपैकी एक म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकणातील कोळी बांधव हा सण मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदात साजरा करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा, मासेमारी सुरळीत सुरू व्हावी आणि समुद्रापासून संरक्षणाची कृपा लाभावी म्हणून श्रीफळ म्हणजेच नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते. हे समुद्राशी असलेलं नातं जपण्याचं आणि सुरक्षिततेसाठीचं वरदान मागण्याचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, रक्षाबंधनासोबत साजरी होणारी नारळी पौर्णिमा ही श्रावणातील एक महत्वाची परंपरा आहे, ज्यामध्ये श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाचा उत्सव असतो. तसंच रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. मित्रांनो, पुराणातील कथेनुसार एकदा देव आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध सुरू होतं. असुरांचा राजा वृत्रासुर देवांवर भारी पडत होता. देवराज इंद्र हताश झाले होते तेव्हा त्यांची पत्नी शची म्हणजेच इंद्राणी हिने भगवान विष्णूंच्या सूचनेनुसार एक पवित्र धागा म्हणजेच संरक्षण सूत्र मंत्रोच्चाराने सिद्ध करून तो इंद्राच्या मनगटावर बांधला आणि या धाग्याच्या प्रभावाने इंद्राने युद्धात विजय मिळवला. त्यामुळे मूळतः रक्षाबंधन हे संकटसमयी संरक्षणासाठी आणि विजयासाठी बांधलं जाणारं रक्षासूत्र मानलं जातं. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झालीये मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: हाय हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका. वेदविश्वाच्या या कार्यक्रमात मी तुमचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, ऑगस्ट महिना म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तिरंगा, स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पावसाळ्याची हिरवाई आणि देशभक्तीने भरलेलं वातावरण. पण या सगळ्यांसोबतच ऑगस्ट 2026 हा भारतासाठी अनेक महत्वाच्या घडामोडींचा साक्षीदार ठरत आहे. आज आपण अशाच काही महत्वाच्या, प्रेरणादायी आणि देशाच्या भविष्याला दिशा देणाऱ्या घटनांचा वेध घेणार आहोत. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच देशासमोर पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचं आव्हान होतं. अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने SDRF अंतर्गत आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. अशा संकटांच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय आणि प्रशासनाची तत्परता नागरिकांसाठी मोठा आधार ठरते. मित्रांनो, 4 ऑगस्ट रोजी देशाच्या अंतर्गत सुरक्षेची संबंधित एक महत्वाची माहिती समोर आली. 2019 ते 2026 या काळात विविध देशांच्या सहकार्याने अनेक फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात आलं आहे. आज गुन्हेगारीचं स्वरूप आंतरराष्ट्रीय होत असताना वेगवेगळ्या देशांमधील सहकार्य आणि कायद्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, 9 ऑगस्ट पासून देशभरात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात झाली. घराघरावर तिरंगा फडकावून देशभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली. पण तिरंगा फडकावणं म्हणजे केवळ एक दिवसाचा उत्सव नाही. देशासाठी प्रामाणिकपणे काम करणं, संविधानाचा आदर करणं आणि आपल्या जबाबदाऱ्यांना पार पाडणं ही सुद्धा खरी देशसेवाच आहे. मित्रांनो, 12 ऑगस्ट रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. भारतासारख्या तरुण देशासाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे. आजची तरुणाई शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, क्रीडा आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध करत आहे. योग्य शिक्षण, कौशल्य आणि संधी मिळाल्या तर हीच तरुणाई भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात मोठी भूमिका बजावू शकते. मित्रांनो, मग आला तो आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस 15 ऑगस्ट. 2026 मध्ये भारताने आपला 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. देशभर तिरंगा फडकवला, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि स्वातंत्र्य सैनिक

अनेकांच्या बलिदानाची आठवण करण्यात आली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य देशासाठी अर्पण केलं. त्यामुळे आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जपवणूक करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग आणि अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. आज भारत डिजिटल तंत्रज्ञान, UPI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अंतराळ संशोधनांच्या क्षेत्रात जगाचं लक्ष वेधून घेत आहे. ही प्रगती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं ही आता काळाची गरज आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातही ऑगस्ट महिना अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरतो. महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी नीट UG 2026 राज्यस्तरीय मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांसाठी ही त्यांच्या वैद्यकीय

0: ही आता काळाची गरज आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातही ऑगस्ट महिना अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरतो. महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी नीट UG 2026 ची राज्यस्तरीय मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांसाठी ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील स्वप्नांकडे जाणारी एक महत्वाची पायरी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, देशाच्या आर्थिक विकासाचाही विचार करूया. ऑगस्ट मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.25% कायम ठेवला. मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे केवळ मोठी आकडेवारी नाही, तर त्यातून रोजगार, व्यवसाय आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणं महत्वाचं आहे. मित्रांनो, ऑगस्ट महिना आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. देशाचा विकास हा केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण पर्यावरण जपलं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेतली, नियम पाळले, शिक्षणाला महत्व दिलं आणि समाजातील गरजू व्यक्तीला मदतीचा हात दिला, तर आपल्या छोट्याशा कृतीतूनही देशाच्या प्रगतीला मोठी चालना मिळू शकते. आजची पिढी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. योग्य दिशा, आधुनिक शिक्षण, कौशल्य, मेहनत आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा यांच्या जोरावर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. तर मित्रांनो, आजच्या वेदविश्वाचा या कार्यक्रमामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील देशातील आणि महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयासह, नव्या उमेदीसह आणि सकारात्मक ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि देशाच्या प्रगतीत आपला छोटासा वाटा उचला. मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका आता रजा घेते. धन्यवाद.
1: आताच आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका ऐकलीत देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत. आता ऐकूया करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव धांडे यांची अश्विनी खौशे हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, युवावाणीच्या ध्येयवेड्या आणि महत्वाकांक्षी श्रोत्यांचे करिअर मंत्र या विशेष मालेत मी अश्विनी आपले मनपूर्वक स्वागत करते. म्हणतात ना, ध्येय दूरवर आहे म्हणून रस्ता सोडायचा नसतो आणि पाऊल पुढे पडत असताना मागे वळून बघायचं नसतं. आज महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे एकच स्वप्न आहे, ते म्हणजे MPSC माध्यमातून प्रशासनात अधिकारी बनून समाजाची सेवा करण्याचे. पण या प्रवासाचा रस्ता स्पर्धा, आव्हाने आणि बदलत्या पॅटर्नमुळे कधी कधी संभ्रमाचा वाटू लागतो. याच रस्त्यावर चालताना तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी, तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज करिअर मंत्रच्या मंचावर आपल्यासोबत उपस्थित आहे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मार्गदर्शक आणि प्रसिद्ध शिक्षक गौरव धांडे सर. सर, यो आणि मध्ये आपले खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल.
2: सर, मुलाखतीची सुरुवात करताना अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. आज ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक तरुण स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे मोठ्या आशेने आकर्षित होत आहे. खरंतर ही स्पर्धा परीक्षा नक्की काय आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी MPSC ही केवळ एक परीक्षा नसून एक मोठी संधी कशी आहे याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
3: तर सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना तुमचा मी चांगला आभार मानतो आणि इथे मला बोलावल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा. तर MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षा या अशा परीक्षा आहेत जे मुलांना एक संधी देतात की तुम्ही सरकारच्या एका प्रशासनामध्ये येऊन लोकसेवा कशी करू शकता त्याच्या.
2: बरोबर.
3: या ठिकाणी आपल्याला दिसते की मुलं कॉलेजपासून का होईना किंवा कॉलेज झाल्यावर का होईना कधी त्यांच्या मनामध्ये येते की त्यांना हे जे रोजचं जीवन आहे ते न जगता त्यांना काहीतरी लोकांची सेवा करायची आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे, तर ते प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देते MPSC. आता MPSC जे आहे ती MPSC आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये येते आणि स्पर्धा याला का म्हणतात, कारण की लक्षात ठेवा स्पर्धेमध्ये कोणी जिंकते कोणी हारते या ठिकाणी दरवर्षी आयोग जो आहे तो मोजक्या जागा काढतो आणि त्या मोजक्या जागेमध्ये हजारो मुलं येतात, त्यांच्यामध्ये एक शर्यत लागते आणि त्या शर्यतमध्ये जे जिंकतात त्यांचं सिलेक्शन होते, म्हणून याला स्पर्धा परीक्षा म्हणतात.
2: बरोबर. सर, MPSC ने आता UPSC प्रमाणेच वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केला आहे. या मोठ्या बदलावाला विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या कसं सामोरं जावं याबद्दल तुम्हाला काय वाटते?
3: बरोबर आहे. निश्चितच गेल्या

0: दोन वर्षापासून एमपीएससीने आपला सिलेबस चेंज केला आहे. तो सिलेबस चेंज करण्यामागं फार महत्वाचा असा निर्णय होता की महाराष्ट्रामधून मराठी मुलांचं प्रतिनिधित्व हे युपीएससीमध्ये वाढलं पाहिजे. कारण की दरवर्षी आपण बघतो की युपीएससीमध्ये हे उत्तरेकडील राज्यांच्या मुलांचा टक्का जास्त असतो कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्रामधील मुलांचा. कारण की त्यामध्ये कुठं ना कुठंतरी महाराष्ट्रामध्ये जे मुलं एमपीएससीची तयारी करत होते किंवा युपीएससीची तयारी करत होते, दोन्ही वेगळ्या वेगळ्या परीक्षा आहेत, दोघांचा सिलेबस वेगळा होता, दोघांची तयारी पण वेगळी होती, त्यामुळे महाराष्ट्र मुलांचा मराठी मुलांचा टक्का हा युपीएससीमध्ये कमी होत होता. तो टक्का वाढावा याकरिता महाराष्ट्र सरकारने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले. त्या पाऊलाचं महत्वाकांक्षी असं होतं कारण की त्यांनी पूर्ण सिलेबस हा युपीएससीच्या प्रमाणे केला, जेणेकरून मुलगा एमपीएससी साठी जर तयारी करणार तर तो ऑटोमॅटिकली युपीएससी साठी पण रेडी होऊन जाणार. त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा ठेवला, पण काही मुलांना थोडं ऑप्शनल मध्ये त्रास जात होता तर त्यांनी यावर्षी ऑप्शनल सुद्धा बंद केला. कारण की मुलांसाठी बघा सरकार आणि आयोग किती तत्पर आहे, त्यांनी त्यामध्ये चेंजेस केले आणि चेंजेस करून मराठी मुलांचा टक्का हा युपीएससी मध्ये वाढावा त्यासाठी हा चेंज झालेला आहे.
1: चांगला बदल आपण म्हणू
0: शकतो, चांगला बदल म्हणू शकतो त्याला.
1: बरोबर. बरेच विद्यार्थी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा अभ्यास वेगवेगळा करतात. सरांच्या मते हा अभ्यास एकत्र करावा की वेगवेगळा?
0: निश्चितच एकत्रच केला पाहिजे. कारण की पूर्व आणि मुख्य फक्त त्या पेपरचं जे आहे माध्यम ते बदलत आहे, त्या प्रकार बदलत आहे. पूर्व मध्ये तुम्हाला ते एमसीक्यू विचारत आहेत, ऑब्जेक्टिव्ह विचारत आहेत, मुख्य मध्ये तुम्हाला आता डिस्क्रिप्टिव्ह विचारत आहेत. मुख्य आणि पूर्व यांचा वेगळा वेगळा जर अभ्यास करतो म्हटलं तर तो फार कठीण होणार. जर मुख्य परीक्षेचा अभ्यास केला आणि त्याला सोबत लक्षात ठेवून आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास केला तर एकाच याच्यामध्ये आपल्या दोन अभ्यास होऊ राहिला. जर तुम्ही फक्त ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करसाल तर डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही, आणि डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करसाल तर ऑब्जेक्टिव्हला चुकणार. एकाच वेळेस तुम्हाला दोघांमध्ये पण संतुलन राखत तुम्हाला अभ्यास करावा लागणार.
1: बरोबर. म्हणजे त्यामध्ये कालावधी पण कमी असतो म्हणून प्री निघाल्यानंतर
0: पण तुम्हाला फक्त 2 महिन्याचाच कालावधी भेटतो, 2 ते 3 महिन्याचा. एमपीएससी मध्ये पण सेम आहे आणि युपीएससी मध्ये पण सेम आहे, म्हणून तुम्हाला आधीच तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करून ठेवावा लागतो.
1: बरोबर.
0: आणि रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करावं लागणार. कारण की लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेमध्ये तुमचे एका दिवसामध्ये 6 तास तुम्हाला लिहा लागते जवळपास. 6 तास म्हणजे एका पेपरमध्ये 20 क्वेश्चन, 20 क्वेश्चनचे 50 पेजेस, 50 आणि 50 100 पेजेस, कंटिन्यू 100 पेजेस तुम्हाला 6 तासामध्ये लिहायला लागते. तर ते तुम्ही फक्त 2 महिन्यामध्ये करू नाही शकत पूर्व परीक्षा निघाल्यावर. ते तुम्हाला सुरुवातीपासूनच तयारी करावी लागणार. आणि ते सुरुवातीची तयारी म्हणजे तुम्ही याच पूर्व परीक्षेच्या तयारीसोबत सोबतच केली ना तुम्ही, तर पूर्व परीक्षा पण होते आणि मुख्य परीक्षा पण होते,
1: अभ्यास होते. बरोबर. चालू घडामोडी हा परीक्षेचा आत्मा आहे. रोज वर्तमानपत्र वाचून त्यातून स्वतःच्या नोट्स कशा काढाव्यात?
0: निश्चितच जेव्हा पण आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करू त्याच्यामध्ये इतर विषय वगळता चालू घडामोडी हा फार महत्वाचा असतो आणि तो डिसाइडिंग फॅक्टर आहे पेपर निघण्यासाठी. जर तुम्हाला पेपर काढायचा आहे तर तुम्हाला करंट अफेअर माहितच पाहिजे, म्हणजे चालू घडामोडी माहितच पाहिजेत. आता चालू घडामोडी तुम्हाला माहीत करण्यासाठी कुठला पण पेपर तुम्ही वाचू शकता, पण पेपर मधली कुठली गोष्ट महत्वाची आहे आणि पेपरच्या दृष्टिकोनातून आहे ते आपल्याला माहित पाहिजे. जसे आपले समजा प्रधानमंत्री एखाद्या दौऱ्यावर गेले, आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर, G20 दौऱ्यावर म्हणा, G7 दौऱ्यावर म्हणा, ब्रिक्सच्या शिखर परिषदेला म्हणा किंवा कुठेही गेले, तर ज्यावेळेस आपले प्रधानमंत्री तिथे जातात अर्थातच ती घटना महत्वाची ठरते. जेव्हा प्रधानमंत्री तिथे चालले तर ती कुठली शिखर परिषद आहे याच्याबद्दल पूर्ण माहिती वृत्तपत्रात येते. तर ते वृत्तपत्र वाचत असताना आपण नोट्स बनवायला पाहिजे सोबत सोबत की कुठली शिखर परिषद आहे, कितवी शिखर परिषद आहे, कुठे झाली, त्या वर्षीच्या शिखर परिषदेचं थीम काय आहे आणि कुठले कुठले निर्णय घेण्यात आले. कारण की एमपीएससी किंवा युपीएससी हे असे पॉईंट पकडून प्रश्न विचारते की वर्ष 2026 ही शिखर परिषद कुठे झाली, या वर्ष 2026 शिखर परिषदेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवर सामंजस्य करार करण्यात आला, अशा प्रकारचे प्रश्न. तर हे तुम्हाला जेव्हा करंट अफेअर्स हवा असता तुम्ही न्यूज पेपर मध्ये त्याची साईड बाय साईड नोट्स बनवून ठेवली पाहिजे,
1: मायक्रो नोट्स.
0: यस.
1: नवीन वर्णनात्मक पॅटर्न मध्ये उत्तर लेखन हा यशाचा मुख्य पाया आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर लेखनाचा सराव रोज कसा आणि कधीपासून सुरू करावा?
0: निश्चितच मला माझ्या विद्यार्थ्यांनी येऊन म्हटलं की सर आतापर्यंत तर आम्ही ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केला, आता डिस्क्रिप्टिव्ह आलं, तर हे डिस्क्रिप्टिव्हचा अचानक आम्ही अभ्यास कसा बदलावा? मी त्यांना एकच सरळ गोष्ट सांगितली की बाबांनो बघा, वृत्तपत्र आहेत, प्रत्येक न्यूज पेपर मध्ये आपल्याला संपादकीय आर्टिकल सापडते. ओके. मी त्यांना म्हटलं तुम्ही मार्केटमध्ये जाऊन ते जे रफ पेजेसची रद्दी भेटते ते विकत आणा 1 किलो, आणि पेज पेन विकत घ्या, जे पेन तुम्ही पेपरमध्ये वापरसाल ते पेन, आणि काय करा तुम्ही ते वृत्तपत्राचं जे संपादकीय पान आहे ते पहिल्या शब्दापासून तर शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण लिहून काढायचं. त्यामुळे काय होतात 2 गोष्टी, एक ते करंट अफेअर पण वाचलं चाललं, दुसरं आपली रायटिंग प्रॅक्टिस होत आहे, आणि तिसरं जी मराठी आपली सुटली खूप वर्ष अगोदर.

0: ती मराठी पुन्हा आपल्याला कळणार. कारण की बघा, आजकाल मुलांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो काना मात्रा विलंटी उकार या मराठी व्याकरणामधले जे शब्द आहेत ते लिहिता नाही येत. कुला कोणची पहिली वापरायची की दुसरी वापरायची ते माहित नाही. विलंटी येताना पहिली विलंटी वापरायची की दुसरी विलंटी वापरायची. मराठी ग्रामर तुटलेलं आहे मुलांचं. तरी मराठी ग्रामर केव्हा वापस होणार त्यांचं मजबूत? जेव्हा ते लिखाण काम करतील. आणि ते लिखाण काम वृत्तपत्राशिवाय दुसरं त्यांना कुठलं साधन उपलब्ध करून देणार नाही. तर डेलीमध्ये आपण पेपर लिहिला पाहिजे, जेणेकरून आपली अँसर रायटिंग पण होणार, करंट अफेअर पण होणार, आणि आपलं जे आहे UMPSC साठी डिमांड ते पण पूर्ण होणार.
1: बरोबर. अभ्यासादरम्यान स्वतःच्या मायक्रो नोट्स काढणे वेळेचा अपव्यय आहे का?
0: निश्चितच नाही. जेव्हा लक्षात ठेवा, काढायलाच पाहिजे, ते निश्चितच काढायला पाहिजे. कारण की बघा, पेपरला जेव्हा तुम्ही बसता, आता आपण मुख्य परीक्षेचं बोलू, ओके, UPSC MPSC ला सेमच मुख्य परीक्षा आहे. मुख्य परीक्षेचा GS 3 पेपर, सामान्य ज्ञान 3 पेपर, तर त्याच्यामध्ये 250 मार्काचा पेपर आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 6 विषय आहेत, 6 विषय. आणि जेव्हा तुम्ही बसता त्या पेपर द्यायला मुख्य परीक्षेत, तर 6 विषय तुम्हाला 3 तासामध्ये आठवले पाहिजेत. विषय आहेत म्हटलं मी, टॉपिक नाही आहेत, विषय. लिटरली लक्षात ठेवा तुम्ही, तिथे ऍग्रीकल्चर आहे, तिथे तुमचा इकॉनॉमी आहे, तिथे एन्व्हायरमेंट आहे, तिथे तुमचं आपत्ती व्यवस्थापन येते, तिथे तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान उरलं, तिथे तुमचं आंतरिक सुरक्षा, असे 6 विषय आहेत. आणि या एक एक विषयाची खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागते. तर एकाच वेळेस एवढे सारे विषय आपण लक्षात ठेवणं हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. आपण मानवच आहोत, आपण कम्प्युटर नाही आहोत, एकदम आपल्याला लक्षात राहण्यासारखं. मायक्रो नोट्स काय करतात, आपल्याला एक एड करतात, म्हणजे आपल्याला सहाय्य करतात कशाप्रकारे आपण उत्तर लिहिलं पाहिजे. म्हणजेच काय, आपण जेव्हा वाचतो एखादा टॉपिक, लक्षात ठेवा, जर मी वाचलं 1857 उठावाची कारणे, कारणे ते पेजभर असते एखाद्या पुस्तकामध्ये, 2 पेजभर देऊ शकतात कारणे. पण 2 पेजभर मला शब्दशः लक्षात ठेवणं तर इट इज इम्पॉसिबल. मी काय करणार माहित आहे का, ते जे 2 पेजेस मी वाचले मी चांगलं वाचणार. आणि मी काय करणार माहित आहे का, जेव्हा माझं वाचणं झालं त्याच्यानंतर मी त्यांना एक छोटस 3 ते 4 लाईनीमध्ये मायक्रो नोट्स बनवणार, जे मला आठवते ते
1: पूर्ण
0: बघून नाही लिहिणार मी. मी मला जे आठवते ते 3 ते 4 ओळी लिहिणार, जेणेकरून ते मला लक्षात असलेलं असणार आणि ते मला पटकन कॅप्चर करणार की मी कशाला कशाच्या बेसिसवर लिहिले होते. बघा, हे अशी बनते मायक्रो नोट्स. आणि हे मायक्रो नोट्स जर मी टेम्पलेट बनवले तर अशा टेम्पलेटच्या थ्रू मी कितीही मोठा पेपर का असो ना तो सॉल्व्ह करू शकतो. कारण की लक्षात ठेवा, तुम्हाला जो मुख्य परीक्षेमध्ये एक विषय आहे पेपर होणार तुमचा, त्याला म्हणतात एसे, निबंध, तो आहे 250 मार्काचा. तुम्हाला 2 निबंध लिहायला लागतात, 1 निबंध 125 मार्काला, दुसरा निबंध 125 मार्काला, आणि ऍव्हरेज तुम्हाला 12 पानं लिहायला लागतात. 12 पानांसाठी तुम्हाला फक्त एक वाक्य देऊन देतात ते, सत्याचा कुठलाच रंग नसतो. बघा, आयोगानं फक्त वाक्य दिलं, सत्याचा कुठलाच रंग नसतो. 12 पानं लिहा, 12 पानं. तर हे 12 पानं लिहिणं केव्हा शक्य आहे, जेव्हा तुमच्याजवळ तुमच्या स्वतःची काहीतरी माहिती आहे. पुस्तकी ज्ञान तिथे तुम्ही वापरू नाही शकत, तिथे तुम्ही स्वतःचं ज्ञान वापरू शकता,
1: अनुभवावरून आपण लिहू शकतो.
0: येस,
1: रोज घडत.
0: आणि याच्यासाठीच तुम्हाला मायक्रो नोट्स कामात पडतात.
1: बरोबर. लेखी परीक्षेत यश मिळाल्यानंतर शेवटचा टप्पा असतो मुलाखतीचा. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास अभ्यासाच्या पहिल्या दिवसापासूनच कसा करावा?
0: बघा, मुलाखत म्हणजे काय, मुलाखत म्हणजे तुम्हाला किती विषयाचं ज्ञान आहे हे तपासण्यासाठी ते बोलावत नाहीत.
1: बरोबर.
0: पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये या मुलाला किती इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र येते ते तपासून झालेलं आहे.
1: बरोबर.
0: बघा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जी आहे MPSC ची, ते तुमचं ज्ञान तपासण्यासाठीच आहे. इंटरव्ह्यू कशासाठी आहे की हा जो मुलगा माझ्या समोर बसलेला आहे, मी ऍज अ पॅनल मेंबर म्हणून तुम्हाला सांगतो, इंटरव्ह्यू मध्ये जो मुलगा येतो जेव्हा तो माझ्या समोर बसतो, तर त्याचं ज्ञान ऑलरेडी चेक झालेलं आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेत. मला सध्या काय माहिती करून घ्यायचं आहे की हा जो मुलगा, जर याला मी उद्या प्रशासकीय सेवेमध्ये भरती केले, तर हा खरोखर लोकांची सेवा करणार का? कारण की लक्षात ठेवा, MPSC चा फुल फॉर्म कळतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, लोकांची सेवा करणारा. तर आयोगाला हे बघायचं आहे की हा मुलगा खरंच लोकसेवा करू शकतो का, लोकसेवा करण्यालायकीचा आहे का, हा लोकांच्या हितासाठी काम करणार किंवा लोकांच्या हिताच्या विपरीत काम करणार. बघा, आपल्याला एक विषय गव्हर्नन्स नावाचा, त्याच्यामध्ये सुशासन. सुशासन म्हणजे काय, लोकांचं हित जोपासणार. बरोबर आहे, लोकांचं हित. डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकशाही, लोकांच्या हितासाठी चालते ना सर्व काही. तर इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही तयारी करताना हेच लक्षात ठेवा की आपण तिथे

0: होते ते आपलं नॉलेज नाही चेक करतील, ते तुमचं व्यक्तिमत्व चेक करतील आणि तुमचं खरं व्यक्तिमत्व तुम्ही ते इंटरव्ह्यू मध्ये दाखवा,
1: दाखवू शकतो.
0: तुम्ही खोटं व्यक्तिमत्व तिथे दाखवलं ते पटकन पकडतील. कारण की लक्षात ठेवा, जे मुलं तिथे इंटरव्ह्यूला बसतील ना, त्यांचं जेवढं वय आहे तेवढं त्या पॅनल मेंबरचा एक्सपिरियन्स आहे. आयोगाचे जे सदस्य बसतील ना, त्यांचा तेवढा एक्सपिरियन्स, जेवढं या मुलाचं वय असेल, तर तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलण्याचं ट्राय नका करू. जेवढं तुम्ही खरं राहू शकता, ट्रू टू युअर सेल्फ, तसं तुम्ही राहिलं पाहिजे.
1: जे वैयक्तिक आपल्यात आहे
0: तेच तिथे दाखवायचं तुम्ही.
1: बरोबर. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर पालकांचे किंवा समाजाचे खूप दडपण असते. अशा वेळी पालकांनी मुलांशी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी हे सोशल प्रेशर कसं हाताळावं?
0: बघा, एक तर पेपरचं प्रेशर वेगळं, अभ्यासाचं प्रेशर वेगळं, त्याच्यानंतर पेपर दिल्यावर पेपरचा रिझल्ट येतो, कधी तो पॉझिटिव्ह राहतो कधी निगेटिव्ह राहतो. जे स्टुडंट आहेत, ॲस्पिरंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर ऑलरेडी बर्डन खूप आहे, तर पालकांनी नेहमी त्यांना सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे. समाज काय म्हणते, समाजाचा जर विचार केला तर अशा प्रकारे आपण समोर कधी जाऊच नाही शकणार.
1: बरोबर.
0: मुलांची जर इच्छा आहे, त्यांना काहीतरी करायचं आहे, त्यांना काहीतरी बनायचं आहे, तर पॅरेंट्सनी ऍटलीस्ट त्यांना एक फेअर चान्स द्यायला हवा. की आयुष्यामध्ये ते मुलं असे नाही म्हणू शकले पाहिजे पुढे भविष्यामध्ये की मी केलं असतं तर झालं असतं.
1: पश्चातापाचे
0: ते बोल पुन्हा आले नाही पाहिजेत. ऍटलीस्ट जेव्हा त्यांना चान्स आहे त्यांनी देऊनच बघावं ना. कारण की या पेपरमध्ये, या पेपरच्या तयारीमध्ये जरी तो विद्यार्थी सिलेक्ट होऊन अधिकारी बनाव किंवा नाही बनाव, एक चांगला व्यक्ती जरूर बनणार.
1: बरोबर.
0: कारण की भारताला चांगल्या नागरिकांची गरज आहे, तेव्हाच आपला देश विकसित बनणार.
1: बरोबर. सर, शेवटचा प्रश्न, स्पर्धा परीक्षेत प्लान बी किंवा बॅकअप पर्याय असणे कितपत महत्वाचे आहे आणि आजच्या तरुणांसाठी तुमचा अंतिम करिअर मंत्र काय असेल?
0: बघा, दरवर्षी MPSC जवळपास 1,000 जागा काढतो आणि जवळपास 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात. ओके, UPSC सांगत आहे मी. 1,000 जागा काढते आणि 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात आणि MPSC म्हटलं तर 350-400 जागा आणि त्याला पण सहजासहजी 3 लाख फॉर्म येतातच येतात. म्हणजे MPSC क्लिअर सांगितलेलं आहे आम्हाला पाहिजे 350 अधिकारी. UPSC सांगत आहे आम्हाला पाहिजे 1,000 अधिकारी. तर इट इज क्लिअरली मेन्शन हिअर की त्यांना एवढेच लोक पाहिजेत. पण मुलं किती आहेत? 8 लाख. म्हणजे कोणी ना सिलेक्ट होणार आहे आणि कोणी तर रिजेक्ट होणार आहे. मग आपण ना जेव्हा तयारी करत आहोत, आपण आता पॉझिटिव्ह राहायचं की मी सिलेक्ट होणार आणि मी पेपर काढणारच. बट स्टील आपल्याजवळ एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे. कारण की आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ओके, रॅशनल राहिलं पाहिजे, इरॅशनल राहिलं नाही पाहिजे. कारण की कसं होते की जर आपण ट्राय केलं, ओके, आणि यदा कदाचित आपण जी मेहनत करत आहोत ती मेहनत कुठेतरी कमी पडली आणि आपलं सिलेक्शन नाही झालं, तर हताश होऊन आता मी काय करावं पुढे भविष्यामध्ये, असा प्रश्न आपल्याला आला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याजवळ प्लॅन बी असला पाहिजे. आणि प्लॅन बी सुरुवातीपासून नाही ठेवला तरी चालणार. ऍटलीस्ट 1 ते 2 अटेम्प्ट तरी तुम्ही प्लॅन बी शिवाय जाऊ शकता. बट दुसऱ्या अटेम्प्ट नंतर तुम्हाला प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. ते तुमचं मास्टर्स असो, PhD असो किंवा दुसऱ्या कुठल्या इतर क्षेत्राचं, साईड बाय साईड पण तुम्ही करू शकता ना. खूप यशोगाथा आहे तशा, लोकांनी जॉब करत असताना पण सुद्धा पेपर काढला. सुरुवातीचा जो बेस बनवण्यासाठी तुम्हाला 1-1.5 वर्षाचा कालावधी लागतो, तो तुम्ही प्रॉपर द्यायला पाहिजे या स्पर्धा परीक्षेला. त्याच्यानंतर मग तुम्ही वाटल्यास प्लॅन बीचा विचार डेफिनेटली केला पाहिजे. कारण की बघा, ही स्पर्धा आहे. सुरुवातीलाच आपण बोललो, स्पर्धा परीक्षामध्ये कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार, आणि हरल्यावर पण हताश नाही व्हायचं. कारण की तिथंच आयुष्य संपत नसते, आयुष्य खूप मोठं आहे.
1: बरोबर. बरोबर आहे सर, खूप छान. तुम्ही जो सल्ला दिला तरुणांना तो नक्कीच आमच्यासाठी महत्त्वाचा आहेच. आजच्या या संवादातून तुम्ही स्पर्धा परीक्षेचा संपूर्ण पट ज्या रंजक आणि सोप्या पद्धतीने मांडलात ते खरोखरच लाजवाब होते. बदलत्या पॅटर्नला भीती न मानता त्याला एक नवी संधी कसं बनवायचं हे आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना अगदी अचूक समजावून सांगितलं. श्रोत्यांनो, गौरव सरांनी आज आपल्याला केवळ अभ्यासाचे तंत्रच सांगितले नाही तर अपयशाशी लढायची आणि संयम राखायची ताकदही दिली आहे. सरांचा हाच आजचा महामंत्र आहे, कष्ट आपले, दिशा सरांची आणि यश संपूर्ण महाराष्ट्राचे. गौरव सर, तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ युववाणीला दिलात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुण मनामध्ये यशाची नवी ठिणगी पेटवली, त्याबद्दल मी अश्विनी आणि संपूर्ण युववाणी परिवारातर्फे आपले ऋण व्यक्त करते. धन्यवाद सर.
0: थँक्यू व्हेरी मच मला इथं बोलावल्याबद्दल.
1: श्रोत्यांनो, जाता जाता एवढंच म्हणेन, रात्र सरली, प्रकाश झाला, नव्या उमेदीचा काळ

0: ला पुस्तकातल्या अक्षरांना आता तुमच्या कष्टाची जोड द्या, यश नक्कीच तुमचे असेल. करिअर मंत्रच्या आजच्या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण यशाचा हा प्रवास संपलेला नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या वाटेवर एका नव्या मार्गदर्शकासह. तोपर्यंत अभ्यास करत रहा, सकारात्मक रहा आणि ऐकत रहा तुमच्या स्वप्नांना पंख देणारी आपली लाडकी आकाशवाणी. नमस्कार
1: मित्रांनो, आताच आपण ऐकली करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव धांडे यांची अश्विनी खौशे हिने घेतलेली मुलाखत. मित्रांनो, याच सोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आमचा आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

हा खेळ साबल्यांचा या चित्रपटातलं हे एक गीत गायलं होतं आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेली अपराधी या चित्रपटातली रचना आपण ऐकली. प्रवीण दवणे यांची रचना संगीतबद्ध केली होती ऋषीराज यांनी. या रचनेबरोबरच आजचा गीत बहार हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रणयी काल वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर भावधारा भावगीतांचा आनंद आपण घ्याल. 8:40 व्यंकटेश माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम. शब्द आणि सूर त्यांची माणदेशी सृष्टी. लेखन प्राध्यापक केशव भागवत. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत नव्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घ्याल. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये माझं सामाजिक कार्य. रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्याशी मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद. कार्यक्रम इंद्रधनुष्य, वेळ उद्या 9:30. 10:00 प्रसारित करू मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ हा महिलांकरता विशेष कार्यक्रम. यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकाल हलकं फुलकं, तसंच रूपक ऐकाल धागा धागा विणूया. लेखन सहभाग आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. त्यानंतर भावधारा. 2:30 नाथ ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. दुसऱ्या सभेत 5:00 ठळक बातम्या. त्यानंतर गीतसंध्या मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी हा युवक मित्र मैत्रिणींकरता कार्यक्रम. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 प्रसारित होईल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्ड याविषयी डॉक्टर मुकुंद लोंढे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 प्रसारित करू पॉप म्युझिक. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. उद्या रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये उस्ताद शाहिद परवेज यांचं सतारवादन राग यमन. तर श्रोते हो, असे असतील आपले आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम, तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणारे विविधरंगी कार्यक्रम. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. थोड्याच वेळात मावळतीचे रंग हा कार्यक्रम प्रसारित करतोय.
1: कमी वेळात जास्त नफा.
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
6: कारण आम्हाला ठाऊक आहे
5: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
6: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
5: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
6: वारणा पनीर.
5: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
7: नमस्कार श्रोते हो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केलंय ज्योती मुळे यांनी आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला आहे.

0: अण्णा, अहो करताव काय? अहो इकडं म्हाडाखाली उभं राहून करताव आहे काय? अहो तिकडे जरा बाजूस सरका, वारा सुटला बघा केवढा. एकांदा नारळ पडायचा वरून डोसकीत आणि डोसको फुटायचं.
1: होय होय लक्ष्मी, वारांना बराच आहे. पण काय झालं माहितीये? अगं मी आत्ताच आलो खालनं परसावात. परसावामध्ये तिकडे खाली ना पाट अडलेला होता. म्हणजे काय झालं होतं की पाला पाचोळा काढून त्याला वाहता करायची गरज होती.

0: म्हणून तिकडे गेलो होतो. इकडे येताना वर माडावरती जयंता दिसला म्हणून त्याला आत्ताच सांगत होतो की आताची वेळ सगळे नारळ काढ हा तू, म्हणजे आजला आडसार नको अजिबात.
1: का हो आडसरनी काय गुन्हा केली तुमचा? उलटशी आलं कसं गोड गोड लागत आणि गोड पाणी आणि मऊशार मलई, जीव नुसता थंड होतो आणि पाणी पिलं तरी अगदी गारगार वाटत बघा. अण्णा अहो हे उपास तापासाचे दिवस, आता नाही आडसर पियायची तर मग कधी?
0: अग प्यायची आत्ताच आहे हे बरोबर आहे तुझं, पण मग गणपतीला काहीतरी शिल्लक ठेवायला नको का? म्हणजे आत्ताच सगळं स्वाहा करून टाकायचं तर मग तेव्हा कुठे मिळणार आपल्याला?
2: अगं लक्ष्मी बरोबर बोलतायत अण्णा, आत्ताच सगळी शहाळी उतरवून घेतली तर हरताळ केला शहाळं केळं वाण द्यायला शहाळी कुठून आणायची सांग? तेव्हासाठी राखून ठेवायला नको म्हणून म्हणाले ते, आता राहू दे शहाळी माडावर.
1: अहो माई तवापर्यंत किती येतील शहाळी आणि किती केली, तुम्ही कशाला काळजी करता बाय? माई मी देईन तुम्हाला शहाळी पाठवून, हा आमच्या माडांवर भरपूर आहेत आणि ती गणपती येस्तोवर

0: शी खरं तर अडल्यानडल्याला मदत करणं हेच खरं पुण्य. आमच्यासारख्या खाऊन पिऊन उपास करणाऱ्यांना खायला घालून कसलं ग मिळणार आहे तुला पुण्य?
1: असं काय नाही माई, पण देव देतो म्हणाला की बा तुला पुण्य देतो थोडं, तर आपण मागे थोडंच राहायचंय. आपण बा पुण्याच्या रांगेत पहिलं उभं राहायचं. माझा नंबर पहिला.
2: अगं लक्ष्मी, इतकं पुण्य कमावून तू करणार कायच ग? म्हणजे जाणारेस कुठे? काय काय विचार काय तुझा?
1: काय करणार म्हणून काय विचारतावाय?
2: म्हणजे
1: पुण्य कमवून लोका काय करतात? अहो स्वर्गात जायची शिडी आहे ती
2: घ्या.
1: आणि मी पण ह्या शिडीवरून स्वर्गात जाणार आहे.
0: स्वर्गात? अगं हे आणि काय नवीन. म्हणजे सगळं सोडून स्वर्गात जायचं खूळ कुठून काढलंस बाई? आणि हे कुणी भरवलं बरं तुझ्या डोक्यात? लक्ष्मी तू म्हणजे ना विनोदी आहेस अगदी.
1: अहो माई तसं काय नाही हा.
0: मग
1: ज्ञान असल्यापासनं स्वर्गाच्या लय गोष्टी ऐकल्या. सगळे काय काय सांगत असतात बघा. तिकडं स्वर्गात इंद्रदेवाचा मोठा दरबार आहे म्हणतात. सगळे देव तिकडच राहतात म्हणे. तिकडं अप्सरा आहेत, गंधर्व आहेत, कल्पवृक्ष काय तपन आहेत, कामधेनू आहेत. सगळी सुख हात जोडून उभी असतात म्हणे. ही सगळी मजा आपण एकदा तरी याची देही याची डोळा बघायला हवी.
2: अगं याची डोळा ठीक आहे, पण याची देही कसं काय बघणार तू?
0: बघा ना,
2: म्हणजे आपल्यासारख्या मर्त्य माणसांना शक्य आहे का हे सगळं, की सदेह स्वर्गात जायला वगैरे? आणि सदेह स्वर्गात जायला आपण थोडीच संत महात्मे आहोत ग लक्ष्मी. अगं ते त्यांचं काम, त्यांची पुण्य आई. आपण साधी सुधी माणसं आहोत, आहे ना लक्षात?
1: शक्य नसायला काय झालं? ह्या जगात अशक्य काय आहे सांगा बघू. जल आताच्या युगात सगळं घडतं, मग हे का नाही म्हणून घडू शकत? अगदी मी स्वतःबद्दल म्हणत नाही हा, माझं आपलं सोडून द्या. मी पापीच माणूस आहे असं समजून चालूया. पण पृथ्वीवर एकतरी पुण्यात्मा गावेल की नाही असा हवा की नको? असाय हवा ना? तुम्हीच सांगा.
0: अगं असायला हवा ही अपेक्षा तुझी रास्त आहे हा. पण लक्ष्मी कलियुगात असं घडेल असं वाटत तरी नाही हा. असो, यावर बोलण्या इतकी काही आपली तयारी नाही. आपल्याला तेवढी माहिती देखील नाही. आपण आपली साधी माणसं. साधी माणसं काय करतात सांगू? संयम आणि आत्मशुद्धीसाठी उपवास करतात.
2: बरोबर.
0: आपण यातले साधे लोक आहोत, लोकोत्तर नाही. देवपूजा, दीपप्रज्वलन, स्तोत्रपठण, अभंग, हरिपाठ, पुराण वाचन किंवा गेला बाजार नामस्मरण जरी केलं तरी आपल्याला बरं वाटतं.
2: खरं.
0: आणि मला विचारशील ना तर श्रावणाच्या किंवा सणवारांच्या निमित्तानं देवघर साफसूप करणं, त्याची सजावट करणं, देवाला फुलं पत्री अर्पण करणं, देवावर अभिषेक एकादशण्या करणं आणि त्या योगे घरात मनात सात्विकता आनंद राखणं हे मला ना खूप आवडतं. म्हणूनच माझे हे दिवस चांगले जातात. त्यामुळे श्रावण हा मला भक्ती आणि आत्मचिंतनाचा काळ वाटतो. काय?
2: वाह माई, काय सुंदर बोललीस ग. हा म्हणजे गमतीचा भाग सोडून देऊया हा लक्ष्मी. पण खरंच हा म्हणजे पुण्यसंचय वगैरे गोष्टींबद्दल बोलण्याची आपली पात्रता नाही.
0: हो ना.
2: पण मला श्रावणाचा आवडणारा सुंदर पैलू म्हणजे त्याचं निसर्गाशी असलेलं अतूट नातं हा आहे. हा म्हणजे अगदी साधं बोलायचं तर पावसामुळे चार महिने ग्रीष्मानं तापलेली धरती थंड होते. माणसांच्या जीवाची झालेली काहिली निमते. डोंगर दऱ्या हिरवेगार होतात. झाडांना नवी पालवी फुटते. नद्या ओढे दुथडी भरून वाहू लागतात. म्हणजे वातावरणामध्ये गारवा येतो. महिन्याभरापूर्वी प्राणीमात्रांना होरपळून काढणारा निसर्ग पावसाळ्यात आणि विशेष करून श्रावणामध्ये किती बदलून जातो, किती सुखावह वाटतो ना.
0: हो ना.
1: हे बाकी सोला आणि खरं बोलतात अण्णा. जीव नुसता करपून गेला होता बघा उलनाने. त्याच्यात आणि लाईटीची आणली कशी. राहायचा तर राहायचा कसा लोकांनी बघा. नकोसा होतो अगदी जीव.
2: होय ग.
1: त्याच्यातनं नाही बाहेर पडू तोपर्यंत आषाढ आहे झोडपायला तयार. घराबाहेर पडाय मिळत नव्हतं अगदी दिवस दिवस. पण जरा आषाढ आटोक्यात आला, सरावण सुरू झाला की सगळं कसं हवं हवं वाटायला लागतं. पाऊस जरा दम खातो, सरीवर पडायला लागतो. बाहेर पडाय मिळतं सणवार आले की तर मन अगदी

0: गुंतून जातं बघा. सण आणि निसर्ग, निसर्ग आणि सण, काहीतरी कनेक्शन असणार नाही अण्णा?
1: हा ग लक्ष्मी, आपल्या सणांची रचनाच निसर्गाच्या चक्राशी जोडलेली आहे. श्रावणातल्या अनेक सणांमध्ये बघ याचा प्रत्यय येतो आपल्याला. नागपंचमीच्या वेळची सर्पपूजा, नारळी पौर्णिमेतली समुद्रपूजा, पोळ्यात दिसणारी पशुधनाबद्दलची कृतज्ञता, हे दुसरं काय आहे सांग? निसर्ग आपल्याला एरवी जे भरभरून देतो त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो ती या माध्यमातून. आपल्याला कायमच निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. निसर्ग आणि माणूस हे असं अद्वैत आहे की निसर्ग माणसाची जबाबदारी घेतो आणि माणूस आपल्या सगळ्या परंपरांमध्ये स्वतःला निसर्गापासून वेगळं न समजता त्याचाच एक भाग मानतो.
0: आणि तेच बरोबर आहे.
1: हाँ.
0: जो आपल्याला जीवनदान देतो त्याच ऋणी आपण राहायला हवं.
1: अगदी
0: तो हाय, म्हणूनच आपण हा आपल्या सगळ्या उड्या निसर्गाच्या जीवावरच आहे.
2: कसं बरोबर बोललीस.
0: जलमणार त्याच्याच कुशीत, आपलं भरण पोषण बी तोच करणार आणि त्याच्याच पोटात आपण संपून जायचं हाय सगळ्यांना. खर तर हे असं असून पण अण्णा, लोक निसर्ग उद्ध्वस्त कराय का निघत असतील बघा ना. निसर्ग माणसाला पोसतो, रक्षण करतो आणि माणूस काय करतो, उलटा त्याच्यावरच हल्ला चढवतो, त्याला हानी पोचेल असं काय बाय उद्योग असतात बघा माणसाचे. हे म्हणजे आपल्याच हातान आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं झालं नव.
2: दुर्दैवाने खरं आहे हे सगळं. या जगामध्ये ना माणसा इतका अप्पलपोटा आणि कृतघ्न प्राणी नाहीये. माणूस जिथून जन्म घेतो, ज्याच्या जीवावर वाढतो, त्याच निसर्गावरती पहिली कुऱ्हाड चालवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी, विकासाच्या नावाखाली आज आपण जे काही करून ठेवलंय ना, ते पाहता आपलं भविष्य काय असेल हे वेगळं सांगायला नको ग बाई.
1: खरंय, गोष्टी साध्या असतात हा, पण आपल्याला समजून घ्यायच्या नसतात.
2: तेच मी म्हणतोय.
1: पाणी वीज जपून वापरणं, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जपून करणं, आपल्याकडून पर्यावरणाला हानी पोचणार नाही यासाठी काळजी घेणं, हवा पाणी ध्वनी प्रदूषण टाळणं, जंगलतोड थांबवणं, विकासाच्या नावाखाली नद्या बुजवणं, झाडांची कत्तल करणं, हे थांबायलाच हवं.
2: हो.
1: विघटन न होणारा कचरा किंवा प्लास्टिक उत्पादन बंद व्हायला हवं. असं बरंच काही आहे, किती बोलायचं.
2: माई बोलावं तेवढं कमीच आहे.
1: हो ना हो.
2: म्हणजे मी म्हणतो प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागलं ना तरी भरपूर झालं.
1: खरंय.
2: मला वाटतं माणसाला निसर्गाचं महत्व समजत राहावं म्हणूनच पूर्वसुरींनी आपल्याला ही धार्मिक चौकट ना आखून दिलेली असावी. धार्मिक किंवा पारंपरिक प्रथांच्या माध्यमातून माणसानं कसं जगायला हवं, त्याचे निकष काय, कोणते नियम पाळायला हवेत याचा वस्तुपाठच जणू घालून दिलेला आहे. पण आपण त्यातलं फक्त उत्सवीकरण घेतलं आणि मूळ गाभा समजूनच घेतलेला नाहीये.
0: तरी सरावनाच्या खाण्यांमध्ये लिहिलेलं असतं बघा.
2: हा काय,
0: तू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको. पण आपण माणसं ऊत मात घालण्यात पुढे असतो.
2: होय ग,
0: त्यातला वसा कधी घेतलाच नाही.
1: अगदी बरोबर बोललीस.
0: फक्त स्वतःच सुख आणि मजा कशी होईल तेवढं बघत राहतो.
2: हो.
0: पण एक मात्र कबूल करायला हवं.
1: काय ग?
0: सरावनाला की माणसाच्या मनात भक्तिभाव जागा होतो. कसा का होईना, माणूस देवदेव करतो. आम्ही बायका तर हा सणावारांचा महिना कधी येतो त्याची आम्ही डोळ्यात तेल घालून वाट बघतो. खरा हा असतो उपास तापासांचा महिना. पण जीवाला बरं वाटतं. काय होतं, या सगळ्यामध्ये सुख दुःख कष्ट इसराय होतात.
1: अगं, आपण बायकांच्या दृष्टीनं श्रावण हा आपल्या एरवीच्या साध्या सुध्या कष्टांच्या कोरड्या आयुष्यात रंग भरणारा महिनाच म्हणावा लागेल. हिरव्या बांगड्या, रंगीबिरंगी साड्या, फुलांची सजावट, मेंदी, मंगळागौरीचे खेळ, मुद्दाम आपल्यासाठी टांगलेले झोके, श्रावणाची पारंपरिक गाणी, अगं सगळं आपल्याला हवं तर असतं. आपली बायकांचीच कौतुकं आणि आपणच केलेले सोहळे. माणसांचं काय, देवाचं काय आणि निसर्गाचं काय. मन आपलंच हलकं होतं ना, त्यामुळे किती करू आणि किती नाही असं होऊन जातं. जीव नुसता भरून येतो श्रावणात. श्रावणमासी हर्ष मानिसी म्हटलंय ते उगाच नाही हो. श्रावणाचा आनंद संपूर्ण लोकजीवनावर पसरलेला पाहायला मिळतो.
2: हो.
1: श्रावणात खुश नाही असा एकही माणूस सापडणार नाही.
2: खरंय माई तुझा.
0: माई, आनंद होईल नाही तर काय लोकांना. सणावाराच्या निमित्तान त्यांच्या लेकी बाळी माहेरी येतात.

0: चार सुखाचे दिवस दिसतात, तोंडाला गोडधोड लागतं. माहेर वाशनी आल्या की आपल्याला बी मैत्रिणी भेटतात.
1: हो ग,
0: घराघरातनं पूजा अर्चा होतात, त्याच्या मुलं सगळे खुश असतात ना. कष्ट करून दमलेल्या जीवाला आणि काय हवं सांगा. त्या मुलं सगळीकडे आनंदी आनंदी का काय तो असतो.
2: आनंदी आनंद असणारच लक्ष्मी. म्हणजे आजूबाजूचं वातावरणही त्याला पोषक असतं ग. श्रावणामध्ये सरींवरती पडणारा पाऊस आवडत नाही असं म्हणणारा तुम्ही माणूस पाहिलाय का कधी? म्हणजे बघा, विचार करून मला सांगा, तोपर्यंत पडलेल्या पावसानं जमीन भिजून सुखावलेली असते. कसं आहे माहितीये, डोंगर हिरवाईने नटलेले असतात, मंदिरांमधनं अव्याहत घंटानाद घुमत असतो, लहान थोरांच्या ओठी नामस्मरण असतं आणि सणांच्या निमित्तानं माणसं एकत्र येतात. आता तुम्ही मला दोघीही सांगा की हे असं सगळं मनासारखं जुळवून आणणारा ऋतू कुणाला बरं आवडणार नाही?
1: हो खरंय,
0: माणसाला सणांची आवड असतेच मुळापासून. अहो आज एक सण होत नाही तर दुसऱ्याची ओढ लागते बघा माणसांना. माणसाच्या मनाची आनंदात राहायची, मजा करायची, आपल्या माणसांना भेटायची सगळी हौस फिटवतो हा श्रावण. आता बघा, नागपंचमी झाली,
2: हो,
0: लोकांनी मनापासून नागोबा आणून पुजलं नाही. बरं, रोजचे श्रावण सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार हे सगळे उपास खाण्या चालूच आहेत, तर माणसं गणपतीचे पाठ घेऊन पोचली सुद्धा कारखान्यात. आता माणसांना गणपतीचे वेद लागले, पुढच्या सुखाची बेगमी का काय म्हणतात ना तीच ही.
2: होय होय, बरोबर बोलतेस. नागपंचमीच्या दिवशी गणपतीचा पाठ कारखान्यामध्ये नेऊन द्यायची आपल्या कोकणातली जुनी प्रथा आहे. हा, दरवर्षीचं ते एक ठरलेलं कार्यच आहे असं जर म्हटलं ना तरी सुद्धा हरकत नाही. कसं आहे, एकदा का पाठ कारखान्यामध्ये पोहोचला की रोज चक्कर टाकायला हक्काचं ठिकाण मिळतं. म्हणजे आपला गणपती करायला घेतलाय की नाही, किती पूर्ण झाला, किंवा मग काय ते रंगवायला घेतलाय की तो तसाच रेंगाळतोय, गणपतीची बैठक कशी हवी आहे, अशी हवी आहे का तशी हवी आहे, ती घडवली आहे की नाही व्यवस्थित, रंग मनासारखे बसलेत की नाही, रेखणी मारली आहे का, असे आपापल्या परीने 100 प्रश्न सकाळ संध्याकाळ विचारता येतात बघा. म्हणजे थोडक्यात काय तर सणवारांच्या रंगात रंगून गेलेल्या माणसांच्या मनाला हा आणखी एक नवा चाळाच मिळतो.
0: अवो, पण हे टोल भैरव रोज सकाळ संध्याकाळचे तिथं कारखान्यात झुलत असतात ना. त्यांना गोला करून कामाला बसवलं नाही तरी गणपती लवकर काढून होतील बघा. नुसतं तिथं जाऊन फौजदारकी करतात. दादा, आमच्या गणपतीला रंग नीट नाही मारलाव, पार्वतीला दागिने का कमी घातलाव, उंदराच्या पाठीवर झूल का नाही टाकला. जाम इच्छा होती त्यांना सांगायची, बावर इतका समजू देतात तू, तर एखादा डबा घेऊन गणपतीला रंग तूच का नाही मारत, पार्वतीला दागिने कमी पडले तर घरी आली की तू का नाही घालत दोन दागिने, अरे उंदीर केवडा, झूल केवडी, झेपल काय त्याला. त्याच्यापेक्षा बावानो तुम्ही घराला जावा आणि जाळी झाडू घेऊन कोळष्टका काढायला घ्या. 15 आलेले आहेत गणपती.
1: अग हो लक्ष्मी, खरंच ग, म्हणता म्हणता जातील हे 15 दिवस. तू गमतीत म्हणालीस खरी, पण खरंच हा, आता घर आवरायला घ्यायला हवं. अगदी घरात जास्तीचा किराणा आणून टाकण्यापासून काम आहेत.
2: एवढी कसली घाई आहे, म्हणजे आणता येईल की 8 दिवसांनी माई? पण त्यापूर्वी मी जरा परसाव झाडून घेतो हा माई, म्हणजे घर झाडायला माणसं बोलावतो. हल्लीच्या काय ते तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ग ते, हा हा, डीप क्लिनिंग करून घेऊया. हा, म्हणजे जमलं तर गणपतीच्या खोलीला रंग मारायला हवा या वर्षी आपल्याला.
0: सगळ्यात आधी मंडपी काढून धुवून उन्हाला लावायला सांगा.
2: हा,
0: तिला पण रंग काढाय झालाय. आणि बाजारात जाणारच असाल तर पडदे पण बघा नवीन, हे लय जुने झालेले आहेत.
2: लक्ष्मीबाई, पडदे बदलतो, मंडपीला रंग काढतो, छत बदलून घेतो, लाइटिंग देखील नवं आणूया या वर्षी, तुम्ही म्हणाल ते सगळं करतो.
0: तेवढं पताका आणि तोरणाचं पण बघा, तेवढं जुनं राहाय नको आणि देखावा कराय सामान घेऊन या. अरे देवा, तुम्ही केण करत होता की काय माझी, मी खरा समजले आणि ही काय माझी मस्करी करताव की काय?
1: मस्करी केली तरी तू म्हणतेस ना त्यात तथ्य आहे. म्हणजे यावर्षी गणपतीच्या सजावटीचं सामान बदलावं, नवीन आणावं असं माझ्याही मनात होतं. हो, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. यावर्षी आणूच आपण नवं काही काही सजावटीचं. हां अगं, पण आपण दोघी जाऊ की बाजारात?

0: मनसोक्त खरेदी करू.
1: माईनू, ह्या खेपेला आम्ही गणपतीत मस्त नारंगी रंगाचा मधी मधी सोनेरी ठिपके असलेला हातभर चुडा भरणार आहे बघा. तुम्ही साडी घेतली ना मला, त्याच्यावर एकदम मॅचिंग होईल.
0: अरे वा.
1: आणि शेंद्री गुलाबाची येणी पण घेन.
0: बर.
1: तर नकली फुलांचं मिळतं तर तसलं हे भरगच आंबेड्यावर कसं झॅक बसाय हवं आणि लकलक दिसाय हवं.
0: घे बाई घे, तुला हवं ते घे, तुझी हौस पुरी कर अगदी.
2: झालं, तुम्ही दोघींनी मनात घेतलंय म्हणजे यंदाच्या गणपतीची खरेदी जोरदार होणार हे नक्की. चंगळ आहे हो दुकानदारांची.
0: हो अण्णा, पण या सगळ्याची सुरुवात मी म्हणते तसं किराणा सामान आणण्यापासून करायला लागणार. अहो गणपती येणार तर घरात चार डबे भरलेले हवेत.
2: हो हो.
0: येणारा जाणारा किती असतो या काळात? लाडूसाठी रवा भाजायला हवा, करंजांची तयारी करायला हवी, करंजांना चिवड्याला सुख खोबरं लागेल. अहो सगळ्यात महत्वाचं
2: काय,
0: ऊन आहे असं बघून पोहे वाळवणाला लावायला हवे.
2: हो हो हो.
0: तर चिवडा होणार ना.
1: माई आतापासनं काम आवरायला घ्याल तेव्हा जाऊन आवरण्यापर्यंत होईल काहीतरी. घराची साफसफाई करायला हवी, रंगरंगोटी व्हायला हवी, दलनं काढायला हवी, भजनी करायला सुपारी द्यायला हवी, जे मेल सांगायचे असतील तर ते येवाच सांगून ठेवायला हवे. ऐन वेळी कोण हाताला गावणार नाही बघ.
0: खरंय बाई तुझं.
1: आणि खैले तरी बेसुरे येऊन भजन्याचा इचका करून टाकतील. भजनी करण्यावर आठवलं बघा, सतरंजा जाजम बसकरा धुवून काढायला हवेत.
0: होय होय.
1: ताल मृदुंग पेटी झांजा ह्यांना पण तेल पाणी करायला हवं. अव लय काम आहेत.
2: अरे अरे अरे, म्हणजे तोपर्यंत मध्ये रक्षाबंधन आणि आहेत ते साजरे करणार आहात की यावर्षी डायरेक्ट गणपतीच?
1: नाही अण्णा, रक्षाबंधन केलं नाय तर जीवास चैन पडेल काय. वर्षातून एकदा भाव घरी येणार, सालभर वाट बघताव आम्ही त्याची बहिणी सगळ्या. भावा बहिणीतलं प्रेम घट्ट करणारा सण आहे तो, त्याला इसरून कसं चालेल.
0: हे बाकी खरे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर नुसतं रक्षासूत्र बांधत नाही तर त्यामध्ये भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना असते. भावंडांच्या नात्यातलं प्रेम विश्वास आणि आधार अबाधित ठेवण्याची भावना असते त्यात.
2: या दोन्ही सणांमध्ये एक सुरेख साम्य आहे, हा माहितीये तुम्हाला?
0: कोणतं हो?
2: एक सण समुद्राकडून रक्षणाचं दान मागतो, तर दुसरा माणसा माणसांमधील रक्षणाचा विश्वास आणि प्रेमाचा बंध दृढ करतो.
0: अगदी खरंय हो.
2: हा,
0: नारळी पौर्णिमेत समुद्राबद्दल कृतज्ञता आणि सुरक्षिततेची प्रार्थना.
2: हा,
0: तर रक्षाबंधनात भाऊ बहिणीच्या नात्यातलं प्रेम विश्वास जबाबदारी आणि परस्पर संरक्षण यांचं प्रतीक आहे.
2: प्रदेशानुसार किंवा प्रांतांनुसार तिथल्या परंपरा वेगळ्या असतात. हा, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा यांच्यासोबत याच मुहूर्तावरती अनेक ठिकाणी उपकर्म ऋषितपर्ण धार्मिक अध्ययनाशी केलेले संबंधित विधी सुद्धा असतात. हा, भारतीय संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे की इथे एकाच तिथीला प्रदेश समाज आणि परंपरा याप्रमाणे वेगवेगळे धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ प्राप्त झालेले आहेत.
1: म्हणजे जसं नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजासाठी महत्वाचा आहे तसा आपल्यासाठी पण हाय. आपल्या रोजच्या आयुष्यात नारळाशिवाय पान हलायचं नाही. आपल्या संस्कृतीत पण नारळाला महत्व हाय. म्हणून तर शुभ कार्यात नारळ अर्पण करण्याची पद्धत हाय.
2: अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. आता आज अनायसे इथे नारळाचा पाठ झालाय, तर तू असं कर की जाताना ना जयंताकडनं नारळाची एखादी पेंडी घेऊन जा, म्हणजे रक्षाबंधनाला तुला नारळाच्या वड्या करता येईल. नारळा वाचून तुझा बेत वगैरे अडायला नको.
1: ते बघा, जयंतान आवरायलाच घेतलेलं आहे. मी पड्डीशी जाऊन आणि आधी नारळ ताब्यात घेते.
2: घे घे.
1: माई निघू.
0: अग अचानक निघालीस पण. अण्णा नारळ घेऊन जा म्हणाले म्हणजे थोड्या वेळाने गेलीस तरी चालेल. अग असं घाईघाईने निघायला नकोय काही.
1: अव तसं नाही, अंधार पडायला लागला बघा. निघायला तर हवंच आहे, घरी जाऊन जेवण खावण पण बघायचंय.
2: बरं लक्ष्मी, तिन्ही सांजेची वेळ आहे. हा सावकाश जा ग, पायाखाली जरा नीट बघ.
0: होय ग बाई.
2: हा म्हणजे पावसाचे दिवस आहेत, निसर्ग झालेलं असेल, सांभाळून जा ग.
1: होय होय अण्णा. माई येते आता मी.
2: हा ये ये, ये, ये, ये, ये, ये, ये, ये, ये.

0: चे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं ज्योती मुळे यांनी आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला होता. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: मावळतीचे रंग हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये माझं सामाजिक कार्य रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्याशी मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. उद्या सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:00 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग. आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतात आज क्रीडा क्षेत्र कारकीर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देशाच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत बोलत होते. सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी, त्यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा असं ते म्हणाले. फटाके, लाऊडस्पीकर आदींच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ.

0: राज्य सरकारनं दिले आहे. ऑटो टॅक्सी चालक संघटनेनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या काळात चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं.
1: वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली.
0: एमपीएससीचा औषध निरीक्षक पदासाठीचा पेपर मोठ्या प्रमाणात फुटला नसून एका विशिष्ट व्यक्तीकडे तो पेपर गेला आहे. तरीही पारदर्शकतेसाठी एमपीएससीनं परीक्षा रद्द केली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी आरोपी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. त्यातल्या तांत्रिक स्वरूपाच्या मागण्यांविषयी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलं. पुण्यातल्या मांजरी वसतिगृहात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मागण्या निश्चितपणे सोडवल्या जातील असं ते म्हणाले. तर आपल्या मागण्यांविषयी ठोस उपाय करून त्याविषयी लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाईल असं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्याची कमतरता आणि दरवाढ झाली असल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या.
2: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्यूलेटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्केसिटी क्रिएट की जाती है और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है और ये बफर स्टॉक जो है वो नैफेड और NCCF के गोडाउन्स में है और CWC पहली बार इसमें लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रखरखाव उसके बेहतर रखरखाव के साथ उसको उपलब्ध कराया जा सके.
0: लवकरच इतर शहरांमध्येही अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल असं त्या म्हणाल्या. रेल्वेसह रस्ते मार्गानं कांदा मागवला जातो आहे. निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 359 पोहोचली आहे तर आणखी 1000 जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न गतिमान केले आहेत. पूरग्रस्त भागातली संचारव्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. यात त्रिशुली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे. काठमांडूमधला भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं. महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 जणांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे. बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीनं भारत काही बेली पद्धतीचे पूल बांधून देणार आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात. त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये जत्रा भरल्या आहेत. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जात आहे. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं नारळ फोडीच्या स्पर्धाही झाल्या. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठवण्याऐवजी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर राखी बांधत ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहतुकीचा संदेश दिला. विना हेल्मेट दुचाकीस्वारांना देखील राखी बांधून मोफत हेल्मेटचंही वाटप करण्यात आलं.

0: चंद्रपूरमध्ये कोणतीही परीक्षा न देता 5 ते 10 लाख रुपयात 6 नामांकित विद्यापीठांच्या विविध शाखांच्या पदव्या आणि पदविकांची विक्री केली जात असल्याचं उघडकीला आलं आहे. या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रॅकेट चालवणारा मुख्य आरोपी परिमल बाबूराव गौरकर हा फरार आहे, तर कागदपत्रासाठी ग्राहक शोधणारा वैभव सोनले याला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि 7व्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या. पसिंदू सूर्या बंद्रानं 92 तर केशरा नुवंतानं 46 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेला 9 गडी गमावून 429 धावा करता आल्या. भारतातर्फे मानव सुतार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. दोन्ही डावात शतकं झळकावणारा सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग. आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 265.47 म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
3: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
2: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी. श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: शतांश मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
2: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
3: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
0: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही हे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, सुजाण नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेत शिक्षण आणि शाळा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. शालेय जीवनात विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात आणि त्यानंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात कारकीर्द घडवून विविध विषयात देशाची मान उंचावतात. या विद्यार्थ्यांना घडवण्यात विविध आधुनिक आणि नवनवीन कल्पना राबवून आपलं अध्यापनाचं कार्य आदर्शवत करणाऱ्या शिक्षकांना केंद्र सरकार दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवत असतं. यंदा या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातल्या 4 शिक्षकांची निवड झाली आहे. या शिक्षकांच्या कार्याचा परिचय आपण वृत्तविशेष या कार्यक्रमातून करून घेत आहोत. श्रोते हो, गणित हा एक अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. अनेक वेळा या विषयाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारची भीती असते. अनेक विद्यार्थ्यांना हा विषय अवघड वाटत असतो. गणित या विषयाला विविध नवीन उपक्रम, खेळ, कथा आणि इतर माध्यमातून अधिक रंजक करण्याचं कार्य आदर्श शिक्षक वैभव कुलकर्णी करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांना या वर्षीच्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवलं आहे. त्यांच्या कार्याविषयी त्यांची घेतलेली मुलाखत आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार, आकाशवाणीच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्याबद्दल आपलं अभिनंदन. सर, राष्ट्रीय पुरस्कार आपल्याला मिळाला याची घोषणा झाली तेव्हा काय भावना दाटून आल्या आपल्या मनात?
2: राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा मला मिळाला तेव्हा माझे जस्ट आय वॉज नॉट एबल टू कंट्रोल माय इमोशन. त्यावेळेस हॉस्पिटलला मी चाललेलो. जेव्हा मी मेल चेक केला त्याच वेळेस मी पाहिलं की मेल चेक केला आणि त्याच्यामध्ये एक असा नोट होता की मिस्टर कुलकर्णी यू आर सिलेक्टेड फॉर नॅशनल टीचर अवॉर्ड. एक मिनिट मी डोळे बंद केले आणि डोळ्यातून अश्रू गडागडागडा वाहू लागले आणि मला कुठेतरी असं वाटलं की आज माझे आई बाबा जिवंत असल्याचं किंवा असले असते तर मी त्यांना घट्ट पकडून रडलं असतं, मन मोकळेपणे केलं असतं. 32 वर्षाचं सर्व कार्य, जे लोक मला मदत केले, प्रिन्सिपल्स, माझं ऑर्गनायझेशन, हे सगळं माझ्या डोळ्यापुढे. इट वॉज जस्ट अ फ्लॅश back for me and I accept it in a humble way sir on the behalf of Navodaya Vidyalaya organization. Kya vatine mi agdi humbly he me accept karto and gracefully accept karto sir. Of course I feel very proud and also very happy also sir and credit goes to everybody sir.
1: Amala hi abhiman ahe sir tumcha puraskaracha. Sir, tumcha mool vishay ganit ahe ani ganit ha vishay kahi sa klisht kiwa anek vidyarthyancha navadta. Ya vishayachi godi vadhavi yasathi apan kelele prayatna far mahatvacha. Ya vishayi apan amcha shrotyana kay sangal?
2: मला वाटतं की गणित अवघड नाही आहे सर, कारण की गणित हा आवडता विषय जर नसेल तर याचा अर्थ कुठेतरी आपण म्हणजे सिस्टम मध्ये आपल्याला चेंज करावं असं मला वाटतं. गणिताला आपण डे टू डे लाईफच्या मुलांशी जर जोडलं, खेळाशी जर जोडलं आपण, तर आपण जर मॉडर्न पेडॉगॉजी जे आहे सर, जसे स्पोर्ट्स इंटिग्रेटेड, टॉय बेस्ड पेडॉगॉजी किंवा आर्ट इंटिग्रेटेड पेडॉगॉजी, याच्याशी जर जोडलं ना सर, तर आपण

0: मला नाही वाटत की कुठलाही विद्यार्थी आपल्याला म्हणेल की गणित अवघड आहे. मुलांना वाटलं पाहिजे की वेल इट दॅट मॅथमॅटिक्स इज वेल विद इन द रीच. फॉर एक्झाम्पल अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर आहे, हा डायरेक्टली इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग दॅट अर्थमॅटिक प्रोग्रेशन एक पोटॅटो रेस म्हणून एक ऍक्टिव्हिटीज एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये आहे. तो ऍक्टिव्हिटी मी जवळजवळ 15 मिनिटं ऍक्टिव्हिटी कंडक्ट केले सर, मुलांना म्हणजे रेस कंडक्ट केला, त्यांना प्राइजेस दिले वगैरे दिले, आणि त्यानंतर मी मुलांना स्पष्ट सांगितलं की आज आपण हे चॅप्टर शिकूया. जो आपण पहिला भाग होता तो स्पोर्ट्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी होता, आता आपण बघूया की बाबा हे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आपण मॅथमॅटिक प्रोग्रेशनशी कसं जोडता येईल. त्याच्यानंतर मी फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स, लास्ट टर्म, यंत टर्म त्या खेळातूनच मी घेतले सगळे ऍक्टिव्हिटी, आणि मुलांचा प्रतिसाद सुद्धा उत्स्फूर्त होता. दे एन्जॉयड इट ऍक्च्युअली, कारण की त्यांना खेळायला सुद्धा मिळालं, कॉन्सेप्ट पण क्लिअर झाले. दुसरं एक एक्झाम्पल, मेन्सुरेशन हा टॉपिक माझा एक असा अनुभव आहे की सर मेन्सुरेशन हा टॉपिक मुलं केव्हाही म्हणतात की इट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ फॉर्म्युलाज असतात, आणि मुलं काय करतात माहिती का, दे ट्राय टू मग इट अप, त्याला पाठ करायचा प्रयत्न करतात, ज्याला रॉट मेमोरायझेशन आपण म्हणतो. मग इथं कसं असतं की मेन्सुरेशन मध्ये जे मुलांना माहिती आहे फ्रॉम नोन टू अननोन जर आपण गेलं तर मुलं खूप इझिली त्याला युज करू शकतात. आणि इथं पण मी एक इनोव्हेटिव्ह आणि अनोखा प्रयोग मी केलेला आहे सर, लालची भेलवाला नावाची एक माझी स्टोरी आहे सर, आणि ते स्टोरी सुद्धा मी माझ्या चॅनलवरती ठेवलेलं आहे. त्या प्रयोगामध्ये मी काय केलेलं आहे की व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर, हे रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी एक भेलवाराची स्टोरी मी निर्माण केलेली आहे. जो मुलांना ठगत असतो की 6 रुपयाचा भेल सुद्धा त्यांना सिलेंडर मध्ये देत असतो आणि कोन मध्ये सुद्धा तेवढा देत असतो, पण व्हॉल्यूम कोनचा जो तो कमी असतो. मग त्याला त्याच्या वापरून मी काय केलेलं आहे, ते छान पैकी स्टोरी क्रिएट केली आहे, आणि तो फॉर्म्युला जो आहे तो माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात आहे की बाबा व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. अजून एक प्रयोग मी केलेला की रिंग द कोन नावाची एक स्पोर्ट्स इंटिग्रेटेड मॅथ्स क्विझ मी कंडक्ट केली. त्याच्यामध्ये मुलांना मी एवढं सांगितलं की तुम्ही हे कोनला रिंग करायचा, रिंग तरी करा किंवा नॉक तरी करा, आणि त्याच्यामधला जो प्रश्न क्रमांक असेल तो क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. म्हणजे डायरेक्टली इथं प्रश्न विचारला नाही मी, त्याच्या दोन मेथड असू शकतात की डायरेक्टली यू कॅन आस्क अ क्वेश्चन ऑर यू क्रिएट सम क्रिएटिव्हिटी वेअर द चिल्ड्रन विल गेट अ चान्स टू प्ले. खेळत खेळत जेव्हा ते पोरसी डेफिनेटली दे विल टेक लॉट ऑफ इंटरेस्ट, आणि सर त्याच्याला इतकं मस्त म्हणजे आय गॉट अ व्हेरी थम्पिंग रिस्पॉन्स फ्रॉम द चिल्ड्रन. असे जर आपण प्रयोग राबवले डेफिनेटली आय थिंक तो जो गणित हा अवघड विषय आहे हा कॉन्सेप्टच माझ्या मते मुलाच्या डोक्यातून निघून जाईल असं मला वाटतं. गणित शिकवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सर विद्यार्थ्यांना गणित फक्त सोडवायला न देता त्यांना अनुभवायला द्यायला पाहिजे.
1: सर तुम्ही गणित हा विषय फारच मनोरंजक पद्धतीनं मांडलात आणि विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. गणित ह्या विषयामध्ये जशा तुम्ही काही नवीन नवीन कल्पना राबवल्या त्याचप्रमाणे तुम्ही काही शैक्षणिक साहित्यांचीही निर्मिती केली. या साधनांचा आणि इतर शिक्षक ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठीचे प्रयत्न आपण कशा पद्धतीने सांगाल सर?
0: शैक्षणिक साहित्य म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की द चाइल्ड शुड सी द कॉन्सेप्ट रादर दॅन डू द कॉन्सेप्ट. काही ऑब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्टला जर तो बघितला तर त्याच्या डोक्यात राहतं. फॉर एक्झाम्पल एक कॉन्सेप्ट आहे पायथागोरस थेरमचा, तर हा पायथागोरस थेरमचा कॉन्सेप्ट सामान्यतः लोकांच्या डोक्यात असं असतं की पायथागोरस थेरम इज स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. पण मी मुलांच्या मदतीने मुलांच्या सहाय्याने मी काय केलेलं आहे की साधे प्लास्टिक, थोडं मोरीचे दाणे वगैरे किंवा साबुदाण्याचे छोटे छोटे दाणे घेऊन मी असे काही मॉडेल्स क्रिएट केलेले आहेत. त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम हा सेमी सर्कल साठी अप्लाय होतो, पायथागोरस थेरम इक्विलॅटरल ट्रायंगल साठी अप्लाय होतो, पायथागोरस थेरम पॉलिगॉन पेंटागॉन साठी होतो, कुठलाही रेग्युलर पॉलिगॉन जर असेल तर पायथागोरस थेरम हा अप्लाय होतो. मग इथं कुठेतरी मी काय केलेलं आहे की हा साहित्याचा उपयोग पण केलेला आहे आणि कॉन्सेप्ट बिल्डिंग पण मी इथं केलेला आहे, आणि एक इनोव्हेटिव्ह आयडिया सुद्धा मी इथं वापरलेला आहे की पायथागोरस थेरमचा हे नवीन काहीतरी सर आपल्याला सांगत आहेत, आणि तसं तो क्रिएट केलेला जो मॉडेल आहे तो मुलांच्या डोक्यात अजूनही आहे. म्हणजे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मी थोडक्यात सांगायचं झालं तर पायथागोरस थेरम इज नॉट कन्फाइंड टू ओनली राईट अँगल ट्रायंगल्स अँड ट्रायंगल स्क्वेअर्स बट इट कॅन बी फर्दर एक्सटेंडेड. हा एक मॉडेल मी तयार केला सर, आणि तो खूपच म्हणजे मुलांनी ऍक्सेप्ट केला त्याला, आणि त्याला खूप मुलांना छान वाटलं की समथिंग बियॉन्ड टेक्स्टबुक इज देअर अँड युजफुल टू टेक्स्टबुक इज देअर. दुसरा एक कॉन्सेप्ट आहे सर मॅथ्स मध्ये जो रिलेशन बिटवीन पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सवर्सल जो कॉन्सेप्ट आहे सर, त्याच्यामध्ये अल्टरनेट अँगलचा कॉन्सेप्ट येतो, को इंटिरियर अँगलचा कॉन्सेप्ट येतो आणि करस्पॉन्डिंग अँगलचा कॉन्सेप्ट येतो. सर लहानपणी पण मी जेव्हा शिकत होतो ते अँगल्स मला जे आहे ते खूप कन्फ्युज करायचे की व्हॉट विच अँगल शुड बी कॉल्ड ऍज करस्पॉन्डिंग अँगल्स, विच अँगल शुड बी कॉल्ड ऍज अल्टरनेट अँगल्स. हा कन्फ्युजन सतत माझ्या डोक्यात राहायचा. पण मी एक अनोखा उपक्रम इथं पण मी राबलेला आहे सर की मी काय केलं की त्यांना इंग्लिश लेटर्सशी जोडलेलं. फॉर एक्झाम्पल अल्फाबेट एफ, इफ यू रिमेंबर अल्फाबेट एफ, अल्फाबेट झेड जर तुम्ही लक्षात ठेवला तर अल्टरनेट अँगलचा कॉन्सेप्ट येतो, आणि अल्फाबेट सी जर तुम्ही लक्षात ठेवला तर को इंटेरियर अँगलचा कॉन्सेप्ट येतो. तर मुलांना तर एफ सी आणि झेड हा लक्षात ठेवणं सोपं जात असतं आणि त्या साहित्याने काय होतं की मुलांना जो आहे ते याप्रमाणे त्याचा टीचिंग

0: त्याचा फायदा होतोच. आणि जे तुम्ही सांगितलं की टीचर्सचं ट्रेनिंग, मी केवळ हे टीचिंग एड्स मुलांपुरतं केलेलं नाहीये सर, तर मी जवळजवळ आतापर्यंत 20 ट्रेनिंग सेशन्स घेतलेले आहेत आणि त्या ट्रेनिंग सेशन मध्ये ऑन अँड एव्हरेज 40 टीचर्स जरी आपण घेतलं तरी मोर दॅन 800 टीचर्सना मी जे आहे ते आतापर्यंत मी ट्रेनिंग दिलेलं आहे सर. म्हणजे हाऊ टू प्रिपेअर द टीचिंग एड, हाऊ टू गो फॉर जॉयफुल लर्निंग कसं केलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह टीचिंग कसं केलं पाहिजे. आणि इनफॅक्ट सर हा पोटॅटो रेस मी शिक्षकांनाही करायला लावलेलं.
1: अच्छा,
0: आणि मग ते जेव्हा पळत होते, ते जेव्हा गोंधळ घालत होते, तेव्हा मी त्यांना म्हटलं जर तुम्ही एवढं एन्जॉय करू शकत असाल तर वाय कांट इट बी द सेम प्लेजर टू द चिल्ड्रन. आणि दुसरा गेम मी स्टार्ट केला मॅग्नेटिक डार्ट गेम म्हणून आहे. तो डार्ट गेम मध्ये मी काय करायचं की शिक्षकांना स्वतः मी फेकायला लावायचं ते डार्ट्स वगैरे, त्यांचे पॉईंट्स मोजायचे आणि इव्हन त्यांना प्राइजेस सुद्धा मी दिलेलं टू मोटिवेट देम. बिकॉज व्हॉट आय फील इज व्हॉट एव्हर यू एक्सपिरियन्स गिव्ह बॅक द सेम एक्सपिरियन्स टू द चाइल्ड. असे अनेक रिंग द कोन एक्सपेरिमेंट पण मी दिलेलं आहे सर. इव्हन डिजिटल मध्ये पण मी माझा योगदान दिलं.
1: सर डिजिटल या प्रश्नावरच होते, म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच आता डिजिटल शिक्षणही फार महत्वाचं झालं.
0: हो
1: सर, या क्षेत्रातील आपला अनुभव आपण कसा विशद करा?
0: सर ऍक्च्युली डिजिटल क्षेत्रामध्ये सर डिजिटल क्षेत्राचा जो वापर आहे सर कोरोना काळानंतर खूप वापर सुरू झाला. अन्यथा आपण काय करायचं, युजली तो ट्रेडिशनल मेथड आपण वापरायचा. आणि हा अनुभव मला सुद्धा आला सर, कारण की तेव्हा काय झालं की कोरोना काळामध्ये कित्येक वेळा जेव्हा मी क्लासेस घेत होतो मुलांना, त्यावेळेस मुलांचं एकच कंप्लेंट असायचं सर की आम्हाला ऐकू येत नाही, किंवा ऐकू आलं तर सर नेटवर्क नाही, किंवा मग असे बरेच म्हणजे कंप्लेंट होते की ऑडिबल नाही, विजिबल नाही, किंवा नेटवर्क नाही. ते तीन कंप्लेंट असायचे. मग जेव्हा मी हे प्रॉब्लेम पाहिले मी की म्हणजे इव्हन दो द क्लास इज 40 बट बरेचसे मुलं सोडून जायचे क्लासेस मध्येच कारण की त्यांना नेटवर्क मिळायचं नाही. हा प्रॉब्लेम जेव्हा मी बघितला सर तेव्हा मला म्हणजे खूपच म्हणजे हे वाटलं की बाबा आपण काहीतरी इथं केलं पाहिजे. आणि त्यावेळेस मी काय केलं की एक युट्यूब चॅनल माझं ओपन केलं सर, ज्याचं नाव आहे मॅथ्स मेड इझी विथ वैभव कुलकर्णी.
1: अच्छा.
0: आणि सर त्या चॅनल मध्ये मी अक्षरशः आजच्या तारखेपर्यंत 728 व्हिडिओ आहेत सर माझे. आणि ते 728 व्हिडिओ मध्ये मी त्या कोरोना काळापासून मी करत आहे सर. जसं म्हणजे त्याचा कंटेंट जो आहे, 9वीचा पूर्ण मॅथ्सचा पुस्तक मी त्याच्यामध्ये सॉल्व्ह केला सर, 10वीचा एनसीईआरटीचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो की बाबा यूज डे टू डे लाईफ मध्ये मॅथ्स कुठे उपयोग होतो सर तोही मी केला, एमसीक्यूचे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केले. आणि विशेष सांगायचं म्हणजे सर मी 6वी ते 10वीच्या मुलांना जे बेसिक मॅथ्स, कारण की कोरोना काळामध्ये शिक्षकच प्रॉब्लेम होता, बेसिक मॅथ्स फॉर ऑल असं माझ्या अनुभवावरून 40 व्हिडिओचा एक संच बनवला, फाउंडेशन मॅथ्स, ज्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी समजा 10वीत गेला असेल आणि त्याला बेसिकचं काही प्रॉब्लेम असेल तर शिक ही कॅन स्विच बॅक टू दोज व्हिडिओज. सेल्फ लर्निंग व्हिडिओज होते सर ते. आणि मुलं बरेच त्याचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर. तर म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीचा हे एकच ऍडव्हान्टेज आहे सर, एनी टाइम अँड एनी वेअर लर्निंग असतो. पण एकच कॉशन आहे की इट कॅनॉट सबस्टिट्यूट अ टीचर. शिक्षकाची पोस्ट वाढते सर पण शिक्षकाला पर्याय हा नाही आहे.
1: नाही, बरोबर. आणि परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये फक्त शिक्षक बोलतात आणि विद्यार्थी ऐकतात, तर त्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची पद्धत मला वाटतं अवलंबली, तर त्याविषयी थोडं सांगा ना.
0: ऍक्च्युली कसं आहे की जो ट्रेडिशनल मेथड होता त्याच्यामध्ये टीचर युज टू टीच अँड स्टुडंट युज टू लिसन, पण ती पद्धत कशी होती की टीचर युज टू टीच अँड स्टुडंट युज टू लिसन. पण आता कसं आहे, रोल ऑफ टीचर हॅज चेंज. नाव टीचर इज अ फॅसिलिटेटर अँड स्टुडंट इज अ ऍक्टिव्ह लर्नर सर. मग त्याच्यासाठी मी काय करायचं, टीचिंग मेथडॉलॉजी मध्ये मी जास्त मेथड जे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग घेतलं सर मी त्याच्यामध्ये, एक्सपिरियन्शियल लर्निंग मुलांना दिलं मी, स्पोर्ट्स इंटिग्रेटेड पेडागॉजीज वापरले सर, रोल प्ले गणितामध्ये हा कदाचित एक नवीन अनुभव असा की मुलांना नाटक करायला मिळत आहे ते मी वापरलं, स्टोरी टेलिंग हा जो भाग वापरला सर तो मुलांना लहानपणापासून एक तुम्ही बघितलं असाल सर की स्टोरी टेलिंग हा किंवा प्रत्येकांचा आवडीचा विषय असतो. मग गणितात सुद्धा मी स्टोरी टेलिंग युज केलं सर. आणि मॉडर्न पद्धतीमध्ये जो स्टोरी टेलिंग मेथड आहे तो मी युज करतोय सर. आणि दुसरा एक महत्वाचं म्हणजे सर कॉम्पिटन्सी बेस्ड जो आहे आजच्या काळाची गरज आहे. आय कॅन से दॅट इट इज द नीड ऑफ द आर आय मस्ट से की शिक्षण पद्धत आता बदललेली आहे सर. आणि कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग म्हणजे व्हॉट एव्हर यू आर स्टडिंग इन युअर टेक्स्ट बुक इन व्हॉट वे इट इज अप्लिकेबल टू डे टू डे लाईफ, डे टू डे लाईफ मध्ये ह्याचा उपयोग कुठे होतो. फॉर एक्झाम्पल कॉम्पिटन्सी बेस्ड याच्यामध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा वापर कुठे होतो. इतके ब्युटिफुल एक्झाम्पल्स आहेत सर की शिकवत असताना मला इतकी उत्सुकता वाटायची की उद्या मी हा चॅप्टर शिकवणार आहे हे मला म्हणजे खूप बरं वाटायचं. म्हणजे हा जो आहे तो मेथडमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये अजून आपण काम करायचं की एक्झिबिशन आम्ही करायचं. एक्झिबिशन मी करतो, ते एक्झिबिशनचा एक ऍडव्हान्टेज असतो सर की मुलांना कम्युनिकेशन स्किल्स वाढतो, क्रिएटिव्हिटी वाढते, त्यांची क्रिटिकल थिंकिंग एबिलिटी वाढते, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड पण वाढतो सर, आणि कॉन्फिडन्स सुद्धा विद्यार्थ्यांचा वाढतो.
1: आणि सर मला असं वाटतं की तुमच्याशी बोलताना की तुमची जी पद्धत आहे ती फक्त शहरी विद्यार्थ्यांसाठी नाही तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीही तितकीच उपयुक्त आहे, ज्यांना

0: साधनांची कधी कधी कमतरता भासते.
1: एक गोष्ट मी सांगू इच्छितो सर, की कित्येक वेळा आपण अंडर एस्टिमेट करतो की बाबा ग्रामीण विद्यार्थी जे आहेत ते कम त्यांचा क्षमता कमी असते, पण मी नवोदय सारख्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये काम करत आहे सर, तर ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पण तितकाच टॅलेंट आहे, त्यांच्याकडे फक्त डिजिटल रिसोर्सेस कमी असतात, पण तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता जी असते त्यांची ती खूप चांगली असते. त्यांना डिजिटल एज्युकेशन त्यांना नाही, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, पण तरीही आपण त्यांनाही आपण व्यवस्थेशीर शिकवू शकतो, कारण की त्यांच्या लोकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी आपण त्यांना जर जोडलं, त्यांच्या अनुभवाशी एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो तो जर आपण जर केला तर दॅट विल बी मोर हँडी. अँड इव्हन टेक्नॉलॉजी ऑफकोर्स वी नीड टू प्रोव्हाइड देम बिकॉज इट इज रिक्वायर्ड फॉर देम टू कम अहेड ऑफ दिस पीपल.
0: थँक्यू सर, आकाशवाणीशी बोलल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिल्पा काटकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
8: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याकडे असणारं पशुधन आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची निगा राखत असतो, तसंच त्यांना जे आजार होत असतात किंवा त्यांना जे वेगवेगळ्या काही समस्या उद्भवत असतात तर याचं सुद्धा आपण वेळोवेळी आपल्या पशुवैद्यकांकडून त्यांचं निराकरण करत असतो। परंतु शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे तर हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे करणं खरं तर खूप महत्त्वाचं असतं, कारण या आहार व्यवस्थापनावरच त्यांच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे, उत्पादन आहे, हे ठरत असतं। आणि म्हणूनच दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन

0: नाही, हे आपण कशा प्रकारे करायला हवं, यामध्ये काय काय महत्वाच्या बाबींचा समावेश होत असतो आणि आपण कशी काळजी घ्यायला हवी, हे सगळं आज आपण सविस्तर असं जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे तालुका जव्हार जिल्हा पालघर किरमिरा येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शिल्पा काटकर मॅडमना. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आपण जेव्हा आता बघत असतो की दूध उत्पादन जे जनावरांपासून आपल्याला मिळत असतं, परंतु त्याच्यामध्ये म्हणजे आहाराचं जे महत्त्व आहे हे खरं तर खूप मोठं असं आहे, तर हे तुम्ही नेमकं या दृष्टीने म्हणजे जनावरांना आपण संतुलित आहार देत असतो, तर याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
1: असं असतं, आपण जेव्हा जनावर घरामध्ये ठेवतो, पालन करतो त्यांचं, तेव्हा आपण त्यांच्या आरोग्याकडे तर लक्ष देतोच,
0: असं
1: तुम्ही सांगितलं. पण बऱ्याच वेळा काय होतं, शेतकऱ्यांचं त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष होतं.
0: बरोबर.
1: यामुळे काय होतं, जनावरांच्या पचन संस्थेचे आजार होतात, त्यांना पचन नीट नाही झाल्यामुळे, आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनामुळे होतो. तर अशा प्रकारे सगळं जे जनावरांचं पहिल्यापासून म्हणजे दूध उत्पादन आहे ते प्राथमिकता अवलंबून असतं ते जे आहार घेतात यावर.
0: बरोबर.
1: कधी पण आपण जेव्हा पशुपालन हा व्यवसाय करतो तेव्हा ज्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देतो, बाकीच्या व्यवस्थापनाबरोबरच जनावरांचे आहार व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचे आहे.
0: बरोबर.
1: कारण पशुपालनामध्ये सगळ्यात जास्त खर्च जो येतो तो आहार व्यवस्थापनावरच येतो. तर अशा परिस्थितीत जेव्हा एखादी डेअरी इंडस्ट्री आपल्याला स्थापन करायची असते किंवा दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात, तेव्हा त्यांचा आहार व्यवस्थापन समतोल पण कमी खर्चात कसं व्हावं,
0: बरोबर,
1: याच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं असतं.
0: नक्कीच. आता मॅडम, जनावरांसाठी संतुलित आहाराची जी गरज आहे तर ही काय आहे मग?
1: संतुलित आहाराची गरज जनावरांचा जे दुधाच्या गुणवत्ता किंवा त्याचं दूध देण्याचं प्रमाण जे असतं ते जसं त्याच्या अनुवंशिकतेवर अवलंबून असतं,
0: बरोबर,
1: तसंच ते त्यांच्या पचन संस्थेवरही अवलंबून असतं. कारण जे आपण जनावरांना खायला घालणार आहे तेच आपल्याला शेवटी उत्पादनामध्ये मिळणार आहे.
0: नक्कीच.
1: तर ज्या प्रकारचं आपण खाद्य जनावरांना देऊ त्या प्रकारचं दूध उत्पादन आपल्याला मिळणार आहे, त्यांच्यापासून उत्पन्न तितक्या चांगल्या प्रतीचं मिळेल आपल्याला. यामुळे त्यांच्या ज्या दररोजच्या क्रियांसाठी आणि पचन संस्थेच्या व्यवस्थित राहण्यासाठी संतुलित आहाराची फार गरज असते.
0: आता मॅडम, संतुलित आहारामध्ये मग नेमका कशा कशाचा समावेश होतो?
1: आपण जो समतोल आहार बोलतो त्याच्यामध्ये आपण जनावरांना मुख्यतः करून ओली वैरण, कोरडी वैरण आणि आंबोन या गोष्टीचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. आता ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत जनावरांच्या आहारामध्ये, म्हणजे हा त्याचा पाया आहे. परंतु याच्यामध्ये पण त्याचं प्रमाण जे शास्त्रोक्त दृष्ट्या ठरलेलं आहे त्या प्रमाणातच दिलं पाहिजे. जसं की आहार हा जनावरांचा आपण जर त्याचे चार भाग केले तर आपल्याला त्यातलं एक तृतीयांश भाग हे आंबोन किंवा खुराक आपण ज्याला बोलतो तो द्यायचा असतो आणि दोन तृतीयांश भाग हे वैरण याचा द्यायचा असतो. आता या वैरणीमध्ये पण त्याचे भाग पडतात, जसं ओली वैरण आणि सुकी वैरण मी तुम्हाला सांगितलं. एक तृतीयांश आपल्याला कोरडी वैरण द्यावी लागते आणि दोन तृतीयांश ओली वैरण द्यावी लागते. ओली वैरण जे आपण देतो त्यामध्ये एक दल आणि द्विदल अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या चाऱ्यांचं मिश्रण देणं गरजेचं असतं. एकदल प्रकारच्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे साधारणपणे मका, ज्वारी, बाजरी, नेपियर, डीएचएन 6 या प्रकारचे जे चारा जातीची पिकं आहेत ती साधारणपणे आपण देऊ शकतो.
0: बरोबर.
1: आणि द्विदल प्रकारचे जे चारावर्गीय पिकं आहेत जसं की चवळी आहे, लसूण, बरसीम, स्टायलो, दशरथ अशा प्रकारची चारा पिकांचा जर आपण त्यांच्या खाद्यामध्ये समावेश केला तर आपल्याला निश्चित उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं. तर हे द्विदल प्रकारचे चारा हा एकदल प्रकारच्या चाऱ्यापेक्षा जास्त पौष्टिक असतो आणि त्याच्यामध्ये प्रथिन आणि कॅल्शियमचं प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असतं. तसेच जी मी तुम्हाला कोरडी वैरण सांगितली तर कोरड्या वैरणीमध्ये आपल्याकडे जे स्थानिक दृष्ट्या असतं शेतकऱ्यांकडे उपलब्ध, जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गव्हाचं काड मिळतं, ज्वारीचा कडवा मिळतो, किंवा कोकणामध्ये उपलब्ध असणारा भाताचा पेंढा, किंवा अगदीच बाकी हे काही नसेल मिश्र जातीचं सुकं गवत असतं, याचा आपण कोरड्या वैरणीमध्ये समावेश करू शकतो. कोरडी वैरण ही अतिपौष्टिक नसते पण ही पोटभर वैरण म्हणजे जनावरांचं पोट भरलं गेलं पाहिजे, कारण त्यांच्या पोटाची कपॅसिटी 45 ते 50 लिटर पर्यंत असते, तर पोट भरलं पाहिजे यासाठी आपण ही पोटभर वैरण द्यावीच लागते. वैरण वैरणी व्यतिरिक्त मी जे तुम्हाला आधी सांगितलं की आंबोण, आंबोण हा जनावरांच्या खाद्यातील अतिशय महत्वाचा घटक आहे, कारण वैरणीतून जनावरांना प्रथिन किंवा ऊर्जा ही कमी प्रमाणात मिळते, म्हणजे प्रथिन तर फारच कमी असतात पण ऊर्जा देखील कमी प्रमाणात मिळते. जनावरांचा मुख्य ऊर्जेचा स्रोत जो काही असेल तर आंबून आहे.

आता ही अमोल जी आपण बनवतो किंवा आपण जी आपण घरच्या घरी पण बनवू शकतो ती 100 किलोच्या नमुन्यामध्ये आपण बनवली तर ती फार उपयुक्त ठरते. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून आपण या अमोलमध्ये सरकी, भुईमुग किंवा जवस, तीळ, सूर्यफूल, खोबरा याच्यासारख्या पासून मिळणारी पेंड वापरता येते. आणि भात किंवा गव्हाचा कोंडा, भाताचं पॉलिश, तूर चुनी, उडीद चुनी, मका चुनी अशा प्रकारच्या शेतीपासून मिळणाऱ्या दुय्यम पदार्थांचा देखील आपण या अंबोंमध्ये समावेश करू शकतो. याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे

0: असतात. तर अशा प्रकारे आपण वैरणी बरोबरच आंबून जर आपण दिली जनावरांना तर त्यांचं दूध उत्पादन निश्चित वाढायला मदत होते.
1: मॅडम आता मग जनावरांना पशुखाद्य देण्याचं काही प्रमाण सुद्धा असतं का?
0: हो, पशुखाद्य हे जनावरांना आपण देतो तर आपण साधारणपणे दुधाळ जनावरांनाच पशुखाद्य देतो.
1: बरोबर.
0: तर हे पशुखाद्याचं प्रमाण हे त्याच्या दूध उत्पादनावर अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर दुभत्या जनावरांना पशुखाद्य आपण जेव्हा देतो तर जर 450 किंवा 500 किलोची गाय पकडली आपण,
1: बरोबर,
0: तर एका गाईस तिच्या शरीर पोषणासाठी 1 ते 1.5 किलो पशुखाद्य आणि प्रति 2.5 किलो दूध उत्पादनासाठी 1 किलो जास्तीचं पशुखाद्य आपल्याला द्यावं लागतं. तसेच म्हशींसाठी हे प्रमाण थोडं वेगळं आहे, कारण म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांश जास्त असतो, म्हणजे फॅट जास्त असतं. त्यामुळे म्हशींसाठी शरीर पोषणासाठी आपल्याला 1.5 ते 2 किलो आंबून द्यावी लागते आणि प्रति 2 लिटर दूध उत्पादनासाठी 1 किलो म्हणजे जास्तीचे आंबून द्यावी लागते. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं 15 लिटर दूध उत्पादन देणारी गाय जर आपल्याकडे असेल तर तिला 1.5 किलो आंबून ही तिच्या शरीर पोषणासाठी लागेल आणि 6 किलो आंबून हे 15 लिटर दूध उत्पादनासाठी द्यावी लागेल. म्हणजे अशी एकूण 7.5 किलो आंबून त्या एका गाईला दररोज आपण दिली पाहिजे, दररोजच्या आहारामध्ये त्याचं नियोजन केलं पाहिजे. अशा प्रकारे आंबून किंवा खुराक आपण जनावरांना देऊ शकतो.
1: बरोबर.
0: हे झालं खाद्याच्या बाबतीत. पण जर पाणी नाही मिळालं, पाणी हा असा घटक आहे शरीर क्रियेसाठी, करता करविता सर्व काही पाणी आहे, तर पाणी हे नित्यक्रमानुसार जनावरांना मिळालंच पाहिजे. पाण्याच्या कमतरतेअभावी त्यांची चयापचय क्रिया ती मंदावते आणि यामुळे दुधाच्या उत्पादनावर अगदी 30% पर्यंत ते खाली येऊ शकतं. अशा प्रकारे जर पूर्ण दिवस त्यांना आवश्यकतेनुसार पाणी दिलं तर त्यांचं दूध उत्पादन हे किफायतशीर आणि व्यवस्थित मेंटेन करायला मदत
1: होते. अच्छा, आता मॅडम मग आंबोणासाठी म्हणजे काही आपण वेगळा पर्याय असा देऊ शकतो का?
0: आंबोण ही खरं तर गरजेचीच असते जनावरांना. परंतु कसं, काही ठिकाणी शेतकऱ्यांकडे अगदीच 2 गाई असतात किंवा 2 म्हशी असतात आणि फारच कमी आर्थिक परिस्थिती असते, तर अशा वेळी आंबोण ही आपण थोडीफार प्रमाणात कमी करून आंबोणीऐवजी दलहकातील चारा पीक त्यांनी घेतलं तर त्याच्या 10 ते 15 किलो या प्रकारच्या चाऱ्यामधून 1 किलो खुराकी एवढी ऊर्जा जनावरांना देऊ शकतो किंवा अन्न घटक
1: बरोबर
0: जनावरांना देता येतात. म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात आंबोन ला
1: पर्याय देऊ शकतो. बरोबर. समतोल आहार जो असतो मॅडम तर हा कुठल्या जनावराला आणि किती आपण द्यायला हवाय?
0: बरोबर, चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपण समतोल आहारामध्ये आंबोणीचा उपयोग करतो तर आंबोण हा अतिशय खर्चिक घटक असतो दूध उत्पादनामध्ये. ही आंबोण ही आपल्याला सगळ्या जनावरांना सारख्या प्रमाणात देऊन चालत नाही.
1: बरोबर.
0: आंबोण ही गरजेची असते दूध उत्पादन वाढण्यासाठी. तिचं नियोजन अशा प्रकारे करायचं, जेव्हा गाई किंवा म्हशी वितात किंवा त्यांची प्रसूती होते तेव्हा त्यांचं दूध उत्पादन हळूहळू वाढत जातं. 45 ते 50 दिवसानंतर त्यांचा दूध उत्पादनाचा उच्चांक गाठला जातो. त्यानंतर गाई म्हशी सरासरी 4 महिन्यांपर्यंत सातत्याने दूध देतात.
1: बरोबर.
0: आणि नंतर परत दूध उत्पादन त्यांचं कमी होत जातं. तर या वेळांचं भान ठेवून दुधाच्या आपण त्यांचा खुराक नियोजन केलं पाहिजे. प्रसूतीनंतर जर का 45 ते 50 दिवसात दूध उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या खुराकाच्या आपण 1 ते 1.5 किलो खुराक जर जास्त दिला तर गाईचं किंवा म्हशीचं दूध उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत मिळू शकतं.
1: बरोबर.
0: अशा प्रकारे दूध देणाऱ्या गाईला तिच्या दूध उत्पादनानुसार जास्त खुराक वाढवत जावा लागतो.
1: बरोबर. आता मॅडम आपण बघितलं की ओला चारा सुद्धा पावसाळ्यामध्ये बरेचदा म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतो, म्हणजे त्याचं सेवन जनावरं करत असतात. पण मग जेव्हा वाळलेला चारा जो असतो मग ह्याच्या अनुषंगाने तो पण देणं आपल्याला तेवढंच आवश्यक असतं का?
0: खूप चांगला प्रश्न आहे हा. कसं होतं, आता जून जुलै नंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कोवळा लुसलुशीत हिरवा चारा खूप प्रमाणात वातावरणामध्ये उपलब्ध असतो आणि शेतकरी तेव्हा विचार करतो की बाहेर आहे गवत किंवा ओला चारा हा जनावरांना द्यावा. पण कसं असतं, संतुलित आहाराच्या दृष्टीने मी जसं पहिले सांगितलं की जसा ओला चारा गरजेचा आहे तसा सुका चाराही फार गरजेचा असतो.
1: बरोबर.
0: कारण जनावरांची जी पचन संस्था असते ही मायक्रोबियल डायजेशनची असते, म्हणजे सूक्ष्मजीवांवर अवलंबून असलेली पचन संस्था असते त्यांची. या पचन संस्थेसाठी जेव्हा दूध उत्पादन आपल्याला घ्यायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये फॅट आणि SNF हे जेव्हा मेंटेन करायचं असतं तेव्हा सुका चारा हा फार गरजेचा असतो. कारण जनावरांच्या दुधामध्ये जे फॅट येतं प्रोपियोनिक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड याच्यामुळे त्या चाऱ्यापासून त्याची निर्मिती होते जनावरांच्या पोटामध्ये सूक्ष्मजीवांमार्फत. म्हणून ओल्या चारा नुसता देऊन चालत नाही, उत्पादन जर व्यवस्थित गुणवत्ता

0: पूर्ण हवा असेल तर आपल्याला सुका चारा आपण दिलाच पाहिजे. तसंच काय होतं, ओला चारा हा खूप प्रमाणात जेव्हा पावसाळ्यामध्ये खाल्ला जातो तेव्हा त्यांच्या पचन संस्थाचे विकार जनावरांना जास्त प्रमाणात होतात. अशा दिवसामध्ये जनावरांना त्यांचं शेण पातळ होतं किंवा त्याला दुर्गंधी येते. पचन व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांना चयापचयाचे वेगवेगळे आजार होतात. तर हे टाळण्यासाठी आपल्याला त्यांचं जे नैसर्गिक पोटाची रचना आहे त्याप्रमाणे त्यांचं आहार द्यायला पाहिजे, दिलं पाहिजे
1: नक्कीच. आणि मग म्हणजे आपलं पशुधन वाचवण्यासाठी आपण बघतो बरेचदा चारा टंचाईचा जो काळ असतो तर याच्यामध्ये सुद्धा चाऱ्याचं व्यवस्थापन खरं तर खूप महत्वाचं ठरतं. तर त्यासाठी आपण काय म्हणजे उपाय करू शकतो?
0: वर्षभर हिरवा चाराही मिळत नाही, वर्षभर सुका चाराही मिळत नाही. 8 महिने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जनावरांना चारा देता येतो पण 4-5 महिने जे उरतात ते अतिशय किरीचे असतात की जेव्हा आपल्याला जनावरांची काळजी घेतली पाहिजे. कारण उन्हाळा असतो आणि चारा टंचाई असते. अशा परिस्थितीमध्ये जनावरांचं जे उत्पादन किंवा शरीराचं जे त्यांचं आरोग्य असतं हे खालावतं का, तर फक्त आपण योग्य प्रकारचा त्यांना आहार तेव्हा उपलब्ध करून देऊ शकत नाही. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला आधीपासूनच म्हणजे जून जुलैपासूनच जर चाऱ्याचं व्यवस्थापन आपण योग्य प्रकारे केलं आपल्याकडे असणाऱ्या तर ते फार गरजेचं ठरतं, उपयोगी ठरतं आपल्याला.
1: म्हणजे ही समस्या तेवढी आपण कमी करू शकतो,
0: तीव्रता कमी होऊ शकते.
1: बरोबर. आता मॅडम म्हणजे ओला चारा, सुका चारा, आंबोण हे सगळं आहेच, परंतु याच्यामध्ये मुरघास सुद्धा जे महत्व आहे आहार व्यवस्थापनात ते पण तितकंच महत्वाचं आहे.
0: बरोबर आहे. कसं असतं, जेव्हा आपल्याकडे मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो जसं की आपला जूनच्या नंतरचा काळ की जेव्हा हिरवी वैरण येते किंवा हिरवा चारा येतो आपल्याकडे, पिकं निघतात आपल्या शेतातली, तेव्हा आपल्याकडे हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो.
1: बरोबर.
0: तर आपण यावेळी काय करू शकतो, आपल्याला पुढच्या उन्हाळी महिन्यांमध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू नये किंवा जनावरांना उपलब्ध करून देता या म्हणून अशा प्रकारचा चारा आपण मुरघास पद्धतीने साठवून ठेवू शकतो. म्हणजे मुरघास म्हणजे नक्की काय असतं, हा चारा जो आपल्याला मिळतो याच्यामध्ये प्रामुख्याने जास्त कार्बोहायड्रेट असलेला चारा आपण वापरायचा असतो. जसं की मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, याचे आपण पिकानंतर निघणारे त्याचे चारा वैरण आहे ती वापरू शकतो. याच्यामध्ये आपण प्रथिनयुक्त चारा कमी वापरायचा असतो कारण हा मुरघास जो आहे हे आंबोण आहे एक प्रकारचं जनावरांचं, तर ते आंबण्यासाठी लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया वाढणं फार गरजेचं असतं. तर ते प्रथिनांमध्ये नाही वाढत, ते कार्बोहायड्रेट्समध्ये जास्त प्रमाणात वाढतात. त्यामुळे मुरघासमध्ये काय करायचं, जास्त करून मका, ज्वारी, बाजरी या प्रकारचे पिष्टमय पदार्थ जास्त असणारे
1: चारा पिकांची
0: निवड करायची आणि अशा प्रकारची चारा पिकं 1-2 इंच लांबीच्या त्याच्यामध्ये कुट्टी करायची आणि ही कुट्टी आपण एखाद्या प्लास्टिकच्या सीलबंद बॅगेमध्ये किंवा ड्रममध्ये किंवा आजकाल सायलोपिट्स बनवतात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांकडे मोठमोठे सायलोपिट्स बनवतात सिमेंटचे बांधून, अशा मध्ये आपण दाबून भरायची असते आणि ती वरतून हवाबंद अशी सील करून ठेवायची. त्यानंतर साधारण 40-45 दिवसांनी मुरघास तयार होतो.
1: बरोबर.
0: तो उघडून त्यांना आपण वापरू शकतो पुढे. म्हणजे अशा प्रकारे जर मुरघास आपण बनवून ठेवलं एक साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यानंतर तर ते आपल्याला पुढे मे जूनच्या आधीचा जो आपला काळ आहे फेब्रुवारी पासून मे पर्यंतचा त्या काळामध्ये आपल्याला जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देता येईल. आणि याचा गुणवत्ता पण खूप चांगली असते, याच्यातून मिळणारं पोषण चांगलं असतं, त्यामुळे दुधाचं उत्पन्न पण चांगल्या प्रकारे वाढतं.
1: नक्कीच. मॅडम आता आपण बोललो की मुरघास हा तर चांगला पर्याय आहेच खाद्यासाठी, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जनावरांच्या आहारात काय काही समावेश करू शकतो?
0: मुरघास हा एक उत्तम पर्याय आहे. त्याबरोबरच आता जे नवीन तंत्र आले आहेत चाऱ्याचे, हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होण्यासाठी, तर हायड्रोपोनिक्स ही एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये काय असतं की बिना मातीचा आपण हिरवा चारा घ्यायचा असतो. म्हणजे मक्यासारखं जे बियाणं आहे, मका किंवा गहू किंवा आपण दुसऱ्या प्रकारच्या त्याच्या बियाणांचा वापर करू शकतो पण मुख्यत्वे करून मका वापरतो आपण यामध्ये. तर ते 2 दिवस भिजवून त्याला मोड आणून प्लास्टिकच्या ट्रे मध्ये आपण फक्त त्याला लागणारी आर्द्रता आणि जीवनसत्व पुरवून साधारणपणे 8-10 इंच चे तो मका वाढून तो हिरवा चारा निर्माण करून आपण जनावरांना देतो. यामुळे काय होतं की कमी जागेमध्ये वर्षभर आपण कमी पाण्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो. साधारणपणे 25-40% खर्च हा हिरव्या चाऱ्याचा कमी होतो जर अशा प्रकारचा आपण हिरवा चारा जनावरांना दिला हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने. अशा प्रकारे आपण खर्च कमी करू शकतो. याचबरोबर जर का तुम्ही बघितलं हायड्रोपोनिक्स बरोबर अझोला ही पण एक चांगली तंत्र आहे. अझोला हे हिरवं शेवाळ आहे, एक समुद्री शेवाळ आहे पण हे सिंगल सेल प्रोटीन आहे.

0: म्हणजे याच्यामध्ये प्रथिन भरपूर आहेत. अझोलासाठी आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटरचा जर आपण असं टाकीसारखं बांधून घेतलं, त्याच्यामध्ये पाणी आणि शेण याचं योग्य प्रमाणात मिश्रण करून सुपर फॉस्फेट टाकून, तर आपण त्याच्यामध्ये ते अझोला हे शेवाळ सोडलं तर त्याच्यावर छान असा पाण्यावर अझोल्याचं आपल्याला मिळतो, की जो आपण जसं त्याची वाढ होईल तसं काढून आपण जनावरांना खायला घालू शकतो.
1: बरोबर.
0: अझोला हे एक चांगल्या प्रकारचं आहे की तुम्हाला कमी जागेमध्ये करता येतं, घरच्या घरी कुठेही करता येतं, अगदी बांधलं नाही तुम्ही तरी प्लास्टिकचा पेपर वापरून पण आपण हे अझोल्याचं तंत्रज्ञान करू शकतो. आणि साधारणपणे एका जनावराला 2 किलो इतका अझोला एका दिवसाला देऊ शकतो, म्हणजे हिरव्या वैरणीला हा एक
1: पर्याय आहे
0: आणि पौष्टिक आहे.
1: हो नक्कीच नक्कीच. म्हणजे मॅडम एकंदरीतच आपण दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन करणार आहोत तर याच्यामध्ये ओला सुका चारा हा तर आहेच, आंबोण आहे, परत मुरघास विषयी आपण बोललो, पण आता तुम्ही हे जे नवीन तंत्रज्ञान सांगितलं तर याचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो आणि जेणेकरून उत्पादन पण चांगलं मिळेल आणि जनावरांचं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे राहील. मॅडम आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी म्हणजे चारा टंचाई ही तर असतेच, पण मग त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो?
0: दुधाळ जनावरांचं दूध उत्पादन नियमित ठेवणं हे फार गरजेचं असतं, पण मग बऱ्याच वेळेला हिरवा चारा उपलब्ध होत नाही तर तिथे तेव्हा आपण काय करायचं असतं, आपल्याकडे जो उपलब्ध चारा आहे त्याला कसं पौष्टिक बनवता येईल हे सुद्धा आपण एक करू शकतो. म्हणजे जो आपल्याकडे निकृष्ट चारा आहे, निकृष्ट दर्जाचा, जसं काही कडवा कुट्टी आहे, भाताचा पेंडा आहे, त्याच्यामध्ये फार काही जनावरांना मिळत नाही, जसं सांगितलं ही पोटभर वैरण आहे, पण या चाऱ्यावर आपण प्रक्रिया करू शकतो. जसं की युरिया प्रक्रिया आहे, निकृष्ट चाऱ्यावर 5% युरियाचं द्रावण फारून आपण युरिया प्रक्रिया करून जर का हे जनावरांना खाऊ घातलं तर त्याची चव ही चांगली लागते आणि प्रथिनं मिळतात. युरिया हे एक प्रकारचं प्रोटीन आहे, शेवटी प्रथिनं ही जनावरांना अवेलेबल होऊ शकतात, मिळू शकतात, पण याचं देखील प्रमाण आहे. युरिया, मीठ आणि गुळ हे योग्य प्रमाणात एकत्र पाण्यामध्ये करून ते झारीने फवारून आणि मग एक दिवस ते उघडे करून ठेवावे लागतात वाऱ्यावर, की जेणेकरून त्यामध्ये तयार होणारा अमोनिया याचा त्रास जनावरांना होऊ नये. आणि अशा प्रकारची निकृष्ट चाऱ्यापासून तयार केलेली सकस वैरण जर आपण खाऊ घातली त्यांना तर जनावरांचं दूध उत्पादन
1: चांगल्या प्रकारे ठेवू
0: शकतो. बरोबर. दुष्काळ भागामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की वैरण उपलब्ध होत नाही, पण दुष्काळ परिस्थितीमध्ये तग धरणाऱ्या चारा वृक्षांची लागवड आपण करू शकतो. चारा वृक्ष असतात, अंजन असतं, अशा प्रकारे दशरथ असतं, सुबाफूळ असतं, तर असे जर वृक्ष आपण लावले तर ते पावसाळ्यामध्ये वाढतं, त्यानंतर थोडा थोडा हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो वर्षभर.
1: बरोबर.
0: तसेच कमी पाण्यात येणाऱ्या चाऱ्या पिकांची पण लागवड आपण करू शकतो, जसं बाजरी आहे, ज्वारी आहे, माखेल 8 म्हणून गवताचा प्रकार आहे, तर आपण याचं पण लागवड करू शकतो. आणि ऊसाचं वाडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं, की दुसरा पर्याय नसलं की ऊसाचं वाडं आपण खाऊ घालतो, तर ते देखील खाऊ घातलं तर चालतं, पण ते थोडस पशुवैद्यकांच्या सल्ल्याने खाऊ घालायचं, कारण त्याच्यामध्ये ऑक्झॅलॅटचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं आणि ते जास्त प्रमाणात खाल्लं गेलं की ते शरीरातलं कॅल्शियम उलट्या दिशेने खेचून घेतं, त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अगदीच चारेला पर्याय नसेल तर खाऊ घालू शकतो आपण, त्याचं प्रमाण हे ठरवून घेतलं पाहिजे, निश्चित करून घेतलं पाहिजे,
1: म्हणजे सल्ल्यानेच ते द्यायला पाहिजे.
0: नक्कीच
1: नक्कीच. म्हणजे मॅडम एकंदरीतच दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे याचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर आपल्याला जनावरांपासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल आणि नक्कीच त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहायला मदत होईल.
0: चांगलं राहील.
1: मॅडम आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिल्पा काटकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतेहो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका MA परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
3: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या, म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा
4: बरोबर
3: किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
4: अच्छा.
3: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8 असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
2: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 KHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून आलेलं निवेदन आता ऐकूया. भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी. भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक आणि नवयुवतींसाठी दिनांक 21 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत SSB कोर्स क्रमांक 66 आयोजित करण्यात आला आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजन दिलं जातं. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी हजर राहावं. मुलाखतींना येताना त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे यांच्या वेबसाईटवरून www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन DSW पोर्टल रिसोर्सेस PCTC नाशिक SSB 66 किंवा व्हॉट्सअप नंबर 915-60-73-306 यावर प्रवेशपत्र आणि त्यासोबत संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावेत. सदर SSB वर्गासाठी प्रवेश मिळवण्यासाठी कोणतीही एक पात्रता असणं आवश्यक आहे. त्यासंबंधी पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेऊन यावेत. त्यापैकी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन CDSE UPSC अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन NDA UPSC पास झालेली असावी आणि त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेलं असावं. किंवा NCC सी सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेले असावेत. NCC ग्रुप हेडक्वार्टरने SSB साठी शिफारस केलेली असावी. किंवा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी SSB मुलाखतीसाठी कॉल लेटर असावं. किंवा विद्यापीठ प्रवेश प्रणाली युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम साठी SSB कॉल लेटर असावं. किंवा SSB साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावं. यापैकी एक पात्रता असणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा ईमेल ID असा आहे training.pctcnashik@gmail.com. दूरध्वनी क्रमांक 0253-24-51-032 किंवा व्हॉट्सअप नंबर 915-60-73-306 यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा असं आवाहन प्रविंद बिरादार, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केलं आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून आलेलं निवेदन आत्ताच आपण ऐकलं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप। नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 वर। राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना। आणि भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश। भारतानं 1-0 मालिका जिंकली। भारतात आज क्रीडा क्षेत्र कारकीर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे। त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते। खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देशाच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले।
1: हमारी सरकार भारत में 21वीं सदी का आधुनिक स्पोर्ट्स इकोसिस्टम बनाने के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है। आज स्पोर्ट्स यूनिवर्सिटी से लेकर आधुनिक ट्रेनिंग सेंटर्स तक देश में एक ऐसी व्यवस्था बनाई जा रही है जिसमें प्रतिभा को पहचानने से लेकर उसे दुनिया के मंच तक पहुंचाने तक हर स्तर पर सहयोग मिले।
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते। गडचिरोलीच्या आष्टी इथला विद्यार्थी जयकुमार शेमले यानं आपलं मनोगत व्यक्त केलं।
2: या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले। तसंच खेलो इंडिया स्कीम बद्दलही सांगितले आपल्याला। तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच दिली आहे त्यांनी आपल्याला। तर त्या मोटिवेशननुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिकमध्ये विद्यार्थी नाव लोक करतील भारताचं त्यांनी सांगितले आहे। तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी।
0: भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले। राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे। भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातील सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं। कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांवरही वाढत्या दरांचा बोजा पडू नये यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज चौहान यांनी नवी दिल्लीत व्यक्त केली। काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर घसरून 7-8 किलो इतके खाली आले होते। हा दर उत्पादन खर्चही भरून काढण्यासाठी पुरेसा नसल्यानं केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता। आता शेतकऱ्यांकडे कांदा नाही आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर 60 रुपयांवर गेल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्यांची कमतरता आणि दरवाढ झाल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे। त्या आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या।
3: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्युलेटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्केसिटी क्रिएट की जाती है और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है और ये बफर स्टॉक जो है वो नैफेड और NCCF के गोडाउन्स में है और CWC पहली बार इसमें

0: लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रख रखाव, उसके बेहतर रखाव के साथ उसको उपलब्ध कराया जा सके।
1: लवकरच इतर शहरांमध्ये अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल असं त्या म्हणाल्या। रेल्वेसह रस्ते मार्गाने कांदा मागवला जातो आहे, निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे असं त्यांनी सांगितलं। जातीच्या आधारे आरक्षण देऊ नये, त्याऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या प्रतिनिधींची आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याबरोबर चर्चा झाली। या प्रतिनिधींना पुन्हा भेटणार असल्याचं नड्डा यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। गेल्या शुक्रवारी रिझर्वेशन हटाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं निदर्शनं केली होती। बिहारमध्ये सरकारी नोकरीतील रिक्त पदं तपासून भरतीसाठी अधिसूचना काढण्याचं आश्वासन बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलं। सरकारी नोकर भरती प्रक्रिया पारदर्शी करावी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कालबद्ध रीतीने सोडवावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते विद्यार्थी आज पाटणा इथं तिवारी यांच्या घरापाशी जमले होते। परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती। गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराकडे हजारोंच्या संख्येनं जाणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना रोखताना पोलिसांना लाठीमार आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला होता। निदर्शनं करणाऱ्यांनी दगडफेकही केली होती। पंजाबमध्ये संपावर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरची चर्चा मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी पुढे ढकलली आहे। महागाई भत्ता वितरित करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत, मात्र संप मागे घ्यावा तरच चर्चा करता येईल असं मान यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 359 पोहोचली आहे, तर आणखी हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत। नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं आपले प्रयत्न गतिमान केले आहेत। 54 भारतीयांपर्यंत मदत पोहोचली आहे। पूरग्रस्त भागातली संचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली। त्यात त्रिशुली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे। काठमांडूमधल्या भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं। पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं। दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर नागपूरच्या 106 जण काठमांडूहून बसद्वारे बिहारमधल्या दानापूरकडे निघाले आहेत। हे सर्व लोक सकाळी नेपाळ भारत सीमेवर पोहोचतील। त्यांच्यासाठी दानापूरहून नागपूरपर्यंत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे। महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 टनांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे। बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी भारत बेली पद्धतीनं पूल बांधून देणार आहे। चीनचे प्रधानमंत्री ली कियांग यांनी आज तिबेटमध्ये गुरॉंग शहराला भेट देऊन पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला। नेपाळमध्ये काल अचानक आलेल्या महापुरासंदर्भात उपग्रहांनी घेतलेल्या फोटोंचं प्राथमिक विश्लेषण वैज्ञानिकांनी केलं आहे। बर्फ आणि दगडमातीचे अजस्त्र ढीग लेंडे नदीत कोसळून तिच्या प्रवाहात बांध तयार होऊन प्रवाह तात्पुरता अडवला गेला असावा। साचत जाणाऱ्या पाण्याच्या दबावानं हा बांध फुटून हे पाणी अतिवेगानं वाहत येऊन विनाशकारी ठरलं असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे। रसुवागडीच्या 20 किलोमीटर आधी ही हिम आणि भूस्खलनाची घटना घडल्याचं अंदाज आहे। चीनमधल्या वैज्ञानिकांकडून अधिक माहिती मिळवली जात असल्याचं नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं। नवीन दुचाकी गाड्यांचे ऑटोमॅटिक हेडलॅम्प केवळ पासिंग बीमवरच चालवणं अनिवार्य करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचा प्रस्ताव आहे। रस्त्यावरच्या इतर वाहन चालकांना किंवा प्रवाशांना होणारा प्रखर प्रकाशाचा त्रास कमी करणं आणि दृश्यमानता सुधारणं हा यामागचा उद्देश आहे। 1 एप्रिल 2028 पासून हा नियम लागू होईल असं मंत्रालयानं याबाबतच्या मसुदा अधिसूचनेत म्हटलं आहे। AHO म्हणजे ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन प्रणालीमध्ये वाहनाच्या सेटिंगनुसार हेडलॅम्प लो बीम किंवा हाय बीमवर चालू होऊ शकतो। या मसुद्यानुसार दुचाकींसाठी हेडलॅम्पच्या तीव्रतेची कमाल मर्यादा सरकारनं कमी केली आहे।

0: कोलंबोत झालेल्या भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पाचव्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि सातव्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी करत धावसंख्या 330 वर नेली. सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या. दोन्ही डावात शतक झळकवणारा सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. कांद्यांच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 वर. राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना. आणि भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतानं 1-0 मालिका जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करतोय. श्रोते हो, आज नारळी पौर्णिमा. चांदोमामाचं आणि आपलं नातं अगदी लहानपणापासूनचं. आजची नारळी पौर्णिमा विशेष महत्वाची आणि म्हणूनच आजच्या दिवशी सुगम संगीताच्या कार्यक्रमात चंद्र आणि चांदण्यांची गाणी खास आपल्याकरता आम्ही घेऊन आलो आहे.

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. आशा भोसले यांनी गायलेली राजा बढे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत अर्थातच पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, संगीत अनिल अरुण यांचं. श्रोते हो, नारळी पौर्णिमेला कोळी बांधव सागराला नारळ अर्पण करतात आणि कोळी गीतं गातात आणि कोळी नृत्यही करतात.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी, विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि ह्याचं प्री परमिशन जे आहे, म्हणजे त्याची परवानगी, हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफ गार्ड ऑफ द लाईफ.
1: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: श्रोते हो, इंद्रधनुष्य हा तुमच्या आणि आमच्या आवडीचा कार्यक्रम. सकाळी 9:30 वाजता प्रसारित होणारा हा इंद्रधनुष्य कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो आम्हाला नक्की कळवा. 94035 73 485 या नंबरवर साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करून. कार्यक्रमात आता ऐकूया एक छानसं कोळी गीत.

मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती वंदना विटणकर यांची. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोतेहो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर कवी भा. रा. तांबे यांची एक रचना आता ऐकवते. लता मंगेशकर यांच्या आवाजातली ही रचना संगीतबद्ध केले हृदयनाथ मंगेशकर यांनी.

सुरेश वाडकर यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत श्रीनिवास खळे यांचं. या रचनेबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:15 समाचार संध्या आणि 9 News@9 ही बातमीपत्र, तर 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्रीवाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके जीवनी।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आपलं स्वागत।

पारसमणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि कमल बारोट यांच्या स्वरातलं हे गीत होतं असद भोपाली यांचं, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

महम्मद रफी यांनी गायलेले शैलेंद्र यांची रचना आपण ऐकलीत. संगीत एस डी बर्मन यांचं, चित्रपट मेरी सुरत तेरी आखे.

0: साहिर लुधियानवी यांची रचना संगीतबद्ध केली होती रवी यांनी. गुमराह या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं महेंद्र कपूर यांनी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
2: श्रोते हो, 11:43 kHz वर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
3: आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो
2: वेगवेगळ्या गाण्यांचा खजाना.
3: गाणी हसवणारी
2: गाणी प्रेमात पाडणारी

0: गाणी आठवणीत हरवणारी. गाणी भक्ती रसात नाऊन निघालेली
1: फक्त आपल्यासाठी आपल्या आवडीच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून.
0: ट्यून करायला विसरू नका 262.47 मीटर्स
1: अर्थात 1143 किलोहर्ट्झ वर
0: आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

ताजमहल या चित्रपटातलं गीत गायलं होतं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. साहिर लुधियानवी यांची रचना संगीतबद्ध केली होती रोशन यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या राजेंद्र कृष्णन यांचं गीत आपण ऐकलं. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती संजोग या चित्रपटातली. या रचनेबरोबरच आजचा रजनीगंधा हा कार्यक्रम इथेच समाप्त करते आहे.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: श्रोते हो, रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये माझं सामाजिक कार्य रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये यांच्याशी मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य. रात्रीचे 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करतोय. आज या कार्यक्रमामध्ये विदुषी रोशन आरा बेगम यांचं गायन

प्रसारित करणार आहोत त्यांनी गायलेला राग बसंत. त्यांना साथसंगत अशी आहे तबला साथ उस्ताद अल्लाह दित्ता यांची आणि सारंगी साथ उस्ताद हमीद हुसेन यांची. ऐकूया विदुषी रोशन आरा बेगम यांनी गायलेला राग बसंत.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विदुषी रोशन आरा बेगम यांनी गायलेला राग बसंत आपण ऐकलात. त्यांना सातसंगत अशी होती तबला साथ उस्ताद अल्ला दित्ता यांची, सारंगी साथ उस्ताद हमीद हुसेन यांची. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, आम्ही बोलतो आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतून तर 11:05 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.